श्रोतो सुप्रभात. एफएम बँड 102.9 मेगाहर्ट्स न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 26 भाद्रपद शके 1948 17 सप्टेंबर 2026. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रातकालीन सभेत आपलं स्वागत. प्रसारण कक्षाच्या घड्याळात पहाटेचे 5:57 झाले आहेत. आजच्या प्रसारणास सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

शहनाई वादनात राग प्रभात आम्ही प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बेर केंद्र आहे. हे आहे आमची प्रातकालीन प्रसारण सभा. सकाळचे 6 वाजतात. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्री दत्तात्रय स्तोत्र आता आपण ऐकला. वैभवी शेटे आणि सहकाऱ्यांचा स्वर, रचना पारंपरिक. मंगल प्रभात भक्तिसंगीताच्या कार्यक्रमासह आपण आहात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणेशोत्सवाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. दिवस उगवला की प्रत्येक ओठावर येते ती भोपाळी आणि ती श्री गणेशाची आराधना प्रार्थना. श्री गणेश प्रत्येक घरी हा श्लोक म्हटला जाणारा. श्री गणरायाला कोट्यावधी सूर्यांचं तेज लाभलंय. या गणेश कृपेनं आमचे सर्व कार्य निर्विघ्न संपन्न व्हावेत यासाठीच तर ही प्रार्थना.

लता मंगेशकर आणि सहगायकांच्या स्वरात रामानंद यांची भोपाळी आता आपण ऐकलीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. मंगल प्रभात. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी बेर केंद्र सादर करत आहे.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची ही भक्तिरचना, संगीतकार नंद होनाप, यानंतर हिंदी भक्तिरचना।

ब्रह्मानंद यांची हिंदी भक्तिरचना आता आम्ही प्रसारित केली. स्वर आणि संगीत अनुप जलोटा. आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन. आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता कार्यक्रमाचा समारोप मराठवाडा गौरव गीतानं.

तुकाराम वढारे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मराठवाडा गौरव गीत आता आपण ऐकलं. या मातीच्या पुण्यानीचा टिळा कपाळी लावू. मंगल प्रभात भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: माहिती ज्ञान मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे 6:35 झाले आहेत. ऐकूया प्रायोजित गणेश आरती.
1: या आरतीचे प्रायोजक आहेत डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार.

0: या आरतीचे प्रायोजक होते डॉक्टर संतोष शिंदे यांचे लाईफलाईन हॉस्पिटल नगर रोड बीड, महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत जन आरोग्य, मुख्यमंत्री सहायता निधी, विविध वैद्यकीय विमा योजने अंतर्गत मोफत उपचार।
1: प्रायोजित गणेश आरती आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आली।

0: तरी काही विशेष तुमच्यासाठी काही खास आकाशवाणी बी केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. आपण आहात आमच्या प्रत्येककालीन सभेतील कार्यक्रमांसह. सकाळचे 6:40 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. कृषीवाणी आजच्या कार्यक्रमात ऊस पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण भाग 1 संकलन आणि निवेदन कल्याण शेळके यांचं सादर करते योगिराज बच्चे. कृषीवाणी.
3: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण ऊस पिकावरील कीडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती करून घेऊ. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये पिकाची फेरफाट करावी, पायरीला किंवा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी खोडवा ऊस घेण्याचे टाळावे, खोडवा घेतल्यास पिकाची स्वच्छता, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण योग्य पद्धतीने करावे. ऊसाची लागवड पट्टा अथवा रुंदसरी पद्धतीने करावी, त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते. तसेच कीडनाशकांची फवारणी करणे सोयीचे होते. लागवड करताना वेण्यास क्लोरोफॉरिफॉस 20% या कीटकनाशकाची 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात बेने प्रक्रिया करून नंतरच लागवड करावी. आंतरपीक म्हणून बटाटे, कांदा, टरबूज, काकडी, सोयाबीन, चवळी, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करावी. पीक तणविहिरी ठेवावे आणि पर्यायी खाद्य वनस्पती नष्ट कराव्यात. ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पिकावर जास्त पाण्याचा ताण पडू देऊ नये. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये. माती परीक्षणानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. नत्राचा अतिरेक टाळल्यास अतिजोमदार आणि कोवळी रसाळ वाढ कमी करण्यास मदत होते. खोडा ऊसामध्ये खालची 2 पाने काढून टाकावी. पायरीला किडीच्या मादीकडून या पानावर अंडी घालण्यास प्राधान्य दिले जाते, तर ऊसाच्या शेंड्याकडील दुसऱ्या आणि तिसऱ्या पानावर पांढरी माशी जास्त अंडी घालते. अशी जुनी, वाळलेली आणि मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेली पानं वेळोवेळी जमा करून नष्ट करावी. पानावर पायरीला किडीचे अंडीपुंज आढळल्यास अशी पाने अंडीपुंजासह जमा करून नष्ट करावीत. पायरीला किडीच्या प्रोडासाठी प्रकाश सापळ्याचा वापर करावा. निरीक्षणासाठी आणि मोठ्या प्रमाणात प्रोड जमा करण्यासाठी प्रति 5 एकर क्षेत्र 1 प्रकाश सापळा पिकाच्या उंचीपेक्षा सुमारे 1/2 फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत चालू ठेवावा. पांढऱ्या माशीसाठी पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. हे सापळे पिकाच्या वरच्या भागात आणि वाऱ्याच्या दिशेने लावल्यास प्रौढ पांढऱ्या माशींना आकर्षित करून त्यांची संख्या कमी करण्यास मदत करतात. यानंतर वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5% नेमोळी अर्काची फवारणी करावी. पायरीलाकरिता मेटारायझियम निसोपली या जैविक बुरशीचा वापर करावा. उपलब्ध उत्पादनाची गुणवत्ता, जिवंत बीजाणूंची संख्या आणि उत्पादनाच्या प्रकारानुसार मात्रा बदलू शकते, त्यामुळे उपलब्ध नोंदणीकृत उत्पादनाचा वापर त्यावरील शिफारशीनुसारच करावा. शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच. राम राम.
0: ऊस पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण भाग 1 कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती आता आम्ही प्रसारित केली. कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादर करते योगिराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमची अंतरची उद्घोषणा लगेचच. माहिती, ज्ञान, मनोरंजनाचं पर्व आकाशवाणी बीड केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यमन धनसंपदा 6:50 पर्यावरण विषयक परिसर आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून दोन्ही कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करतोय. सुरुवातीला ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा. तत्पूर्वी वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर. ऐकूया भाग पहिला.
1: नमस्कार. जसं आपल्या सर्वांचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं तसंच मानसिक स्वास्थ्य देखील बिघडतं, पण त्याच्यात तीन तीव्रता असतात ज्याची लोकांना माहिती नाही आहे, आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणं म्हणजे वेड लागणं असंच लोकांना वाटतं, जो चुकीचा समज आहे. आपल्या सर्वांचं मानसिक स्वास्थ्य कधी ना कधी बिघडतं, म्हणजे 100% माणसांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं ज्यावेळी आपल्यावरतील मानसिक तणाव खूप अधिक असतो, आणि असा मानसिक तणाव कधी ना कधी सर्वांवरच असतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य 100% व्यक्तींचं बिघडणं म्हणजे मानसिक तणाव, त्रासदायक मानसिक तणाव असणं आहे. समाजातल्या 10-15% व्यक्तींना भावनिक त्रास असतात, ज्याला इंग्लिशमध्ये इमोशनल डिसऑर्डर्स असं म्हणतात, आणि त्यामध्ये हाच मानसिक तणाव खूप अधिक वेळ राहतो किंवा अधिक तीव्रतेचा होतो, आणि त्यामुळे सतत मनात चिंता राहते, मनात भीती वाटत राहते, ज्याला अँझायटी डिसऑर्डर असं म्हणतात, किंवा मनात उदासी राहते, काही करू नये, कुणालाही भेटू नये असं वाटतं, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. तर याचं देखील समाजात प्रमाण साधारण 10% आहे, आणि वेड लागणं म्हणजे पागलपण याचं समाजातील प्रमाण फक्त 1% आहे. आणि पागलपण, वेड लागणं हा देखील मेंदूतल्या रसायनांमध्ये काही ना काही लोचा होतो, गोंधळ होतो, आणि त्यामुळे होणारा आजार आहे, आणि त्यांना वास्तवाचं भान राहत नाही. म्हणजेच काही भास होतात, आभास होतात, प्रत्यक्षात काही नसतं तरी देखील त्यांना काहीतरी आहे असं वाटतं, प्रत्यक्षात नसणारं बोलणं ऐकू येतं, एखादा विचार जो वास्तवाला धरून नसतो तोच सत्य आहे असं त्यांना वाटतं. तर हे समाजात फक्त 1% व्यक्तींना होत असतं, मात्र मानसिक ताणतणाव हे 100% व्यक्तींना होत असतात. आणि त्यामुळे यापुढे आपण मानसिक ताणतणाव हे केव्हा त्रासदायक होतात आणि ते त्रासदायक होऊ नयेत म्हणून काय करावं लागेल, आणि चिंता, औदासिन्य असे जर इमोशनल डिसऑर्डर्स असतील तर काय करावं लागेल, याबद्दलची चर्चा करणार आहोत. तर मानसिक ताणतणाव हे आत्ता आपण बघितलं तसं सर्वच माणसांवर असतात. परिस्थिती ज्यावेळी आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे, माझ्या क्षमतांपेक्षा परिस्थितीची गरज अधिक आहे असं ज्यावेळी माणसाला जाणवतं त्यावेळी त्याला ताण येतो. आता काही वेळा हा ताण चांगला असतो, कारण त्यामुळे माणूस स्वतःच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या व्यक्तीला इंटरव्ह्यू द्यायचा असेल आणि इंटरव्ह्यू देताना मला पुरेशी माहिती नाही आहे, माझा अभ्यास नाही आहे असं त्याला वाटलं तर त्याच्यावर ताण आलेला आहे, जो उपयोगी ताण आहे जर इंटरव्ह्यू आणि असं वाटणं यामध्ये पुरेसा वेळ असेल तर. म्हणजे 4 दिवसापूर्वी जर त्याला असं वाटलं की माझी पुरेशी तयारी झालेली नाही आहे तर तो ते 4 दिवस तयारी करण्यासाठी देऊ शकतो, आणि त्यामुळे हा तणाव त्याच्यासाठी उपयोगाचा असतो. मात्र असाच विचार जर त्याला इंटरव्ह्यूच्या वेळी आला तर तो मात्र त्रासदायक असतो, कारण आता त्याला तयारीला काहीच वेळ नसतो, आणि त्यामुळे

0: ज्ञानाचे आपण उपयोगी आणि निरुपयोगी असे दोन प्रकारात विभाजन करू शकतो. ज्यावेळी तो ताण आपल्या क्षमता विकसित करायला उपयोगी असेल, प्रेरणा देत असेल, तर तो उपयोगी तणाव आहे. पण जर असा तो आपल्याला प्रेरणा देत नसेल तर मात्र तो त्रासदायक आणि निरुपयोगी तणाव आहे.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकला. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, कपड्यांचा हव्यास म्हणजे गरजा नसतानाही कपड्यांची जास्त मागणी असणं, ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो। याचं मुख्य कारण म्हणजे कपड्यांच्या उत्पादनात होणारा प्रचंड पाणी वापर, रासायनिक पदार्थांचा वापर आणि त्यानंतर तयार होणारा कचरा, ज्यामुळे प्रदूषण वाढतं आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होत असतो। पूर्वी दिवाळी वाढदिवसाला कधीतरी नवीन कपडे घ्यायला आपल्याला मिळायचे, 2-3 ड्रेस म्हणजे चंगळच असायची। पण आता आपली आर्थिक परिस्थिती बदलली आहे, मनात येईल तेव्हा कपडे घेतले जातात। मात्र हा नवा चंगळवाद निसर्गाच्या पर्यावरणाच्या मुळावर येत आहे। जास्त कपडे घेण्याची हौस नकळत पर्यावरणाचं नुकसान करते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीतच नाही। ज्यादा कपडे खरेदी करणं हे पर्यावरणाला घातक असल्याची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झालीये। कपड्यांची साठवणूक ही तत्वानुसारच व्हायला हवी। तरी दिखाव्याच्या या जगात रोज आपल्या पोशाखात नवनवीन बदल करून प्रवाहात राहणं आणि फास्ट फॅशनच्या नावाखाली मिळणारे स्वस्त कपडे बदलणं हीच सर्वात सोपी गोष्ट झालीये। कपडे बनवताना प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतच नाहीये। पूर्वी फक्त कापसाच्या धाग्याचा वापर कपडे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात होता, आज त्याची जागा कृत्रिम धाग्यांनी घेतलीये। सुती कपडे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांपुरतेच मर्यादित राहिलेले आहेत। कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दायित्वाशी संबंधित कोणताही कायदा लागू नाही। प्लास्टिकचा वापर कपडे तयार करण्यासाठी केला जातो, म्हणून प्लास्टिकच्या तंतूंनी बनवलेले प्रदूषित कपडे देखील नियमांच्या कक्षेत असले पाहिजेत। नियम आणि कायदे नसल्याचा फायदा घेत मोठमोठी औद्योगिक उद्योगही वेगवान फॅशनच्या शर्यतीत सामील झालीये। सुरुवातीच्या टप्प्यात नियम बनवून उत्पादन आणि अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण स्थापित करणं योग्य ठरेल। त्याचबरोबर पर्यावरणाची थेट हानी होत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे। अन्यथा एकदा ही समस्या गंभीर झाली की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड संसाधनं खर्च केली जातील, पण सवयीमुळे आपल्याला कपड्यांच्या आसक्तीपासून वेगळं करणं कठीण होईल। बाजारपेठा शहरी नियोजनाच्या कक्षेबाहेर जात आहेत।
0: आताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकला। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी

0: श्रोते हो, सकाळचे 6:55 मिनिटे होत आहेत.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही अपेक्षा बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 6:55 मिनिटं झाली आहेत. कार्यक्रमांची रूपरेषा, तत्पूर्वी जाहिरात संदेश.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काव खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या, नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच ठीक 7 वाजता नमस्कार बेड सादर करते योगीराज बच्चे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून 7:25 प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 7:40 प्रायोजित गणेश आरती, 7:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल आम्ही प्रसारित करू सकाळी 7:50. 7:55 आपण ऐकू शकाल एक प्रायोजित गणपती गीत. आज सकाळी 8:40 हैदराबाद मुक्ती संग्राम समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्य गाथा याविषयी महेश कुलकर्णी यांच्याशी स्मिता नांदे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 9 ते 10 विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 10 वाजता एके फिल्म कार्यक्रमात दिल तो पागल है या चित्रपटातले गाणे. सकाळी 10:30 आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा तरुणाईसाठी मांडलेला प्रेरणादायी इतिहास याविषयी सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र गौशाल यांच्याशी सुप्रभा जोशी यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. सादर करते योगीराज बच्चे. सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं प्रसारण असेल. आजच्या कार्यक्रमात गीतकार हसरत जयपुरी स्मृतिदिन विशेष, निवेदन विजय पाळगावकर यांचं असेल. सादर करते योगीराज बच्चे. 11:45 वेळ मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचे. 12 ते 1 वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. सायंकालीन प्रसारणात 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. 6 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नियमित सर्व बातमीपत्र आकाशवाणी मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

ची रूपरेषा आता आम्ही प्रसारित केली. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत. प्रसारित करत आहोत नमस्कार बीड. सादर करते योगीराज बच्चा.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण। बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची लोकप्रतिनिधींची सरकारकडे मागणी। बीड जिल्ह्यात 677 नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार। आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी बीडच्या कार्तिकी मिसाळची निवड आणि आज गौरीचं आगमन, गणपतीचे देखावे बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात। आणि आता सविस्तर बातमीपत्र। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज गुरुवारी सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार सुनित्राताई अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे। पालकमंत्री सुनित्रा पवार यांचं बुधवारी रात्रीच बीड शहरात आगमन झालं। रात्री उशिरा त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। आज ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बीड अहिल्यानगर पुणे या रेल्वेचा शुभारंभ पालकमंत्री सुनित्राताई पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। पावसानं उघडीप दिल्यानं खरीपाची पिकं जळून चालली असून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मंत्रिमंडळांची विशेष बैठक बोलावण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे। जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके यांनी यापूर्वीच सरकारकडे केली आहे। बीड जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी 677 नवीन आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महा ई सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। शहरी आणि ग्रामीण भागातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत। छत्तीसगड राज्यातील रायपूर इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेतील निवड चाचणीमध्ये बीड येथील खेळाडू कार्तिकी संदीप मिसाळ हिची निवड झाली आहे। ब्राझील इथं होणाऱ्या वर्ल्ड स्कूल गेम 2026 आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणारी कार्तिकी मिसाळ ही जिल्ह्यातील 8वी खेळाडू आहे। गणेशोत्सव काळातील महत्वाचा सण म्हणजे गौरीपूजन होय। आज गुरुवारी गौरीचं आगमन होणार असून शुक्रवारी गौरीपूजन तर शनिवारी विसर्जन होणार आहे। गौरीच्या आवाहन काळात घराघरात आकर्षक सजावट करण्यात येते। याचबरोबर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखाव्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। धार्मिक ऐतिहासिक महात्म्य सांगणारे देखावे बीड शहरात उभारले जात आहेत। आणि आता शेवटी दिनविशेष। मराठवाडा मुक्ती दिन। आजच्याच दिवशी 1948 रोजी निजामानं शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं आणि मराठवाडा मुक्त झाला। आजच्याच दिवशी 1965 भारत आणि पाकिस्तानमध्ये चाविंडाची लढाई झाली। आणि या माहितीबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथेच संपवत आहोत। मी विजय पारगावकर आपली रजा घेतो। लेखन सौजन्य पत्रकार उत्तम हजारे या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे। नमस्कार बीड।

0: नमस्कार बेर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्राने प्रसारित केला.
1: कॉलेज कॅम्पस
2: चला गॅंग कट्टा घ्या.
1: कॉलेजच अख्खं कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीडच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी. सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा

चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: वीज बचतीचा एकच उपाय, सौर ऊर्जेशिवाय नाही पर्याय। करा बचत विजेची, वाचवा संपत्ती राष्ट्राची, बनवू संपन्नशाली भारत, जेव्हा करू विजेची बचत।
1: श्रोते हो, आपण ऐकता आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण। ही आहे आमची प्रातःकालीन प्रसारण सभा। सकाळचे 7:07 होत आहेत। यानंतर ठीक 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित मराठी प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू। तत्पूर्वी काही जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरूनच। दरम्यान वाद्यसंगीत

0: जुग जिओ अभियान 2026 आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याला मिळू शकते नवीन आयुष्याची संधी. अवयव आणि उतीदानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने 3 ऑगस्ट 2026 पासून जुग जुग जिओ अभियान 2026 या वर्षभराच्या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
1: अवयव दान म्हणजे केवळ जीवनदान नाही तर आपल्या पश्चातही आपली जीवनदायी परंपरा पुढे नेण्याचा एक महान संकल्प आहे. आपल्या अवयव आणि उतींच्या दानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकतं.
0: म्हणूनच चला अवयव दानाचा संकल्प करूया आणि जीवनाची ही अमूल्य देणगी पुढे देऊया. इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन अवयव दानाची प्रतिज्ञा करू शकतात. अवयव दान करा, जीवन दान द्या.
1: युग युग जिओ अभियान 2026
0: तुमचा संकल्प, कुणाचं तरी नवजीवन.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम. बीड पुणे रेल्वे सेवेचं आज बीड रेल्वे स्थानकावरून उद्घाटन. ईपीएफओ अनिवार्यतेची वेतन मर्यादा दरमहा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये. पंतप्रधानांच्या राजकीय कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आजपासून सेवा संकल्प अभियान. चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. आणि राज्य शासनाला 3 महिन्यांची मुदत देत मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. आता सविस्तर बातम्या. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. तत्कालीन उपपंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री काल छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाले. बीड इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक, तर नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात प्रसिद्ध लेखक डॉ सुशील धसकटे यांचं मराठवाडा भाषा आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे. विभागात शैक्षणिक संस्थांमधूनही ध्वजारोहण आणि संचलनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बीड पुणे रेल्वे सेवेचा आज बीड रेल्वे स्थानकावर शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी काल रेल्वे स्थानकाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. दरम्यान बीड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि खरीप हंगामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील पीक नुकसान, पाणीटंचाई, चारा आणि वीज प्रश्नांवर विविध मागण्या मांडण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात पावसाचं अत्यल्प आणि अनियमित प्रमाण असल्यानं गावनिहाय वस्तुनिष्ठ पाहणी करून नुकसान भरपाई तसंच अनुदान द्यावं आणि गरजू गावात टँकर तसंच चारा डेपो सुरू करावेत अशी मागणीही करण्यात आली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अर्थात ईपीएफओ अनिवार्यतेची वेतन मर्यादा दरमहा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: इससे करीब 51 लाख एम्प्लॉईज इसको इसका बेनिफिट मिलेगा जो कि 15-25 वाले बँड में थे दे विल स्टार्ट गेटिंग कवर्ड इन द न्यू पीएफ रूल्स. ये बहुत लंबे टाइम से डिमांड थी और इस डिमांड को माननीय प्रधानमंत्री जी ने अप्रूव किया है.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. हा प्रवास जनसेवेतून राष्ट्रसेवा या मंत्रानं आणि आजही कायम असलेल्या अथक कटिबद्धतेनं घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन सरकार 2047 पर्यंत विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही निष्ठा लोकांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्त आज साजरा होत असलेल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्तही आजपासून ते 17 ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन करणार आहेत. या परिषदेत 52 देशांचे प्रतिनिधी, 400+ कार्यकारी अधिकारी, 150+ वक्ते आणि 600+ कंपन्या सहभागी होणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ कानडी अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत आपला मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मराठवाड्याचा विकास आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा हे जनआंदोलन सुरू आहे. या आंदोलनाअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान ठाकरे यांनी काल मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. आज हैदराबाद मुक्तीदिनी आंदोलनाऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया असं आवाहन धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. हा दिवस साधेपणानं साजरा व्हावा, तसंच या ऐतिहासिक दिवशी समाजामध्ये कटुता निर्माण होईल किंवा सामाजिक वातावरणावर परिणाम होईल अशी कोणतीही कृती करू नये असं आवाहन त्यांनी आज काल केलेल्या वार्ताहर परिषदेत केलं. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या मन्नास पिंपरी इथं पावसाअभावी नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी काल पाहणी केली. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातल्या भरती परीक्षा प्रक्रियेबाबत सूचना आणि अभिप्राय जाणून घेण्यासाठी शासनानं गठीत केलेल्या समितीनं काल नागपूर इथं स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. सुमारे 2000 विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्याचं समितीच्या सचिव व्ही राधा यांनी सांगितलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं हलगी बचाव आंदोलन करण्यात आलं. शासनानं तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, एकरी 40,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि थकीत पीक विमा तात्काळ जमा करावा अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत परभणी इथं आज लाभार्थी मेळावा घेण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम. बीड पुणे रेल्वे सेवेचं आज बीड रेल्वे स्थानकावर उद्घाटन. पंतप्रधानांच्या राजकीय कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आजपासून सेवा संकल्प अभियान आणि राज्य शासनाला 3 महिन्यांची मुदत देत मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बेर केंद्रावरून. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाहिरात संदेश.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
5: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केले. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना, आकाशवाणी बेर केंद्र. आपण ऐकत आहात आमची प्रातकालीन प्रसारण सभा. आज सकाळी 8:40 हैदराबाद मुक्ती संग्राम, मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्य गाथा समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमात महेश कुलकर्णी यांच्याशी स्मिता नांदे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण ऐकलं आकाशवाणी पेर केंद्र. सकाळची 7:25 होत आहेत. माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करतो आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण मागील भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आणि त्यामागील उद्देश जाणून घेतला. राज्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी तर उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. युवकांनी या संधीचा लाभ कसा घ्यावा, रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणती तयारी करावी, तसंच रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, या आणि अशाच महत्वाच्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत संवाद साधणार आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी. चला तर मग जाणून घेऊया युवकांच्या रोजगार आणि भविष्यातील संधींबाबतची शासनाची दिशा. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर, महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीच्या संधी आणखी वाढू शकतात का, त्यासाठी काही नियोजन आहे?
1: नक्की नक्की, सरकारच्या उद्देशी जॉब रोजगारची संधी वाढवणारा नक्की असेल. फक्त डायरेक्ट रोजगार नाही आहे, त्यापेक्षा जास्त त्यावर डिपेंडेंट आहे. ते एक समजा की आपले एक मोठा वादवणमध्ये पोर्ट बनत आहे, तर त्यामध्ये फक्त पोर्टवर काम करणारे नाही आहे, सिव्हिल वर्क आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, पॅकेजिंग आहे, हाऊसकीपिंग आहे, सर्व जॉब तिथे उपलब्ध आहे. कम्प्युटर ऑपरेटर आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे मोठी संख्यामध्ये. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळी जे आमूलचूल परिवर्तन महाराष्ट्रामध्ये केलं आहे, आपला एक वर्षानंतर आपला दिसेल. ज्यांना काम करायचे असेल सर्वांसाठी काय काय संधी उपलब्ध असेल.
0: बरोबर आहे सर, तुम्ही म्हणालात की अनेक संधी आहेत, पण नोकरी ही हा एक भाग झाला, नोकरी बरोबरच उद्योजकतेकडे देखील युवकांनी वळावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक सीएम महाफंड म्हणून मोठी योजना सुरू केली आहे. त्यामध्ये प्रथम वर्षी आपण 25 लाख युवक युवतींना, जे ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, जे ज्यांना करायचे असेल त्यांच्या एक ऑनलाईन एक्झामिनेशन घेणार आहे, आणि नंतर त्यामध्ये 5 लाख युवक युवतीची निवडणूक करून नंतर एक परत एक वेळ एक्झामिनेशन घेऊन 1 लाख युवक युवतींना फर्स्ट इयर आपण घेणार आहे. आणि त्याने आपण 5 लाख पर्यंतचा स्टार्टिंग फंड 3% व्याजवर देऊ. प्रत्येक तालुक्यामध्ये आमची ITI त्यांच्यासाठी जगे उपलब्ध करून देऊ, आणि त्यापेक्षा जास्त लोकल मेंटरशिप ग्रुप डेव्हलप करू. आणि ते एक आम्ही डॅशबोर्ड तयार केला आहे की जे 50 पॉप्युलर त्यांचे प्रश्न असेल, मला GST करायचं फॉर्म, GST रजिस्ट्रेशन करायचं कसा करू, त्याने कन्सल्टंटकडे जायची गरज नाही आहे. आमच्या डॅशबोर्डवर आल्या, आम्ही 50 प्रोफेसर लोकांनी आमच्यावर जॉईन केलेलं आहे, ते डॅशबोर्डवर त्यांचे आन्सर करतील. माझ्या काही अपॉइंटमेंट लेटर द्यायच्या, माझ्या लीजवर जमीन घ्यायच्या, माझ्या पॅकेजिंगसाठी कुठे जायच्या, माझ्या फॉरेन एक्सपोर्टसाठी कुठे संपर्क करायचा, ते सर्व त्यांचे परिवारचे आम्ही, ते आमचे परिवारचे आहे, महाराष्ट्र सरकार त्यांचे परिवारचे आहे असं म्हणून त्यांना आम्ही गायडन्स करणार आहे. मोठी संख्यामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट डेव्हलप होईल.
0: नक्कीच सर, आणि या स्वयंरोजगारासाठी मुलांना लागतं ते म्हणजे एकतर प्रशिक्षण लागतं, भांडवल लागतं आणि मार्गदर्शन लागतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: प्रशिक्षण

0: साठी प्रत्येक आयटीआय मध्ये आपण न्यू एज कोर्सेस सुरू केला आहे. भांडवलसाठी आपण स्वतःच्या 3 लाख रुपये सरकारतर्फे त्याने फक्त 3% 5 लाख रुपयाचे आपण लोन देणार आहे. त्यापेक्षा जास्त त्याने लोन लागला तरी पण त्याने आपण मदत करणार आहे. आणि मार्केटिंगसाठी, पॅकेजिंगसाठी, प्रोडक्शनसाठी जे काही त्याने ज्ञान असेल त्यासाठी आपण लोकल मेंटरशिपचे ग्रुप तयार करत आहे. तो ते एकटा नाही आहे, समाज त्यांच्या बरोबर आहे अशी भावना त्यांच्यामध्ये नक्की निर्माण होईल.
1: बरोबर आहे सर. आणि रोजगाराच्या ह्या भरपूर संधी आहेत, नोकरीच्याही आणि उद्योगाच्याही, तर ह्या सगळ्या युवकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी काय नियोजन आहे का?
0: बेसिक उद्देश ताई आहे की आपला फार पॉप्युलर महाराष्ट्र सरकारचा हा एक प्रोग्राम आहे, त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक तिथे बघत असतात. माझी सर्वांनी रिक्वेस्ट आहे की आपापले सोशल मीडियावर हा रोजगार बदल टाका. ज्याने रोजगार द्यायचा आहे त्याने इन्स्टॉल टाकावा, आम्ही काय पेमेंट घेणार नाही. ज्याने रोजगार घ्यायचा आहे त्याने पूर्ण प्रशिक्षण देऊन आपलं रजिस्ट्रेशन करावा, त्यांच्याकडून आम्ही काही घेणार नाही. आमची या रेस्पॉन्सिबिलिटी आहे, महाराष्ट्र सरकारने जिम्मेदारी आहे की ज्याने रोजगार करायचे असेल किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करायचे असेल त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न करायचा. ते आमच्या प्रयत्नाचा मोठा स्टार्टिंग पॉईंट या वेळेचा 29 सप्टेंबरचा रोजगार महाकुंभ, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ होणार आहे.
1: सर, निवड झालेले ह्याच्यामध्ये काही जे युवक असतील तर त्यांना व्यवस्थित रोजगार मिळालाय की नाही, तर ह्याचा कुठेतरी एक फीडबॅक किंवा मागोवा हा घेतला जाणार आहे का?
0: यावेळी मी पूर्वी सांगितलं की फक्त रोजगार विभाग नाही, पूर्ण सरकार, कलेक्टर्स, कमिशनर्स, लेबर ऑफिसर्स सर्व एकत्र आले. प्रत्येक ठिकाणी आमचा लक्ष आहे. माननीय राज्यपाल महोदयाने पण यावेळी एक सर्व कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये सांगितलं आहे की तुम्ही पण यामध्ये सहभाग व्हावा. माननीय मुख्यमंत्री कार्यालयाने पण यावेळी सर्वांनी सांगितलं आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की रोजगार मेळावा फक्त एक इव्हेंट ना होता, रोजगार मेळाव्याचे नंतर पण आम्ही त्यांच्याबद्दल संपर्क ठेवू, त्याने प्रशिक्षित करू, त्याने जे काही मेंटरशिप हवा आहे ते मेंटरशिप पण देऊ, आणि ते जास्त लास्ट लोकांना रोजगार मिळावा आणि तिथे टिकेल, परमानेंट होईल, या आमच्या प्रयत्न राहील.
1: सर, हे खूपच युवकांसाठी आश्वासक आहे. रोजगार मेळाव्यात सहभागी ज्या कंपन्या होणार आहेत त्या कंपन्या आणि उपलब्ध नोकऱ्या यांची पडताळणी कशा पद्धतीने केली जाईल?
0: लोकल जे लमचे अधिकारी आहे किंवा सरकारचे इतर विभागाचे अधिकारी आहे ते ज्यांच्याकडे रोजगार उपलब्ध आहे त्यांच्याकडे लिस्ट घेता आणि ते रोजगारसाठी जे युवक युवती आहे त्याने ते प्रमाणे आपण रोजगार मेळाव्यामध्ये बोलवता. फार चांगली रीतीने आम्ही दरवर्षी रोजगार मेळावा हे काही नवीन नाही आहे. आमचे सर्व लोक यामध्ये एक्सपर्ट आहे. प्रत्येक मागचे 15 वर्षापासून रोजगार मेळावे सुरू करत आहे. यावेळी आपण एकही ठिकाणी आपल्या गावामध्ये जायचं आहे, लहान लहान रोजगार मेळावे करायचे असा माननीय मुख्यमंत्रीजीचा निर्देश होता. आणि जॉब ओरिएंटेड, ऍक्च्युअली रिझल्ट ओरिएंटेड रोजगार मेळावे करायचे आहे.
1: नक्कीच सर, हा अतिशय, म्हणूनच आपण त्याला महाकुंभ असं म्हणत आहोत. सर, हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, एआय आणि तंत्रज्ञानातल्या ज्या नवीन संधी आहेत त्या आपल्या युवकांना कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात?
0: त्यासाठी आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसी माननीय प्रधानमंत्रीजीने इंट्रोड्यूस केली आहे त्यामध्ये स्किल अँड अपस्किलिंगसाठी फार भर दिलेला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक आयटीआयमध्ये, प्रत्येक टेक्निकल स्कूलमध्ये, इव्हन प्रत्येक स्कूलमध्ये पण हा आता एज्युकेशनमध्ये स्किलिंगच्या कोर्सेस सुरू केलेला आहे. त्यामध्ये ज्याने जे काही स्किलिंगची गरज असेल त्याने ते स्किलिंग मिळेल.
1: तुम्ही मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हानिहाय रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाचं नियोजन केलं जाणार आहे का?
0: जिल्हानिहाय पण करणार आहे, तालुकानिहाय पण करणार आहे. आम्ही फार ग्राउंड लेवलवर गेलेलो आहे. आमचं म्हणणं आहे की जे काही मोठी शहरामध्ये नोकरी आणि नोकरी करण्याच्या लोकांची कमी नाही आहे, पण महाराष्ट्राचे मुला मुलींना कसा नोकरी मिळेल हा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगार मोठी संख्येमध्ये उपलब्ध आहे आणि ते आपण कुठे आपल्या मुलं मुलींनी रोजगार नाही घेतला तर बाहेरतून आण लोक मुला रोजगार घेता. आम्हाला फर्स्ट प्रिफरन्स महाराष्ट्राचे मुला मुलींनी द्यायची आहे, म्हणून आम्ही त्यांना प्रशिक्षण पण करू, रोजगार मेळावे आयोजित करू. आफ्टर दॅट ऑल्सो आम्ही रोजगार मेळाव्याचे नंतर पण त्यांना प्रशिक्षण देऊ. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याने जे मुला मुलीने काम करायचे असेल, स्वतःचं काम करायचे असेल किंवा रोजगार करायचे असेल त्यांच्यासाठी जे काही त्याने हवा आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे.
1: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र ह्यानंतरही रोजगारांच्या संधी किंवा रोजगार निर्मिती ही कायम पुढेही चालू राहावी यासाठी तुम्ही काय सांगाल?
0: यावेळी मी पूर्वी सांगितलं की माननीय मुख्यमंत्रीजीने असा निर्देश दिलेला आहे की हा वन डे इव्हेंट ना राहता, हा तुम्ही पार्ट ऑफ सिस्टम करा. तो ते सर्व जे काही विभाग

0: एकत्र आले फक्त हा रोजगार महाकुंभसाठी नाही आहे, यानंतर पण रोजगार आणि स्वरोजगारसाठी कोणाकडे इंडस्ट्रीज आहे, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट आहे, कोणाकडे मुला मुली आहे, कोणाकडे लेबरकडे लेबरच्या विभागाचे काम आहे, सर्व एकत्र होऊन हा परमानंट प्रोजेक्ट रोजगार संधी आमचे महाराष्ट्राची युवक युतीने मिळायची असा प्रयत्न आमचा चालू राहील.
1: सर, या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील युवकांना काय संदेश द्याल?
0: माझी सर्वांना विनंती आहे, आम्ही तुम्ही एकही परिवारचे लोक आहे. आम्हाला हा माननीय मुख्यमंत्रीजीने सांगितलेला आहे की ज्या युवक युवतीने काम करायची इच्छा असेल किंवा ज्याने स्वरोजगार करायचा असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या रूलबुकमध्ये सीमित न राहता ओपन ठेवा. ज्या लोकल परिस्थितीमध्ये जे काही गरज असेल ते प्रयत्न करायचा तुम्ही, ते पूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हा एक दिवसाचा इव्हेंट न ठेवता परमानेंटली जोपर्यंत महाराष्ट्राचे प्रत्येक युवक युवतीने रोजगार, स्वरोजगार, फॉरेन रोजगार काही मिळत नाही त्याने करायचे असेल ने मिळत नाही तोपर्यंत आमचा काम थांबणार नाही.
1: श्रोते हो, रोजगाराच्या बदलत्या संधी, उद्योगांच्या वाढत्या गरजा आणि त्यानुसार आवश्यक असलेली कौशल्ये यांचा मेळ साधणे ही आजच्या काळाची गरज आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्राच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाला आपल्या क्षमता आणि कौशल्यानुसार योग्य संधी मिळावी आणि त्यातून युवकांच्या आत्मनिर्भरतेला बळ मिळावे हीच या उपक्रमाची अपेक्षा. या महत्वपूर्ण उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिल्याबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, अशाच महत्वपूर्ण विषयांवरील संवादासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणी.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष

0: हाय, मी शर्वरी।
1: नमस्कार, मी रोहित।
2: मी सुखदा।
3: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात।

0: वाहिनी सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: माहिती जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7:40 झाली आहेत. जाहिरात संदेश.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: हा होता जाहिरात संदेश. यानंतर ऐकूयात प्रायोजित गणेश आरती.
4: आरतीचे प्रायोजक आहेत श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह, शेजारी नगर रोड, बीड. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व शस्त्रक्रिया मोफत.

0: प्राजक होते, नेत्र रोग, कॅन्सर, ऑपरेशन, केमोथेरपी, एंजियोप्लास्टी, किडनी मुतखडा, हाडांचे सर्व ऑपरेशन, आयसीयू आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करणारे श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय विश्रामगृह शेजारी, नगर रोड, बीड.
1: प्रायोजित गणेश आरती आता आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:45 झालेत. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आता ऐकवत आहोत.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांचं हे गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. एक जाहिरात संदेश.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
0: हा जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी बीड केंद्र पथकरीन प्रसारण सभा. सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल आम्ही आता प्रसारित करतोय.
3: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775. 0241-232-6775. सर, या भागात थोडासा वेगळा भाग लोकांना सांगतो मी की बऱ्याच वेळा काय झालं की या सिनेमाच्या माध्यमातून एक कॅन्सर फार वेळा लोकांसमोर येत असतो, त्यातल्या त्यात जुन्या सिनेमांपासून 70-80 काळातला, की आपके बहन को या आपके दादा को या आपके पापा को ब्रेन ट्यूमर हो गया है. बऱ्याच वेळा

0: हिरोला ब्रेन ट्यूमर होतो. ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय, हा कॅन्सरचा काय प्रकार आहे?
1: बरोबर आहे. आता ब्रेन समजून घ्या. ब्रेन म्हणजे मेंदू, जो आपल्या शरीराचा महत्वाचा भाग असतो. कारण सर्व विचार प्रवृत्ती आणि सगळे विचार प्रक्रिया या ब्रेनमध्ये चालू असतात. म्हणजे ऐकणे, बघणे आणि नंतर बोलणे, या सगळ्यांच्या प्रक्रिया ब्रेनमध्ये सुरू होतात आणि त्या व्यक्त केल्या जातात. आता यासाठी ब्रेन हा अतिशय महत्वाचा. ब्रेन आपण काय म्हणतो, जर ब्रेन असेल तर माणूस व्यवस्थित आहे. ब्रेन डेड झाला आणि शरीर जरी चांगलं असलं, हृदय जरी चालू असलं, तर ब्रेन डेड इज अ डेथ, म्हणजे डेथ झालेला माणूस मृत व्यक्तीच असते ती. त्यामुळे ब्रेन हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. यामध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतात. याच्यामध्ये कुठल्याही वयामध्ये होऊ शकतात हे कॅन्सर. कारण याच्यामध्ये मग जेनेटिक डिफेक्ट असतो किंवा व्यसनांचाही परिणाम ब्रेनवर होतो मोठ्या वयामध्ये. तर ह्या सगळ्यामध्ये जे ब्रेनचे जे पेशी असतात त्यामधून ते ट्यूमर निर्माण होतं. आणि हे ट्यूमर निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला काहीच कळत नाही, पण जेव्हा त्याचं प्रेशर त्या ठिकाणी यायला लागतं, प्रेशर आणि त्याचं लोकेशन कुठे आहे ब्रेनमध्ये. आपण बघितलं असेल अक्रोड फ्रूट, बघितलं असेल अक्रोड फ्रूटाचे दोन असे भाग असतात, तसाच ब्रेनचा आकार आहे. त्यामुळे त्या कुठल्या भागात आहे
0: अक्रोडचं जसं दिसतं
1: तसं आपल्या तसाच ब्रेन असतो आपला आतला. तर हे आपल्याला बाहेरून दिसत नाही कधीच, आपल्याला चित्रात बघतो आपण, तसंच असतं. त्यामध्ये कुठल्या भागाला ब्रेन ट्यूमर आहे त्याच्यावर त्याची लक्षणं अवलंबून असतात. आता वरच्या उजव्या भागाला जर ब्रेन ट्यूमर असेल तर डाव्या पायाचा प्रॉब्लेम, डाव्या हातापायाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ब्रेन ट्यूमर जर डाव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूचा शरीराचा, कारण ब्रेन मधून नसा क्रॉस होत असतात, त्या खाली येऊन क्रॉस होऊन मग त्या कार्यरत होत असतात. त्यानुसार त्याची लक्षणं बदलतात. आणि सुरुवातीला अगदीच म्हणजे थोडस डोकं दुखणं असं एक लक्षण साधं, त्याबरोबर चक्कर, वारंवार चक्कर येणं ही पण लक्षणं त्याच्यामध्ये असू शकतात. त्याबरोबर मग आणि हा इनिशियल ही झाली लक्षणं सुरुवातीची, परंतु जसा वाढत जातो तसे मग प्रेशर सिम्प्टम्स तयार होतात. मग प्रेशर सिम्प्टम झाल्यावर मग पाड दुखणे, बाकीचे हालचालीला मर्यादा येणे, आपल्या सगळ्या हातापायाच्या हालचाली मंदावतात, हे सगळं होऊ शकतं. त्याबरोबर बोलण्याची प्रक्रिया सुद्धा बिघडते, त्याचबरोबर विचारांची पण नंतर बिघडू शकते. असं सगळं हे ब्रेन ट्यूमरचं इतिहास आहे पूर्ण. जर खूपच वाढलं तर मग ब्रेन डेथच होऊ शकतो.
0: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241-232-6775, 0241-232-6775. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल आता आपण ऐकलात. हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला.

0: आम्ही अपयशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 7:55 झाले. ऐकूयात प्रायोजित गणपती गीत.
1: राजक आहेत जीवनज्योत हॉस्पिटल. आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल. अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम. जीवनज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड.

0: प्रायोजक होते जीवनज्योत हॉस्पिटल। आजार अथवा दुखणे स्वरूप लहान असो वा मोठे, त्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जीवनज्योत हॉस्पिटल। अत्याधुनिक सेवेबरोबर तज्ञ डॉक्टरांची टीम। जीवनज्योत हॉस्पिटल, शिवाजीनगर, पेन्शनर पार्क समोर, बीड।
1: प्रायोजित गणपती गीत आता आम्ही प्रसारित केलं। हे प्रायोजित गीत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं।

आकाशवाणी बीड केंद्राची ही आहे प्रातःकालीन प्रसारण सभा. आमच्या कार्यक्रमाविषयी आज सकाळी 10 वाजता एकेपिन कार्यक्रमात दिल तो पागल है या चित्रपटातली गाणी आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:30 वेळ असेल कॉलेज कॅम्पस कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा तरुणाईसाठी मांडलेला प्रेरणादायी इतिहास याविषयी सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र गौशाल यांच्याशी सुप्रभा जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. सादर करते योगीराज बच्चे. गातार हे मेरा दिल कार्यक्रमाचं प्रसारण सकाळी 11 वाजता. आजच्या कार्यक्रमात गीतकार हसरत जयपुरी स्मृतिदिन विशेष. आजचा कार्यक्रम निवेदन विजय पारगावकर यांचं. सादर करते योगीराज बच्चे. आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण ऐकलं. आम्ही अपेक्ष बोलतो आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आता सकाळचे 8 वाजता आहेत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र. 8:40 समन्वित कार्यक्रम हैदराबाद मुक्ती संग्राम. मुक्तीचा संग्राम मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा महेश कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामले यांनी साधलेला संवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा समन्वित कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल. आता 8 वाजता सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफसाठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या मध्यवर्ती संकल्पनेवर ही परिषद होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
1: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा हे अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनानंही राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसांच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम PF खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियोक्त्यालाही तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानापासूनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील जागतिक स्पर्धकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. AIच्या सुरक्षेच्या बाबतीत जगाला अधोगतीची स्पर्धा परवडणार नाही. तसंच AIच्या धोक्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारांनी स्वीकारली पाहिजे असंही गुटेरेस यांनी म्हटलं आहे. ते काल अँथ्रोपिकचे CEO डारिओ अमेडेई यांच्या एका प्रस्तावाचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकारनं पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. ही संघटना सीमापार शस्त्र, स्फोटकं आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सक्रिय असून दहशतवादी गट तसंच किरकोळ गुन्हे करणाऱ्या युवकांना दहशतवादाकडे वळवण्याचं काम करत होती. तसंच ही संघटना देशाची लोकशाही, सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी द्वेषयुक्त डिजिटल माहिती प्रकाशित करत होती असं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र

आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्ताननं बेकायदेशीर आणि बळजबरीनं ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभागाबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा करार करण्याचा पाकिस्तानला कोणताही कायदेशीर अधिकार नाही असं सांगत भारतानं तथाकथित पाकिस्तान चीन सीमा संयुक्त आयोग फेटाळून लावला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणतीही सामायिक सीमा नाही. तसंच 1963 मधल्या तथाकथित चीन पाकिस्तान सीमा करार भारतानं कधीही मान्य केलेला नाही. जम्मू काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि अतूट भाग आहेत असंही जयस्वाल यांनी ठामपणे सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ म्हणजेच सेन्सॉर बोर्डची पुनर्रचना केली असून हा निर्णय तात्काळ प्रभावानं 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या पुनर्रचित मंडळात विनोद अनुपम, मनोज जोशी, हंसराज हंस, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, रिकी खेज, सुनील शेट्टी, रुपाली गांगुली आणि प्रियदर्शन यांच्यासह 18 सदस्यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पुण्यातील मानाचा कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1928 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी, धाराशिव, नांदेड इथंही या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजऱ्या होत असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी बांधकाम आणि तत्सम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील कारागीर आणि कुशल कामगारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचं कौशल्य आणि कठोर परिश्रम अत्यंत महत्वाचे आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतातील चित्त्यांची संख्या आता 52 झाली असून यामध्ये देशात जन्मलेल्या 32 बछड्यांचाही समावेश आहे. यातील 49 चित्ते सध्या मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात तर 3 चित्ते गांधीसागर इथल्या अभयारण्यात आहेत. चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या आढाव्यानुसार गेल्या 4 वर्षातली ही संख्या आहे. यामध्ये नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि बोट्सवानामधून आणण्यात आलेल्या चित्त्यांचाही समावेश आहे. प्रजननक्षम मादी चित्त्यांचं स्थिरीकरण आणि दुसऱ्या पिढीतील पिल्लांचं जिवंत राहणं ही भारतातील चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या सशक्तीकरणाची पायरी आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, माहे, तामिळनाडूसह ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता आहे. दिल्लीत आज आकाश अंशतः ढगाळ राहील. तसंच सकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. PF साठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला 3रा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, सकाळचे 8:40 आणि 55 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोतेहो, ऐकूया समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा. नमस्कार श्रोतेहो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे महेश कुलकर्णी यांना. महेश कुलकर्णी हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता व्यवसायात कार्यरत आहेत. महेश कुलकर्णी सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: पहिले मला हे जाणून घ्यायचं की हैदराबाद मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी काय होती आणि त्यामध्ये मराठवाड्याचं स्थान काय होतं. बरं,
2: 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, पण अनेक संस्थानांनी स्वतंत्र भारतामध्ये सामील व्हायला नकार दिला, त्यामध्ये हैदराबादही होतं. हैदराबाद हे भारतातलं सर्वात मोठं धनिक आणि आकाराने सर्वात मोठं असं संस्थान आणि ते भारताच्या मध्यभागी होतं, ज्याला हृदयस्थान म्हणलं जातं. हैदराबादच्या सातवा निजाम मीर उस्मान अली खान याला भारतातही सामील होण्याची इच्छा नव्हती आणि पाकिस्तानातही जाण्याची इच्छा नव्हती. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्यांना राहायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी संस्थान विलीन करायला नकार दिला. नकार दिल्यानंतर मग तो जो लढा आहे तो लढा हा 1947 पासून पुढे पुन्हा 1 वर्ष हैदराबाद मधल्या जनतेने तो पुढे नेला. तसा तो 1937 पासूनच सुरू झाला होता. म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाची जी सुरुवात आहे ती वंदे मातरम आंदोलनाने झाली 1937 मध्ये. 14 नोव्हेंबर 1937 ला शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गायला सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं की हैदराबादमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये तिथे सामूहिक नमाज अदा करायला परवानगी दिली, त्यामुळे व त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा तो स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून वंदे मातरम गायला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. पण प्राचार्य सय्यद मुहिउद्दीन यांनी त्याला विरोध केला. विरोध केल्यानंतर मग ते प्रकरण वाढलं, 1200 विद्यार्थ्यांना काढून टाकलं गेलं. नंतर त्या विद्यार्थ्यांना बनारस किंवा अण्णामलाई या विद्यापीठांनी त्यांना प्रवेश दिला नाही. त्यांना प्रवेश दिला मध्य प्रदेशमधल्या एका विद्यापीठाने आणि नागपूरच्या विद्यापीठाने. प्राचार्य टी जी केदार यांनी त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सामील करून घेतलं. ही मराठवाडा मुक्ती संग्रामाची साधारण ही सुरुवात. तिथून पुढे हा लढा वाढत गेला. त्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे आंदोलनं झाले. त्यामध्ये निजामाचा महसूल तोडण्यासाठी म्हणून शिंदीचं आंदोलन झालं, ताडीची झाडं तोडण्याचं. निजामाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यातनं महसूल मिळायचा. तो महसूल तोडण्यासाठीचं जे आंदोलन झालं ते खूप मोठं आंदोलन होतं. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर बंदी आली. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसनी संस्थानी राजकारणापासून दूर राहायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे मग हैदराबादचा लढा पुढे कसा न्यायचा, तर मग राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रेरणेतूनच हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आणि मग हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला.
1: हैदराबाद स्टेट
2: काँग्रेसची भूमिका दोन अंगाने आपल्याला त्याकडे बघावं लागेल. हैदराबाद स्टेट काँग्रेसनी लढ्याची सुरुवात केली, त्यानंतर लढा कसा पुढे न्यायचा, तर त्याच्यासाठीचा एक मार्ग होता शिक्षण व्यवस्था आपल्याला अनुकूल किंवा आपल्याला हवी तशी शिक्षण पद्धती असणे हा एक त्यातला भाग होता. त्याच्यासाठी राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली हिप्परग्याला. स्वामीजी तिथे शिक्षक होते, स्वामीजींचा मराठवाड्यातला प्रवेशच तिथून झाला. त्या राष्ट्रीय शाळेमध्ये राष्ट्रीय विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. भाषिक परिषदाची स्थापना झाली, मराठी भाषिक परिषद, कन्नडा भाषिक परिषद, तेलगू भाषिक परिषद. ह्या ज्या परिषदा होत्या या परिषदांचं या लढ्यामधलं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे राष्ट्रीय शाळेची स्थापना आणि भाषिक परिषदांची सुरुवात ही ती पायाभरणी होती. मुक्तीसंग्रामाची व्याप्ती तिथून वाढत गेली. निजामी राजवट ही साधारण मुस्लिम राजवट, म्हणजे बहुसंख्य हिंदू पण राजा मुस्लिम अशी या संस्थानाची अवस्था होती. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हा लढा जातीय न झाला पाहिजे, हा लढा धार्मिक न झाला पाहिजे, हिंसेच्या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये हे स्टेट काँग्रेसचं धोरण होतं. स्टेट काँग्रेसने जो जाहीरनामा काढला पहिला, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं हा लढा कुठल्याही जातीय धार्मिक व्यवस्थेच्या विरोधात नाही, ह्या राजेशाहीच्या विरोधात लढा आहे. ह्या जुलमी राजवटी

0: च्या विरोधातला हा लढा आहे हैदराबाद स्टेट काँग्रेसचं मूळ धोरण. ते धोरण अंगीकारून त्यांनी जबाबदार राज्य पद्धती आम्हाला द्या अशी मागणी केली आणि तिथून मग हा लढा पुढे व्यापक होत गेला.
1: निजामशाहीच्या काळामध्ये मग मराठवाड्यातील जनतेची परिस्थिती कशी होती?
0: निजामी संस्थान हे राजा मुस्लिम आणि प्रजा बहुसंख्य हिंदू असं ते स्वरूप होतं. साधारण सामाजिक परिस्थिती अशी होती म्हणजे नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना जास्त प्राधान्य दिलं जात होतं. शाळा होत्या त्या उर्दू आणि अरबी शिकवणाऱ्या शाळा होत्या. मराठीची अवस्था ती अत्यंत बिकट होती. मराठी भाषिक परिषदा सुरू झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये वाचनालय सुरू झाले. वाचन संस्कृती जर वाढली तर मग समाजामध्ये एक परिपक्वता येईल असा एक विचार घेऊन वाचनालय त्यावेळेस वाढवले गेले. वाचनालयांची स्थापना झाली म्हणजे परभणीचं गणेश वाचनालय असेल, इथलं बलवंत वाचनालय असेल, हे त्या काळातली ही वाचनालय आहेत. त्यानंतर नोकऱ्यांमधलं प्रमाण हे विषम होतं. मुस्लिमांना प्राधान्य होतं, हिंदूंना तुलनेने कमी नोकऱ्या मिळत होत्या. एक सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला तर त्या काळामध्ये शेती आणि शेती भोवती निगडीत असलेली सगळी व्यवस्था होती.
1: हे रजाकार कोण होते आणि त्यांचा मराठवाड्यावर काय परिणाम झाला? बरोबर.
0: हैदराबादमध्ये बहादुरियार जंगांनी मजलिस इत्तेहादुल मुसलमीन नावाची एक संघटना सुरू केली. ती संघटना म्हणजे ते मुस्लिम समाजातले विचारवंत, मुस्लिम समाजातले शिकलेली मंडळी वगैरे, वकील, डॉक्टर्स अशा सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन त्यांनी ती एक संघटना सुरू केली असं त्याचं सुरुवातीचं स्वरूप होतं. बहादुरियार जंग हे त्यावेळी हैदराबाद संस्थानमध्ये अत्यंत जहाल भाषणांसाठी ते प्रसिद्ध होते. मजलिस इत्तेहादुल मुसलमीनच्या ज्याला आपण एक सशस्त्र विंग म्हणून रझाकार संघटनेची स्थापना झाली. रझाकार संघटनेमध्ये बऱ्याच प्रकारचे लोक त्यांनी सामील करून घेतले. त्याच्यामध्ये अनेक शिकलेली मंडळी होती, न शिकलेली मंडळी होती, अशा सगळ्यांना ते शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देणे, कट्टर अशी भूमिका घेऊन ती संघटना काम करत होती त्या काळामध्ये. दुसरं म्हणजे या संघटनेला साथ मिळाली ती रोहिले अरब पठाण या मंडळींची. त्या काळात रोहिले अरब हे साधारण सावकारीचा व्यवसाय करत होते, हे संरक्षण त्यांना देण्याचं काम करायचे रझाकार. रोहिले पठाण हेही मंडळी गुंडगिरी करायचे तर त्यांना संरक्षण देणे करणे असे हे कामं करता करता ही संघटना अत्यंत मोठी झाली. म्हणजे ज्यावेळेस 1948 रझाकार किती असावेत असा जेव्हा भारतीय गुप्तहेरांनी जेव्हा त्याचा शोध घेतला तर साधारण 2 लाखापेक्षा जास्त रझाकारांची संख्या असावी असा एक अंदाज व्यक्त झाला होता. त्यामुळे या संघटनेची व्याप्ती आणि त्या संघटनेचं काम किती मोठं असावं याचा अंदाज आपल्याला येतो.
1: मराठवाड्यावर काय परिणाम झाला होता नेमका?
0: सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी या रझाकार संघटनेचा स्वतःच संस्थान वाचवण्यासाठी त्यांनी वापर केला. त्यांनी रझाकारांना संस्थानामध्ये मुक्त संचार करण्याची त्यांना परवानगी दिली होती. त्यामुळे रझाकारांनी तिथल्या जनतेवर जी बहुसंख्य हिंदू होती अशा जनतेवर त्यांनी प्रचंड अत्याचार केले, प्रचंड त्यांचा छळ केला. म्हणजे त्याची परिसीमाच नव्हती कारण या संस्थानामध्ये हिंदूंना बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, भाषिक स्वातंत्र्य नाही, शिक्षणाचं स्वातंत्र्य नाही. शिकायचं असेल तर तुम्ही संस्थानाच्या बाहेर जावं लागायचं. व्यवस्थाच नव्हती काही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा सगळा समाज म्हणजे ही काही फक्त हिंदूंचीच परिस्थिती होती अशातला भाग नाही, संपूर्ण समाजाचीच परिस्थिती अशी होती. त्यावेळेस सुधारणांचे वारेच नव्हते लागलेले हैदराबादला. ना कुठलं वर्तमानपत्र येत होतं, जे होते ते उर्दू आणि अरबी मधले प्रचार प्रसाराचे जे काय हे असतील तेवढेच साधनं फक्त, बाकी काहीच नाही. पण अशाही काळामध्ये राष्ट्रीय शाळांच्या माध्यमातून म्हणा किंवा ज्यांचा संपर्क संस्थाना बाहेर आला आणि त्यांनी संस्थाना बाहेर होत असलेल्या सुधारणा बघून ते संस्थानात आल्यानंतर त्यांनी जे काही काम केलं पुढे ते बघून नंतर पुढे संस्थानामध्ये ही प्रगतीचं हळूहळू वारं व्हायला लागलं, राष्ट्रीय विचारांचंही वारं व्हायला लागलं. जवळपास 200 वर्ष इस्लामी राजवट होती हैदराबाद संस्थानमध्ये. 200 वर्ष भाषिक दमन होतं म्हणजे पुरुष हे सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असल्यामुळे त्यांच्या संवादामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये सहज उर्दू येत होतं. मग ही मराठी कशी टिकली असेल या भागामध्ये, मराठवाड्यामध्ये हा जो 5 जिल्ह्यांचा म्हणजे त्यावेळेसचा औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद हे जो भाग आहे हा, या भागामध्ये मराठी कशी टिकली असेल तर फार प्रकर्षानी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे ही मराठी जी टिकवली ती घरात राहणाऱ्या महिलांनी. महिलांचा संवाद हा मराठीतच होता. त्यावेळेसचे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, यामध्ये मराठीचा महिलांकडनं होणारा वापर, ओव्या, अभंग, हरिपाठ या सगळ्या माध्यमातून महिलांनी मराठी टिकवण्याचं काम या भागामध्ये केलं. हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या लढ्याचं सांगता येईल आपल्याला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढ्या महिलांचा

0: सहभाग होता की बहुना त्याच्यापेक्षा जास्त सहभाग मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महिलांचा होता. निरोप पोचवणे, पत्रक पोचवणे, काही गुप्त माहिती पोचवणे आणि अतिशय ज्याला आपण तळहातावर प्राण घेऊन या सगळ्या गोष्टी महिलांनी केल्या त्यावेळेस.
1: जोखीम खूप,
0: प्रचंड जोखीम, म्हणजे रझाकारांशी लढण्यामध्ये जेवढा महिलांचा सहभाग आहे, जेवढा महिलांची प्रेरणा आहे, त्याचं कौतुकच केलं पाहिजे.
1: धोरणीपणा
0: आहे, धाडस होतं खूप महत्वाचं, हे या लढ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल.
1: मग मराठवाड्यातील सामान्य जनतेचा मुक्तीसंग्रामात कसा सहभाग होता?
0: निजामी राजवट जी होती ती सरंजामशाही पद्धतीची राजवट होती. सर्वसामान्यांचं स्थान हे अतिशय नगण्य होतं, त्याला कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं, त्याला कुठलंही आर्थिक पाठबळ असं जे राजसत्तेकडून मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं. एकूणच जी सामाजिक व्यवस्था जी होती ती अत्यंत खालावलेली होती, ती एक प्रकारची जुलूमशाहीच होती. आणि या जुलूमाच्या विरोधामध्ये शेवटच्या माणसापासून ते वरच्या स्तरापर्यंत हे सगळे उतरले. त्याचं कारण असं होतं की या व्यवस्थेने सगळ्याच स्तरामध्ये दमन केलं होतं, सगळ्याच स्तरामध्ये शोषण होतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जे पाहिजे होतं, म्हणजे आम्हाला शिक्षण पाहिजे, भाषिक स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे जर तुम्हाला जर सार्वजनिक गणपती जर बसवायचा असेल तर त्याला तुम्हाला दोन दोन तीन तीन महिने अगोदरपासून ते निजामी प्रशासनाचे तुम्हाला उंबरठे शिजवावे लागायचे आणि ती परवानगी मिळेलच याची काही खात्री नव्हती. म्हणजे या जनतेला त्याच्यातनं बाहेर पडायचं होतं. दुसरी गोष्ट अशी की संस्थानाच्या बाहेर ज्या सुधारणा सुरू होत्या, जे प्रगतीचं वारं होतं, जे राष्ट्रीय विचाराचं वारं होतं आणि असं रोमांचकारी जे वातावरण तयार झालेलं होतं त्या स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने, तो हळूहळू तो विचार पण संस्थानामध्ये येत होता. मग आपण ह्यापासून दूर का राहिलं पाहिजे, आपणही आपले हक्क मागितले पाहिजेत ही जाणीव जनतेमध्ये जागृत व्हायला सुरुवात झाली. स्टेट काँग्रेस असेल, आर्य समाज असेल किंवा इतरही काही ज्या संघटना ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, याच्यातलं आर्य समाजाचं योगदान जे आहे, आर्य समाजाने धार्मिक स्वातंत्र्याची मागणी केली आणि पण लढण्याची जी उर्मी म्हणतो ती उर्मी जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं हे संस्थानामध्ये. हैदराबाद स्टेट काँग्रेसचं योगदान आहे का, तर त्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे. पण स्टेट काँग्रेसला जोडून असलेल्या ज्या काही इतर संघटना आहेत, संस्था आहेत, तर त्यांचं योगदान हे मोठं आहे.
1: मराठवाड्यात त्या काळात मग मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व कोणी केलेलं होतं?
0: हिप्परग्यामध्ये, म्हणजे अंबाजोगाई जवळ जे हिप्परग आहे तिथे राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली आणि स्वामी रामानंद तीर्थ तिथे शिक्षक म्हणून आले. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हा लढा पुढे गेला. मग त्याच्यामध्ये अनेक प्रवाह येत गेले, म्हणजे जसं गोविंदभाई श्रॉफ आहेत, आनंद भालेराव आहेत, बरीच नावं सांगता येतील. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन स्थापन झालेल्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांचाही मोठा सहभाग होता. महिलांचा सहभागही खूप मोठा होता. ताराबाई लड्डा, चंदा जरीवाला असतील, सुशीला भालेराव असतील किंवा आमच्या दगडाबाई शेळके असतील, म्हणजे दगडाबाई शेळके तर त्या काळामध्ये घोड्यावर फिरून त्या रझाकारांशी लढत होत्या. व्याप्ती खूप मोठी आहे त्याची.
1: विद्यार्थ्यांचा या चळवळीत सहभाग,
0: मराठवाडा मुक्ती संग्रामाची सुरुवात ज्याला आपण पायाभरणी म्हणतो तीच विद्यार्थ्यांनी केली. वंदे मातरमचं जे आंदोलन झालं होतं 1937 त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि राष्ट्रीय शाळांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. हे विद्यार्थी फक्त शिकत नव्हते, हे विद्यार्थी त्या चळवळीतही सहभागी होत होते. ते शिकले पण काहींचे शिक्षण अर्धवट झाले, ते अर्धवट शिक्षण सोडून या चळवळीमध्ये सहभागी झाले. गोविंदभाई श्रॉफ सारखे अत्यंत दृष्टे शिक्षक होते ज्यांनी या लढ्याला वळण दिलं. विद्यार्थ्यांचा या आंदोलनातला सहभाग तो सिंहाचा वाटाच होता. विद्यार्थ्यांचं आंदोलन
1: यामध्ये भूमिगत चळवळीचं महत्व काय होतं?
0: निजामी राजवट त्या खालोखाल असलेलं रझाकारांचं गावागावातलं त्या छळछावण्याच होत्या. त्याचा सामना करण्यासाठी किंवा एकूणच याला उत्तर कसं द्यायचं, काय करायचं नेमकं, तर त्याच्यासाठी मग संस्थानात राहून काही करता येत नाही ना. निजाम तुम्हाला अटक करणार, तुम्हाला कारागृहात टाकणार. मग संस्थानाच्या बाहेर शिबिरं उभे केले गेले, त्याच्यामध्ये चळवळीत काम करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये शस्त्र चालवणं असेल, त्याच्यामध्ये वायरलेस चालवणं असेल, टपाल कसं पोचवायचं ह्याचं पण प्रशिक्षण दिलं गेलं. त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं कसं, कोडवर्ड्स, ते कोडवर्ड्सचंही प्रशिक्षण दिलं गेलं. या पद्धतीचं सगळं, म्हणजे ते प्रशिक्षण जे आहे ते कॅम्प्समध्ये दिलं गेलं. भूमिगत पद्धतीनेच ते चालत होतं सगळं. त्यामुळे या लढ्यामध्ये प्रत्यक्ष चळवळीचा जेवढा सहभाग आहे तेवढाच सहभाग भूमिगत लढ्याचा पण आहे.
1: मग तुम्ही स्वामी रामानंद तीर्थांचा उल्लेख केला, तर पूर्ण चळवळीमध्ये नेमकं त्यांचं योगदान काय आहे?
0: स्वामीजींच्या नेतृत्वाबद्दल जर बोलायचं तर, म्हणजे अतिशय संयमी, मितभाषी, महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर प्रचंड होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसने जे नेतृत्व केलं मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याचं, तेच मुळे अहिंसेच्या तत्वावरच ते आधारलेलं होतं.

0: स्वामीजींनी काय केलं असं आपण विचार करतो तेव्हा स्वामीजींनी हा लढा कुठल्याही हिंसक मार्गावर जाऊ दिला नाही. वास्तविक तशी शक्यता होती कारण या संस्थानातली व्यवस्थाच तशी होती. पण स्वामीजींचं नेतृत्व हे इतकं संयमी होतं की त्यांनी त्या लढ्याला कुठेही हिंसेच्या मार्गावर जाऊ दिलं नाही. हे त्यांचं सगळ्यात मोठं यश. आणि दुसरं म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व हे स्वामीजींनी केलं. पण स्वामीजी हे उत्तम शिक्षण तज्ज्ञ होते. म्हणजे त्यांचे संसदेतले जर भाषणं आपण पाहिले तर शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेवर त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते आजही लागू पडतात. समाजाला शिक्षण का आवश्यक आहे, तरुण पिढीला कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे, शिक्षणामध्ये विचार कुठला असावा, आजच्या तरुण पिढीने ती भाषणं वाचली पाहिजेत. इतकी ती आदर्श भाषणं आहेत ती शिक्षण व्यवस्थेवरची.
1: यामध्ये एक ऑपरेशन झालं होतं, ते ऑपरेशन पोलो म्हणून ओळखलं जातं, तर ते नेमकं काय होतं?
0: साधारण 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्याची धामधूम 15 ऑगस्ट 1947 ती संपली. हैदराबाद संस्थांचा तिढा कायम होता, तो लढा पुढे वर्षभर चालला. या लढ्याचा शेवट कसा करायचा, काय नेमकं आता केलं पाहिजे, शेवटी लष्करी कारवाई केली पाहिजे या निर्णयावर सरकार आलं आणि मग त्याची तयारी सुरू झाली. त्याच्यासाठी लष्कराला प्रशिक्षण दिलं गेलं. हैदराबाद संस्थांची माहिती, त्यातले रस्ते, रजाकारांचे बलस्थानं कुठले आहेत, ही सगळी पूर्वतयारी सुरू होती. निजामाच्या पदरी इंग्रज अधिकारी पण होते, त्यांची सिकंदराबाद मध्ये छावणी होती आणि ते इंग्रज अधिकारी तिथे पोलो खेळत होते. कारवाईला काय नाव दिलं पाहिजे, तर ते ऑपरेशन पोलो त्याला नाव दिलं गेलं. 13 सप्टेंबर 1948 ही कारवाई सुरू झाली आणि 17 सप्टेंबर 1948 ती संपली. 5 दिवसाचं हे एक प्रकारचं हे युद्धच होतं. संस्थानातल्या 3 भागांमधून भारतीय लष्कराने प्रवेश केला. फारसा प्रतिकार झाला नाही या लष्कराला. 17 सप्टेंबरला जयंतोनाथ चौधरी या लष्कराचे ते प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखालच्या तुकडीनी हैदराबादमध्ये प्रवेश केला आणि मग ते शरणागतीचे सोपस्कार वगैरे ते सगळे झाले आणि अधिकृतरित्या हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये सामील झालं, विलीन झालं.
1: 17 सप्टेंबरचं मराठवाड्यासाठी महत्व काय आहे?
0: पूर्वी निजामाची राजधानी औरंगाबाद होती, औरंगाबादवरून ती हैदराबादला गेली. या भागाने इस्लामी दमन पाहिलं, राजवटींनी केलेले अत्याचार, छळ, त्याचं झालेलं शोषण हे व्याहत 200 वर्ष चालू होतं. या ह्याच्यामध्ये ना भाषिक स्वातंत्र्य, ना बोलण्याचं स्वातंत्र्य, ना रोजगाराच्या संधी, म्हणजे बहुसंख्य असूनही तो अन्याय सहन करत जो अत्याचार जेव्हा पराकोटीला पोचला तेव्हा ह्या जनतेने त्याच्या विरुद्ध उठाव केला. तिची दुर्दम्य इच्छाशक्ती होती की नाही आम्हाला आता स्वतंत्र व्हायचं आहे. आणि मागत काय होती जनता, तर जबाबदार राज्यपद्धती आम्हाला द्या, साधी मागणी होती. ह्या लढ्याने आम्हाला काय दिलं असेल तर स्वातंत्र्याची परिभाषा आम्हाला शिकवली, हे महत्वाचं आहे ना.
1: मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ निजामशाही विरुद्धचा संघर्ष नव्हता, तर तो लोकशाही हक्क आणि भारतीय राष्ट्रभावनेच्या विजयाचा लढा होता असं म्हणता येईल खबर.
0: अगदी नक्कीच, तो लोकशाही स्वातंत्र्याचाच लढा होता. तो ती एक प्रकारची हुकुमशाही होती, जुलुमशाही होती, विचार नव्हता. त्या राजवटीला होता तो दर्प स्वतःच्या संपत्तीचा, स्वतःच्या ताकदीचा, स्वतःच्या शक्तीचा. जुलमी राजवटीतून आम्हाला लोकशाही व्यवस्थेमध्ये जायचंय हा प्रवास आहे या लढ्याचा, या 10 वर्षाचा हा प्रवास आहे.
1: मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आजच्या पिढीसाठी काय संदेश असेल?
0: मराठवाडा मुक्तीसंग्राम हा आचार विचार, स्वातंत्र्य या सगळ्या शिकवणींचा आदर्श परिपाठ आहे. त्याच्याकडे इतिहास म्हणून तर बघितलंच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे. लोकशाही मूल्य देणारा असा हा लढा आहे. या लढ्याकडे त्याच नजरेने आणि बघितलं पाहिजे.
1: महेश कुलकर्णी सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सोप्या भाषेत समजावून सांगितला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: समन्वित कार्यक्रम मुक्तीचा संग्राम, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याची शौर्यगाथा याविषयी महेश कुलकर्णी यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं अनुप्रिता भाले यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत

रसिकोह इसवी सन 1997 साली प्रदर्शित झालेला भारतीय रोमॅन्टिक चित्रपट. यश चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर या आघाडीच्या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका केल्या. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आणि या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. चला एन्जॉय करूयात आजचा एकी फिल्म हा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमात दिल तो पागल है या चित्रपटातली गाणी.

दंड यशस्वी ठरला आणि त्या या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. चला एन्जॉय करूयात आजचा एकेपिल्म हा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमात दिल तो पागल है या चित्रपटातले गाणी.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा।
2: जाहिरात संदेश आता आपण ऐकलात, एक ही फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकत आहात।

0: college campus.
1: चलाई गैंग च वेगळी कट्टा गैंग
0: कॉलेज अख्खा कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी करिअरच्या दिशा करिअरच्या संधी सध्याची आव्हानं नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

मंडळी, आजच्या एकेपिन कार्यक्रमात दिल तो पागल है या चित्रपटातले गाणे राहुल आणि निशा भव्य नृत्य मंडळाचे सदस्य जे नृत्य आधारित संगीत नाटक सादर करायचे. निशा राहुलच्या प्रेमात पडली असली तरी ते सर्वात चांगले मित्र. राहुलने माया नावाच्या संगीत दिग्दर्शनाची आपली इच्छा जाहीर केली. निशा यांच्यासमवेत या मंडळाच्या सदस्यांना माया या शीर्षकाविषयी शंका आहे. ज्यानं राहुलनं प्रेमावर विश्वास ठेवणारी मुलगी आणि तिच्या राजकुमारीची वाट पाहिली आहे, जे नक्कीच परत येईल आणि तिला घेऊन जाईल. दरम्यान पूजाची ओळख करून दिली गेली आणि एक आश्चर्यकारक नर्तक, शास्त्रीय दृष्ट्या देखील प्रशिक्षित आणि नृत्य करण्याची उत्साही लहान वयातच ती अनाथ झाली आहे. तिचं पालनपोषण तिच्या पालकांच्या जवळच्या मित्रांनी केलेलं आहे. पूजा आणि राहुल यांच्यात वारंवार चुकल्याची चाहूल लागलेली आहे. प्रत्येक उदाहरणास बॅकग्राऊंडमध्ये सूर वाजवण्याद्वारे हे चिन्हांकित केलंय. पूजासह या नाटकाच्या तालीममध्ये निशा तिच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि डॉक्टर म्हणतात की ती काही महिने नृत्य करू शकत नाही. या नाटकातील मुख्य भूमिका साकारण्यात राहुल नवीन स्त्रीची गरज आहे. तो एक दिवस पूजाला नाचताना पाहतो आणि तिला त्याला विश्वास आहे की ती या भूमिकेसाठी परिपूर्ण आहे. तो तिला तिच्या तालीमीवर येण्यास विनंती करतो आणि तीही सहमती दर्शवते. पुढे काय थोड्याच वेळात ऐकूया.

मंडळी राहुल आणि पूजा आता जवळचे मित्र झालेले आहेत. पूजाचं तिच्या आईवडिलांनी अक्षय कुमार अर्थात अजयश जो लंडनला शिकत असतो त्याच्याशी बालपणीच लग्न ठरवलेलं असतं. आता अक्षय कुमार सुद्धा म्हणजे अजय सुद्धा त्याच्यासुद्धा या ठिकाणी एंट्री होते आणि निशा ती पण तिच्या पायाचं बरं होऊन ती पण तिची पण एंट्री होते आणि मग तिला या दोघांविषयी समजतं. आता हे दोघेही एक कुंडीमध्ये पडतात, पुढे काय होतं थोडक्यात पाहूयात.

प्रीमियरच्या काही दिवस आधी अजयने नृत्याच्या हॉलमध्ये पूजाला आश्चर्यचकित करण्यासाठी तिथे पोहोचलेला असतो आणि तो सर्वांना सांगतो की मी पूजाचं मंगेतर आहे. राहुलला धक्का बसतो पण तो ते दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. निशालाही हे सर्व समजतं. मग शेवटी प्रीमियर कार्यक्रमाच्या रात्री राहुल आणि पूजाचे जे पात्र स्टेजवर त्यांचा डान्स होणार असतो तिथं अजय एक रेकॉर्ड केलेला टेप वाजवतो ज्यात पूजा आणि राहुल यांच्या प्रेमाविषयी तो टेप असतो आणि मग पूजा आणि राहुल एकत्र येतात. मग आता अजय एकटा राहतो. तो शेवटी कथेच्या शेवटी निशाला विचारतो आणि मग ते दोघं हो नाही करत तेही एकमेकांच्या जवळ येतात. दिल तो पागल है.

अजय अक्षय कुमार, फरीदा जलाल शांती अर्थात अजयची आई, देविन वर्मा अजयचे वडील, अरुणा इराणी अनामिका पूजाचे शिक्षक आणि सुरेश मेनन राहुलचा मित्र। दिल तो पागल है रोमांटिक हिंदी चित्रपट, या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, सर्वोत्तम अभिनेता शाहरुख खानला, सर्वोत्तम अभिनेत्री माधुरी दीक्षित, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री करिश्मा कपूर आणि सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग या सर्वांना हे पुरस्कार मिळालेले आहेत। सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री करिश्मा कपूर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार करिश्मा कपूर यांना मिळालेला आहे। आज आपण एन्जॉय केले एके फिल्म कार्यक्रमासाठी दिल तो पागल है या चित्रपटातले गाणी।

या चित्रपटासाठी राहुलचं एक नेहमी मत असतं की जगात कोणी ना कोणी कोणासाठी तरी नक्कीच बनलेलं आहे. राहुल, शाहरुख खान यांनी राहुलची भूमिका या चित्रपटात केलेली आहे. या चित्रपटातली गाणी खूपच प्रसिद्ध झाली. उत्तम संगीत, उत्तम नृत्यासह प्रेक्षकांच्या ती सर्वच गाणी पसंतीस उतरली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि या चित्रपटानं अनेक पुरस्कार मान सन्मानही मिळाले. शियामक दावर यांनी या चित्रपटाचं नृत्य दिग्दर्शन अर्थात कोरिओग्राफर केलेलं आहे. ते पण खूप खूप गाजलं. आणि आता कार्यक्रमाचा समारोप शीर्षक गीतानं.

लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकार गायकांना आता आपण ऐकलं. आज एक फिल्म कार्यक्रमात दिल तो पागल हे चित्रपटातली गाणी आम्ही प्रसारित केली. गीतरचना आनंद बक्षी यांच्या, संगीतकार उत्तम सिंग, स्वर लता मंगेशकर, उदित नारायण, आशा भोसले आणि सहकारी. एक फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा तरुणाईसाठी मांडलेला प्रेरणादायी इतिहास याविषयी सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र गौशाल यांच्याशी सुप्रभात जोशी यांनी साधलेला संवाद आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाचं निवेदन सुप्रभात जोशी यांनी केलंय, सादर करते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस.
1: कॉलेज कॅम्पस. हॅलो फ्रेंड्स, कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, आज 17 सप्टेंबर, आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस सर्वत्र अतिशय उत्साहात साजरा करत आहोत.

0: आज आपण मराठवाडा मुक्तिसंग्राम याच दिवसाचं औचित्य साधून ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आपल्या बीड जिल्हा मराठवाडा मुक्तिसंग्रामाशी कसा जोडला गेलेला आहे आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा प्रेरणादायी इतिहास बीड येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र गौशाल आपल्याला सांगणार आहेत. सर नमस्कार, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आज मराठवाडा मुक्तिसंग्रामाला

0: 75 वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राबाहेर हैदराबाद मुक्ती संग्राम या नावाने प्रचलित असलेला भारतीय स्वातंत्र्याचा आंदोलनाचा दुसरा लढा ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाल्यावर सुद्धा सुमारे 13 महिने हैदराबादच्या निजाम राजवटीच्या विरुद्ध सुरू होता. हैदराबादच्या निजामानं भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमोर 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती पत्करल्यानंतर हा भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा तिथं थांबला. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्ही कशी सांगाल?
1: एखाद्या स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्वभूमी समजण्यासाठी तत्कालीन सामाजिक ऐतिहासिक व भौगोलिक संदर्भ लक्षात घेणं गरजेचं ठरतं. स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये छोटे छोटे असे सुमारे 565 रियासती संस्थानं होती. स्वातंत्र्यपूर्व भारताच्या म्हणजे ब्रिटिशांच्या 1947 पूर्वीच्या भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा तीन संस्थान अशी होती, तीन रियासती अशा होत्या ज्यांनी स्वतंत्र भारतामध्ये सम्मिलित होण्यास नकार दिला होता. ही संस्थाने होती निजामची हैदराबाद रियासत, जुनागड गुजरातचे संस्थान, महाबत खान यांचे संस्थान आणि काश्मीरचे संस्थान. त्याचे राजा हरिसिंग हे राजा होते. पैकी आपण ज्या निजामाच्या रियासतीबद्दल त्याच्या राजवटीबद्दल आज बोलणार आहोत, कारण आजच्या मराठवाड्याचा संपूर्ण प्रदेश निजामाच्या हैदराबाद रियासतीत समाविष्ट होता. या व्यतिरिक्त आजच्या तेलंगणा राज्याचा, कर्नाटक राज्याचा बराचसा भूभाग हा हैदराबाद संस्थानात मोडत होता. या तीनही राज्यांचा भूभाग मिळून आपल्या आजच्या महाराष्ट्राच्या सुमारे 65% होईल इतका भूभाग निजामाच्या रियासतीने व्यापला होता. मराठी तेलुगू व कन्नड भाषिक लोकसंख्या ही सुमारे 80% आणि उर्वरित लोकसंख्येत इतर जाती जमाती मिळून मुस्लिम लोकसंख्या ही 12% होती. निजामाची राज्यसत्ता सोबत असल्यामुळे हे 12% लोक शासनकर्ते झाले होते आणि निजामाने त्या काळामध्ये स्वतःची दळणवळणाची व्यवस्था निर्माण केली होती. त्यासोबतच टपाल व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल इत्यादीवर त्याची जबरदस्त पकड होती. आता हा इतिहास जाणून घेणं याच्यासाठी गरजेचं आहे की निजाम स्टेटमध्ये स्वतःची रेल्वे सेवा 1874 साली त्यांनी सुरू केली होती. आपल्याला माहीत असेल की भारतात रेल्वे सेवा ही 1853 साली पहिले मुंबईच्या गिरणगावावरून ठाण्यापर्यंत आली. म्हणजे त्याच्या साधारण 20-21 वर्षातच निजामने रेल्वे व्यवस्था स्वतःच्या राजवटीत आणली होती. निजाम जरी व्यावहारिक असला तरी त्याच्या आजूबाजूचे सहकारी हे अतिशय जात्यंद असल्याने त्यांनी मुस्लिमेतर समाजावर अनन्वित अत्याचार सुरू केले होते. याची सुरुवात मात्र फार पूर्वीच झाली होती. मुक्ती संग्रामाची सुरुवातच मुळी शेवटचा निजाम मीर उस्मान अली हा जेव्हा 1911 साली सत्तेवर आला त्याच वेळापासून त्यांनी हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनाने आपली पावले टाकण्यास सुरुवात केली होती. त्या काळच्या भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील दूरदृष्टी असणाऱ्या अनेक देशभक्त लोकांना याचा सुगावा लागला. त्यामुळे त्यांनी निजामास त्याच्या विरोधात जनजागृती करण्यास प्रारंभ केला. पुढे काय झाले की 1938 ते 1948 हा या मुक्ती संग्रामातील प्रखर व रक्तरंजित इतिहास ठरला. मी आताच म्हटल्याप्रमाणे 1938 ते 1948 हा मुक्ती संग्रामातील प्रखर व रक्तरंजित इतिहास का ठरला, तर 1938 मध्ये निजामच्या अतिशय जवळचा आणि विश्वासू असलेला लातूरचा कासिम रिझवी यांनी एक अतिशय कठोर दांडग्या आणि निष्ठुर लोकांची एक फौज तयार केली होती, त्याला तो रजाकार म्हणायचा. आणि ही रजाकारांची फौज संपूर्ण मराठवाड्यात धुमाकूळ घालायची, जेणेकरून त्या काळातील लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी व निजामाच्या विरोधात कोणी उभं राहू नये यासाठी कासिम रिझवीची फौज अतिशय अत्याचार करे.
0: अगदीच आहे. त्यामुळे अजूनही

0: जुने लोकांना जेव्हा काही संदर्भ विचारले जातात तर तेव्हा सांगतात ती लोक पण की रजाकारांच्या काळात असं होतं, रजाकारांच्या काळात तसं होतं, आणि काय अत्याचार झाले त्या रजाकारांच्या फौजांनी, कसे अत्याचार केले याबद्दलचे अजूनही जुने लोक भरभरून बोलतात.
1: अंगावर काटे येतात ते की हिंदूंना मारून त्यांनी विहिरी भरून टाकल्या, इथपर्यंतच क्रौर्य त्या रजाकारांनी केले. हैदराबाद संस्थानचे पूर्ण प्रभुत्व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर होते. तिकडे राष्ट्रीय स्तरावर त्या काळी भारताच्या स्वातंत्र्य मिळवण्यावर दोन गट तयार झाले होते. एक मवाळ मृदू विचारांचे मवाळ गट व जहाल सशस्त्र क्रांतिकारी विचारांचे जहाल गट. तथापि सर्व स्वातंत्र्य आंदोलकांची भावना मात्र भारत मातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करणे हीच होती.
0: होय, जहाल आणि मवाळ अशी दोन गट जरी आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी लढत असली तरी त्यांचं ध्येय एकच होतं, फक्त विचारसरणी थोडीफार वेगळी असली तरी भारताला ब्रिटिशांपासून मुक्त करणं, भारताला स्वातंत्र्य देणं, स्वतंत्र करणं हे त्यांचं ध्येय त्यांनी आपल्या आपल्या विचारसरणीने पुढे नेलेली आपल्याला दिसून येते. आणि आता जेव्हा आपण मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाची इतिहासाची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, तर मराठवाड्यात मुक्तीसंग्रामाची बीज ही कधी रोवल्या गेली? कारण स्वतंत्र भारताचा लढा वेगळा होता आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम हा वेगळा होता जो खूप शेवटी शेवटी लढला गेलेला होता, तर ही बीज नेमकी कधी रोवली गेली?
1: ही दुहेरी गुलामगिरी होती. कसं आहे ना, सर्वसामान्य भारतीय नागरिक तसा सोशिकच, अन्याय झाला तरी सोशिकपणे सहन करत असतो. मात्र गुंजोटी जिल्ह्यात लातूर येथे एका अप्रिय घटनेने मराठवाड्यातील जनमानस खडबडून जागे झाले होते. त्याच्या अगोदर काय झालं होतं की ढाका, आताच्या बांगलादेशमध्ये असलेला ढाका, येथे 1906 अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. त्याची प्रमुख उद्दिष्टे होती की भारतीय मुस्लिमांची ब्रिटिश राज्यकर्त्यांबद्दल निष्ठा निर्माण करणे, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ निर्माण करणे व मुस्लिमांच्या हक्कांविषयी मागणी करणे इत्यादी. या गोष्टींचा अतिरेक झाल्यावर मात्र पुढे चालून हिंदू महासभेसारख्यांची निर्मिती 1915 व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती 1925 झाली. राष्ट्रीय स्तरावर द्विराष्ट्राची मागणी हळूहळू सुरू झाली होती. आपण खूप मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की 1930 अलाहाबाद येथे झालेल्या अधिवेशनात प्रसिद्ध विचारवंत व कवी अल्लामा इकबाल यांनी भारताच्या उत्तर पश्चिम भागात मुस्लिमांसाठी वेगळ्या प्रांताची राज्याची मागणी केली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे. मुस्लिम बहुल प्रदेशात यामुळे मुस्लिम शासकांना प्रचंड शक्ती मिळाली. त्यांनी अन्य 80% मुस्लिमेतर जमातींच्या लोकांवर अत्याचार दडपशाही सुरू केली. याचाच परिपाक म्हणजे काय झाला की आताच उल्लेख केलेल्या 1937 घटनेमध्ये झाला. गुंजोटी येथील वेधशाळा या समाजकंटकांनी जाळून टाकली, हवनकुंड नष्ट केले, सामाजिक सलोख्याला तडा गेला. वेद प्रकाश नावाच्या तरुणाला धोक्याने बोलावून वेद मंदिरात का जातो रे म्हणून जात्यंत गुंडांनी तलवारीचे अनेक वार करून त्यास ठार मारले व ते पळून गेले. परंतु या घटनेने गुंजोटीच नव्हे, लातूरच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात प्रक्षोभ निर्माण झाला व निजामशाही विरुद्ध आंदोलने ही अधिकच तीव्र झाली.
0: म्हणजे गुंजोटी इथं वेदप्रकाश या आर्य समाज कार्यकर्त्याची ही जी झालेली हत्या होती, तर त्या हत्येनंतर ही बीज रोवल्या गेली आणि तिथून एक मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा वेगळा लढा आणि वेगळी चळवळ सुरुवात झाली. आता या आंदोलनाला म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आंदोलनाला वैचारिक आणि सामाजिक दिशा कशी मिळाली? कारण आंदोलन जेव्हा विशिष्ट दिशेने जातं तेव्हाच ते यशस्वी होत असतं, तर यामागे नेमकी कुठली विचारधारा होती काय सांगाल?
1: खरं पाहिलं तर मराठवाडा हा त्या काळी दुहेरी गुलामगिरीत जगत होता. राष्ट्रीय स्तरावर ब्रिटिशांची गुलामगिरी तर स्थानिक स्तरावर निजामाची जुलमी राजवट.
0: बरं,
1: या दुहेरी गुलामगिरी विरुद्ध लढण्याची ताकद अन्य क्रांतिकारकांसोबतच महर्षी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे 1885 स्थापलेल्या

0: आर्य समाज या धार्मिक सामाजिक संघटनेने दिली. स्वराज्य या शब्दाचा जाहीर उद्घोष महर्षी दयानंदांनी त्या काळी केला होता. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी बेळगावमध्ये झालेल्या 1916 साली झालेल्या अधिवेशनात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच असे विचार मांडले. सर्वात अभिमानाची गोष्ट ही की मराठवाडा मुक्ती संग्रामात प्रखर देशभक्तीचे सामाजिक समरसतेचा जागर करणाऱ्या मराठवाड्यातील प्रथम आर्य समाजाची स्थापना बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे 1880 साली झाली. पुढे येळशी, उदगीर, नांदेड, परभणी, धाराशिव अशा अनेक ठिकाणी देशप्रेमाने प्रेरित झालेल्या तरुणांची फळी आर्य समाजाने तयार केली.
1: तर मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या चळवळीमध्ये आर्य समाजाची भूमिका तुम्ही आता मांडली आहे, आणि त्याच्या माध्यमातून ही चळवळ कशी पुढे गेली किंवा त्यातनं कशा या चळवळीला बळ मिळालं याचा उल्लेख तुम्ही केलात. आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यातील पहिली आणि महाराष्ट्रातली दुसरी आर्य समाजाची स्थापना ही आपल्या बीड जिल्ह्याच्या किल्ले धारूर इथं झालेली तुम्ही सांगितलेलं आहे. तर अशा काही व्यक्तींचा उल्लेख आपल्याला सांगता येईल का इथे, की ज्यांची मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या या चळवळीत आपल्याला अग्रगण्यांनी नाव घेता येईल किंवा त्यांची नावं सांगता येतील?
0: होय, तर खरं म्हणजे प्रमुख व्यक्तींची नावं सांगणं तसं कठीण आहे, कारण विविध स्तरांवर विविध लोकांनी आपल्या जीवनाचं सर्वोच्च बलिदान देऊनही या मुक्तीसंग्रामात भाग घेतलेले आहेत. आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांनी जे अनाम योद्धे आहेत त्यांची नावं आज समाज विसरून गेलेला आहे. तथापि प्रमुख व्यक्तींमध्ये आपण विचारलं त्याप्रमाणे आर्य समाजाच्या विचारांनी प्रेरित होऊन विविध जाती पंथातील नवयुवक पुढे येऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे मुक्तीसंग्रामाच्या यज्ञात आपापल्या कर्माच्या समिधा या अर्पित केल्या आहेत. त्यामध्ये आपल्या जीवनाचे सर्वोच्च बलिदान देणारे नरशार्दूल हुतात्मा श्री श्यामलालजी आर्य असतील, त्या काळातले न्यायमूर्ती श्री केशवराव कोरटकर असतील, योद्धा संन्यासी म्हणून जे पुढे प्रसिद्ध झाले ते स्वामी रामानंद तीर्थ असतील, धर्मवीर वामनराव नाईक असतील, गोविंदराव श्रॉफ, देवीसिंग चव्हाण, भाई बन्सीलालजी आर्य, परभणीचे बी रघुनाथ इत्यादी अनेक लोकांची नावं या अग्रणी स्थानी आहेत.
1: सर, आजच्या तरुणाईला, आजच्या तरुण पिढीला हा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे, आणि आज आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यातल्या त्यात आपल्या मराठवाड्याचा स्वातंत्र्याचा लढा हा किती वेगळा होता, आणि या प्रासंगिकतेनुसार आजचा हा इतिहास तुम्ही उलगडताय आमच्या समोर. तर आमच्या तरुण मित्र मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असणं खूप गरजेचं पण आहे. तर आता मराठवाडा मुक्ती संग्रामाला जेव्हा आपण सर्वसमावेशक पाहतो तेव्हा आपल्या बीड जिल्ह्याचा जेव्हा उल्लेख येतो की आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे असे कुठले हुतात्मे, क्रांतिकारक, त्यांची नावं तुमच्याकडे काही आहेत का, किंवा असे कुठली लोक आहेत की ज्यांचा आवर्जून उल्लेख आपण आजच्या दिवशी करू शकतो, ज्यांचा बीड जिल्ह्यातून या आंदोलनासाठी आवर्जून उल्लेख करता येईल?
0: खरं सांगू का की ही जेवढी मंडळी होती ज्यांनी या आंदोलनामध्ये आपलं सर्वोच्च बलिदान दिलं, घरदारं सोडली, आपलं शिक्षण सोडलं, पैसा अडका सोडला, त्यातली बरीचशी मंडळी ही समोर यायला तयार नाही. आम्ही जेव्हा हे शोधायला बीड जिल्ह्यामध्ये फिरलो बऱ्यापैकी, तर ह्याच्यातली बरीचशी मंडळी अज्ञातच राहिली. त्यांना हे समोर येणं किंवा आपलं नाव ह्या कार्यासाठी येणं हे त्यांना मुळातच आवडत नव्हतं.
1: पडद्यामागे राहून त्यांनी केलेलं हे कार्य अनाम कार्य
0: असं. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीनिवास खोत हे स्पर्धापूर पोलीस ठाण्यावर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा त्याचं नेतृत्व त्यांनी केलं होतं.
1: बरं,
0: त्यानंतर पाथर्डी येथील काशीनाथराव जाधव हे तेथील कॅम्पचे प्रमुख होते. यात उद्धवगिरी, माधवराव बाप्पा ढेपे, चतुर्भोज दायमा किंवा विठ्ठल काटकर असतील, सोनाजीराव गायकवाड असतील, अश्रुबा जाधव असतील, देवराव ओगलमुगले असतील, योगाजी राऊत ही सर्व मंडळी. त्यानंतर सुखदेव कोळपे, तुकाराम कोळपे, प्रल्हाद देसाई, नारायणराव पालवे आबा ही, तसेच

0: अंबादास पाटील या लोकांनी कधीही प्रकाश झोतात न येता या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांची नावं मी आवर्जून ह्याच्यासाठी सांगत आहे की आजच्या तरुण पिढीला या लोकांची नावच माहिती नाही. वामनराव वझे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या बीड जिल्ह्यातील सावताडा, येलवाडी, लिंबा गणेश, दासखेड, बोरखेड या परिसरातील सर्व वाहतूक ठप्प करण्याचे व बंद करण्याचे कार्य वामनराव वाझे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
1: बर.
0: त्यानंतर दत्ता पाटील यांनी निजामाच्या रजाकाराला न घाबरता भूमिगत केंद्रांसाठी पूर्ण सहकार्य केले. बीड जिल्ह्यातील विठ्ठलराव काटकर असतील, सोनाजीराव गायकवाड असतील यांनी अत्याचारी इन्स्पेक्टरचा तो बळी घेतला होता. किल्ले धारूर येथे 1880 साली मी आत्ता म्हटल्याप्रमाणे हैदराबाद संस्थानमधील पहिला आर्य समाज स्थापन करण्याचा मान त्याचे संस्थापक गोकुळप्रसाद तिवारीजी यांना मिळतो. आर्य समाजाचे पहिले गुरुकुल किल्ले धारूर येथे 1907 रोजी स्थापन करण्यात आले. त्यानंतरचे दुसरे क्रांतिकारी तोष्णीवाल रामगोपाल मोहनलाल यांचा जन्म 1925 साली वडगाव तालुका केज जिल्हा बीड येथे झाला. त्यांचे 4वीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांनी जुलमी निजाम राजवटी विरुद्ध कायदे भंग करून अनेक सभा घेतल्या, त्यामुळे त्यांना कारागृहात घालण्यात आले. त्यानंतरचे क्रांतिकारी म्हणजे तवानी बद्रीनारायण सुखलाल यांनी बीड येथे सत्याग्रह केला, हस्तपत्रिका वाटल्या, घोषणा दिल्या आणि जनजागृती केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि रजाकारांनी त्यांना 6 महिन्याची सक्त मजुरी आणि 200 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. पण हा दंड त्यांनी भरला नाही. परंतु त्यामुळे काय झालं की बद्रीनारायण सुखलाल यांच्या घराची नीलामी करून तो दंड त्यांच्याकडनं वसूल करण्यात आला. इतक्या प्रकारे अत्याचार, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून नेणं, सभा घेऊ न देणं, पेपर प्रिंटिंग करू न देणं जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती येईल, अशा प्रकारचे अत्याचार त्या काळी सुरू होते.
1: सर, आत्ता जसं तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये खूपशी अशी नावं घेतलीत ज्यातले खरंच नवीन काही नावं आमच्यासमोर आली आहेत आणि अभ्यासपूर्ण ती नावं आज या कार्यक्रमात आमच्याही कानी पडलेली आहेत तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून, तर महिलांचं योगदान याविषयी जर विचार केला तर कुणाची नावं घेता येतील, काही सांगता येईल का आपल्याला?
0: कुणाकुणाची घ्यावी ह्या प्रत्येक क्रांतिकारकाच्या घरच्या ज्या महिला असतील, ज्या आया असतील त्यांच्या किंवा त्यांच्या धर्मपत्नी असतील, ह्या सर्वांचं पडद्यामागे राहूनचं जे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला लपवता नाही येणार.
1: अगदीच आहे. ते आपल्याला सांगता असं जरी नावानिशी नाही आलं तरी त्यांचं कार्य हे मोलाचं राहिलेलं आहे.
0: हा, मी आपल्याला एक उदाहरण देऊ शकतो की बदनापूर जिल्हा जालना येथील दगडाबाई शेळकेंचा एक रेफरन्स येतो आणि ह्या पूर्ण मुक्ती संग्रामामध्ये त्यांनी केलेल्या कार्याला पावती म्हणून तिथल्या लोकांनी त्यांना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असं त्यांना उपाधी दिली होती.
1: बर. तर महिला जेव्हा या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये जोडल्या गेल्या अर्थातच तेव्हा त्या फ्रंटला जरी नसल्या तरी मागे राहून खंबीर पाठिंबा देणं हे त्यांनी कार्य केलेलं आहे.
0: हे एक फार मोठं कार्य
1: आहे. अगदीच आहे. मग त्या काळामध्ये भूमिगत राहून सुद्धा बरेच क्रांतिकारक चळवळी करायचे, मग अशा वेळी त्यांना लपून छपून शस्त्रसाठा असेल,
0: महिलांनी शस्त्र पुरवलेली आहे,
1: आणि त्यानंतर त्यांना अन्न पुरवणं असेल, त्यांच्या बैठकांचं नियोजन करणं असेल किंवा हेरगिरी करणं असेल, अशा सगळ्या खंबीर बाजू महिलांनी सांभाळलेल्या दिसतात आपल्याला. अच्छा, या तरुण पिढीसाठी ही नावं पुढे येणं फार महत्वाचं आहे आणि ज्या अर्थी त्यांनी मराठवाड्याची झाशीची राणी म्हटलेलं आहे त्या अर्थी त्यांनी काय शौर्य केलेलं असेल हे वेगळं सांगायला नको. खूप छान इतिहास आजचा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा तुम्ही सांगितलेला आहे. सर, आज जेव्हा तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास जेव्हा आमच्या समोर उलगडत होतात तर मला एक उत्सुकता अशी वाटते की तुम्ही जेव्हा हा विषय हाताळला किंवा जेव्हा विचारात तुमचा हा विषय चालू होता तर काही काही रेफरन्सेस आमच्यासाठी खूप नवीन होते, तर तुम्हाला संदर्भ कुठे मिळाले त्याचे?
0: तसं पाहिलं तर हैदराबाद मुक्ती संग्रामाविषयी अनेक लोकांनी खूप छान माहिती लिहिलेली आहे आणि ती समाजापर्यंत पोहोचलेली सुद्धा आहे. तथापि मी स्वतः एक शिक्षक

0: असल्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या अधिकृत व मान्यता प्राप्त लिखाणाला जास्त महत्व देतो. आणि अशा मान्यता प्राप्त लिखाणामध्ये मला दोघा तिघांची लिखाणं मला जी सापडली त्याच्यामध्ये देगलूर तोंडार येथील डॉक्टर संजय तोंडारकर यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामवर PhD केलेली आहे.
1: बरं.
0: आणि आणखीन एक हर्षवर्धन आर्य म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा PhD केलेली आहे. तर हे जे लिखाण आहे, मग परळीचे नयनकुमार आचार्य असतील व आणखीन आता सध्या परिस्थितीतील तरुण मंडळी आहे, ते सुद्धा या विषयावर खूप छान लिहित आहेत. तथापि शैक्षणिकदृष्ट्या अधिकृत आणि मान्यता प्राप्त असलेलं लेखन हे केव्हाही आपल्याला उपयोगी पडतं.
1: खूप छान माहिती तुम्ही संकलित केली आणि आज या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही आमच्या तरुण मित्रमैत्रिणींसमोर मांडलीत. त्या अनुषंगाने एक इतिहास आमच्या समोर वेगळ्या प्रकारे आज आम्हाला ऐकायला मिळाला तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून. तेव्हा जाता जाता कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा आपण हा इतिहास ऐकला, चर्चा केली त्याच्यावर, तर आजच्या तरुणांची काय जबाबदारी वाटते या इतिहासाला अनुषंगून?
0: एकच मला असं वाटतं की आजच्या तरुणांनी राष्ट्रासाठी आता मरायचं नाही तर राष्ट्रासाठी आता जगायचं आहे. आणि ते जगणं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सुसंस्कृत पद्धतीने जगायचं आहे, जेणेकरून आजची ही तरुण पिढी ताकदीनं हा लढा पुढे नेईल. आणि हा लढा संपणारा नाही. त्या काळी हैदराबाद मुक्तीसंग्राम असेल, मराठवाडा मुक्तीसंग्राम असेल, या काळी अनिष्ट प्रथा होत्या, गुलामगिरीची जोखडं होती, पण सुदैवानं आज आपण स्वातंत्र्य काळात स्वातंत्र्याचा मुक्त वारा आपण उपभोगतो आहोत. तर देशाला राष्ट्राला पुढे कसं नेता येईल याचीच भावना तरुणांनी मनामध्ये ठेवावी व राष्ट्रसेवेसाठी स्वतःला अर्पित करावे, एवढं वाटतं. धन्यवाद.
1: नक्कीच आहे. आजच्या तरुणांसाठी आपण इतिहासातून काय शिकतोय हे घेणं आणि आपल्या कृतीतून समाजाला देणं हे खूप महत्वाचं आहे. तर आपण हाच एक प्रयत्न करूया की आपल्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांच्याप्रती आदर राखणं, त्यांच्या विचारांना पुढे नेणं हीच सगळ्यात मोठी त्यांच्यासाठी उपलब्धी ठरू शकते त्यांच्या या बलिदानासाठी, असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आपण सगळे आपल्या या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त त्या सगळ्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना ज्यांनी या चळवळीत आपल्या जीवनाचं बलिदान दिलेलं आहे त्यांना वंदन करूया आणि आजच्या या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. सर, तुम्ही कार्यक्रमात आलात आणि खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया. बाय.
1: कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.

श्रोते हो आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा तरुणाईसाठी मांडलेला प्रेरणादायी इतिहास याविषयी सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र गौशाल यांच्याशी सुप्रभा जोशी यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकला. या कार्यक्रमाचं निवेदन सुप्रभा जोशी यांनी केलं. सादर करते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 11 वाजलेत. यानंतर प्रसारण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं. आजच्या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं आहे. सादर करते योगीराज बच्चे. गाता रहे मेरा दिल.

मंडळी स्वागताच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात हजरत जयपुरी भारतीय प्रसिद्ध कवी आज 17 सप्टेंबर हजरत जयपुरी यांचा स्मृतिदिन. हिंदी चित्रपट गीतांच्या इतिहासात हजरत जयपुरी

पुरी यांचा स्मृती दिन। हिंदी चित्रपट गीतांच्या इतिहासात हसरत जयपुरी अजरामर झाले। उर्दू, फारसी आणि हिंदी या भाषांमध्ये कविता रचणारे लिहिणारे हे कवी। पुढे त्यांनी भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी ते एक बनले। त्यांच्या कविता चित्रपट संगीतात हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषांचा संगम दिसून येतो। भारतातील राजस्थानमधील एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेले हसरत जयपुरी जीवनाच्या कविता हा त्यांच्या बालपणापासूनच एक भाग होता। एकेकाळी व्यवसायाने बस कंडक्टर असलेल्या हसरत जयपुरी यांनी यांच्यामध्ये एवढी प्रतिभा दडलेली होती की याची जगाला सुद्धा कल्पना नव्हती। त्यांनी भारतीय समाजात शायर म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यांचा जन्म 15 एप्रिल 1922 रोजी राजस्थानमधील एका कुटुंबात झाला। त्यांचं मूळ नाव इक्बाल हुसेन। संपूर्ण बालपण शहर जयपूर इथं घालवलं म्हणूनच त्यांना जयपुरी असं ओळखलं जातं। त्यानंतर ते मुंबईला स्थलांतरित झाले आणि मग त्यांच्या कवितांचा प्रवास, गीतलेखनाचा प्रवास सुरू झाला आणि तो प्रतिभेसाठी सर्वोत्तम पुरस्कार बनला।

मंडळी इक्बाल हुसेन यांचं शालेय शिक्षण सुरुवातीच्या काळात फक्त इंग्रजी भाषेत झालं. त्यानंतर त्यांनी हसरत जयपूरवी ही पदवी मिळाली आणि त्यांनी उर्दू आणि फारसी भाषांचं शिक्षणही सुरू केलं. हसरत जयपुरी यांचे आजोबा फिदा हुसेन हे दोन्ही भाषांचे मुख्य शिक्षक. यावेळी हसरत जयपुरी 20 वर्षाचे तरुण. त्यांनी केवळ उर्दू आणि फारसी या दोन भाषाच शिकल्या नाहीत, तर दोन्ही भाषांमध्ये अनेक कविताही रचल्या. त्यांच्या अनेक कविता जयपूरमध्ये राहणाऱ्या हिंदू तरुणी राधा यांच्यासाठी रचलेल्या होत्या. जेव्हा हसरत जयपुरी यांनी उर्दू आणि हिंदीमध्ये स्वतःच्या कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा ते दोघं प्रेमात पडले. ए मेरा प्रेम पत्र पडकर की तुम नाराज ना हो ना, ही त्यांनी खास राधाला लिहिलेल्या त्यांच्या प्रेमपत्रातील सर्वात प्रसिद्ध ओळींपैकी एक होते. जवळपास 20 वर्षांनंतर ऑलिवूडचे लोकप्रिय अभिनेते राज कपूर यांच्या संगम चित्रपटातील हिंदी गाण्यामुळे ही ओळ अजरामर झाली. हसरत जयपुरी एक कट्टर रोमॅन्टिक होते आणि त्यांचं मतही तसंच होतं.

पवन में, दिल से मेरे लहरे उठे झंडे।

ते कवी आणि गीतकार म्हणून तितकंच लोकप्रिय होते. अनेक कविता लिहिल्या ज्या हिंदी आणि उर्दू काव्यसंग्रहामध्ये प्रकाशित झाल्या. त्यांच्या लेखनात याच दोन भाषांचा प्रामुख्याने वापर केलेला दिसतोय. हसर जयपुरी यांना वाटत होतं की हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषा एकमेकांना पूरक आहेत आणि त्या एक दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहेत. त्यांनी स्वतःला एक ते स्वतः एक संदेशवाहक मानत, ज्याचा मुख्य उद्देश आपल्या कार्यातून प्रेम पसरवणं हाच होता.

0: प्रसारण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचं आजच्या कार्यक्रमात हसरत जयपुरी स्मृतिदिन विशेष कार्यक्रम लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं आहे आणि सादर करतायत उभिराज बच्चे. सध्या गणेशोत्सवाचं वातावरण आहे. गणेशोत्सव काळात आज महत्वाचा सण म्हणजे गौरी आगमन आणि त्या गौरी आवाहनाच्या निमित्तानं घराघरात आकर्षक सजावट सध्या सुरू आहे. आमच्या महिला भगिनी फराळाच्या कामात व्यस्त आहेत आणि म्हणूनच आज खास सुंदर अशी गाणी आम्ही निवडलीत जेणेकरून सर्वांचंच मनोरंजनही व्हावं आणि आपली कामंसुद्धा सुरळीत व्हावीत. असो एक अल्पविराम, परत लवकरच भेटू गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात.
1: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व. सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व. महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व. महिला विश्व मधुरींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: हॅलो गीतमाला, दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला।
1: या अल्पविरामानंतर स्वागत परत एकदा गातार हे मेरा दिले या कार्यक्रमात। हसरत जयपुरी यांनी मुंबईतील स्थानिक बसमध्ये तिकीट विकून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। 1940 साली जयपूरहून प्रवास करून पत्नी राधासोबत मुंबईत स्थायिक झाल्यानंतर हसरत जयपुरी यांनी बस कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली, ज्यातून त्यांना महिन्याच्या शेवटी केवळ 11 रुपये मिळत असत। मात्र त्यांनी कवितेच्या सरावासाठी पुरेसा वेळ दिला जाईल याचीही खात्री केली। 1940 च्या दशकात मुंबईतील काही प्रसिद्ध मुशायऱ्यांमध्ये हसरत जयपुरी यांचा नेहमीच वावर असे, त्यामुळे हसरत जयपुरी आपल्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाच्या म्हणजेच कवितेच्या नियमित संपर्कात होते। असं म्हटलं जातं की एका मुशायऱ्यातच बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी हसरत जयपुरी यांच्या कवितांची दखल घेतली आणि त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत आणण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल उचललं। जेव्हा त्यांचे पुत्र राज कपूर यांनी हसरत जयपुरी यांच्याबद्दल ऐकलं तेव्हा त्यांनी आपल्या आगामी बॉलिवूड निर्मिती बरसात चित्रपटामध्ये त्यांना गाणी लिहिण्याची संधी दिली।

आपल्या आगामी बॉलिवूड बरसातमध्ये या कवीला संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि मग 1949 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. गीता हसरे जयपुरी यांच्या होती. बरसात मधील जिया बेकरार आहे या गाण्याचं गीत लिहून त्यांनी पदार्पण केलं. यानंतर छोड गए बालम ही तितकंच लोकप्रिय झालं. बरसात बॉलिवूडमधील हसरत जयपुरी यांच्या यशोगाथेची केवळ सुरुवात होती आणि मग अभिनेते राज कपूर यांच्यासोबतच्या त्यांच्या बहरत्या सहवासाची ही सुरुवात झाली. 1949 ते 71 या काळात राज कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या जवळपास प्रत्येक बॉलिवूड चित्रपटाचे गीतकार म्हणून हसरत जयपुरी किंवा शैलेंद्र यांचंच नाव होतं. या चित्रपटाचं संगीत देखील शंकर जयकिशन यांनीच दिलेलं. 1971 मध्ये जयकिशन यांच्या निधनानंतर बॉलिवूड गाण्यांच्या एका गौरवशाली युगाचाही अंत झाला. मेरा नाम जोकर, कल आज और कल या चित्रपटातली गाणी प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यात अयशस्वी ठरल्यामुळं हसरत जयपुरी यांना राज कपूर यांचा पाठिंबा राहिला नाही आणि याचा परिणाम म्हणून राज कपूर यांना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी नवीन गीतकार निवडला.

त्यानंतर राम तेरी गंगा मैली संगम हे चित्रपट आले. हसरत जयपुरी यांच्या लेखनाचा खरा बास मोठ्या प्रमाणात परत आणता आला. सुन साहेबा सुन, आय लव्ह यू ही खरोखरच त्यांच्या पिढीतील चार्ट बस्टर गाणी होते. 1988 साली राज कपूर यांच्या निधनानंतर हसरत जयपुरी यांच्यासाठी बॉलिवूड पूर्वीसारखं राहिलं नाही. नवीन संगीतकार रवींद्र जैन यांना या प्रतिभावान व्यक्तीबद्दल शैलेंद्र यांच्या रूपानं मदत मिळाली. तेव्हा त्यांनी हसरत जयपुरी यांना त्यांच्या बॉलिवूड निर्मितीत तिसरी कसमसाठी गाणी लिहिण्यास आमंत्रित केलं. त्यांनी लिहिलेलं शेवटचं हिंदी चित्रपट गीत 2004 साली प्रदर्शित झालेल्या हत्या द मर्डर या चित्रपटात वापरलं गेलं.

मंडळी हसरत जयपुरी यांनी केवळ बॉलिवूडमधील गीत आणि कविता या क्षेत्रातच यश मिळवलं नाही, तर ऑलिवूडमधील त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात या महान कलाकारानं 1951 साली हुलचुल या चित्रपटासाठी पटकथा लेखकाची भूमिकाही साकारली. हे सांगायला नकोच की राज कपूर यांच्या चित्रपटांचे गीतकार म्हणून हसरत जयपुरी बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांचं लक्ष त्यांनी वेधलं, पण प्रेम मिळवण्यातही ते यशस्वी झाले. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल हसरत जयपुरी यांना समीक्षकांकडून व्यापक प्रशंसा मिळाली. सूरज चित्रपटातील बहारो फुल बरसावो या गाण्यातील अप्रतिम काव्यासाठी त्यांना 1966 साली पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1972 मध्ये अंदाज चित्रपटातील जिंदगी एक सफर है सुहाना या गाण्यानं फिल्मफेअरमधील यशाची पुनरावृत्ती केली.

मंडळी बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळवूनही हसरत जयपुरी आपली मुळे कधीच विसरले नाहीत आणि मुंबईत आल्याच्या पहिल्या दिवसापासून जसं साधे होते तसंच ते राहिले. त्यांच्या या जीवनशैलीचं श्रेय अनेक जण त्यांच्या अत्यंत आधार देणाऱ्या पत्नी राधा यांना देतात, ज्यांनी त्यांच्याकडे येणारी प्रसिद्धी आणि पैसा असूनही त्यांना जमिनीवर पाय ठेवून राहण्यास मदत केली. ज्या काळात हसरत जयपुरी यांच्याकडे काम नसायचं आणि त्यामुळे त्यांच्याकडे पैसेही नसायचे, त्या काळातही त्यांच्या पत्नीमुळे त्यांच्याकडे मालमत्तेच्या रूपात पुरेशी बचत होती, ज्यामुळे ते ऐशआरामात जगू शकत होते. एका वृत्तानुसार हसरत जयपुरी स्वतःला एक सामान्य माणूस मानत आणि म्हणूनच विमानाचं तिकीट परवडत असूनही ते नेहमी रेल्वेनं प्रवास करत असत. हसरत जयपुरी 17 सप्टेंबर 1999 त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांची असंख्य गाणी उर्दू शायराना आज आपल्यातच आहे. आज हसरत जयपुरी यांचा स्मृतिदिन आणि म्हणूनच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम खास स्मृतिदिन विशेष. निवेदन विजय पारगावकर, सादर करते योगीराज बच्चय. हसरत जयपुरी यांना आजच्या कार्यक्रमातनं ही भावपूर्ण आदरांजली. खरोखरच ते दिवसच काही और होते.

0: आता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन विजय पारगावकर यांचं सादर केला योगीराज बच्चे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रस्तुत केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रुती हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत नेतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते. कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
2: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी
1: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
2: बोल कविते बोल माझ्याशी जरा. बोल कविते बोल माझ्याशी.
0: अहोराव तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास. आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. आपण ऐकताय आमची प्रातःकालीन प्रसारण सभा. दुपारचे 11:45 झाली आहेत. यानंतर प्रसारण मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात एका भक्तिगीतानं.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला रवींद्र साठे यांच्या स्वरात सदाशिव जावडेकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं डॉक्टर धनंजय दैठणकर यांनी. एक जाहिरात संदेश.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
0: साधना सरगम यांच्या स्वरात यानंतर जगदीश केबुडकर यांचं गीत ऐकत आहोत. संगीतकार मन्ना.

साधन सरगम यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आता आपण ऐकलं मन्ना यांच्या संगीत नियोजनात. आणि आता कार्यक्रमाचा समारोप एका नाट्यपदानं.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वर आणि संगीत नियोजनात कवी कुसुमाग्रजांचं नाट्यपद आपण ऐकलं ययाती दैवयानी या नाटकातलं. याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आता दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून आणि 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण क्रमशः सहक्षेपित करण्यात येईल. ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, गणेशाच्या आगमनामुळे सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सवाला जितकं महत्वाचं स्थान आहे तितकाच जिव्हाळ्याचा सोहळा म्हणजे गौरी उत्सव. लाडक्या बाप्पांचं आगमन झाल्यानंतर गौराईचं, महालक्ष्मीचं आगमन होतं. आज गौरी आगमनाचा दिवस, ज्येष्ठ गौरीचे हे तीन दिवस एका मोठ्या उत्सवासारखे असतात. गौरीला आपल्याकडे माहेरवाशिण मानलं जातं. ती माहेर येणार म्हणून गोडधोड, हार, पंचपक्वान्न यांनी तिचे लाड पुरवले जातात. मैत्रिणींनो, पहिलं पाऊल गौरी आवाहन, दुसरा दिवस महापूजा आणि नैवेद्य आणि तिसरा दिवस विसर्जन. तीन दिवस उत्साहाचं, आनंदाचं वातावरण सगळीकडे असतं. फुलांची आरास, रांगोळीची रंगसंगती, नैवेद्याचा सुगंध आणि भक्तिभावाने सजलेलं घर, त्यामुळे घरात लगबग आणि आप्त मंडळींसोबत हितगुज असं काहीसं वातावरण असतं. मैत्रिणींनो, आजच्या धकाधकीच्या आणि एकल कुटुंब पद्धतीच्या काळात गौरी गणपती सण नातेसंबंधांना घट्ट करण्याचं काम करतो. घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीपासून तर लहान मुलांपर्यंत सगळे छान तयार होऊन सोहळ्यात सहभागी होतात.

गौराईच्या रूपानं घरात येणारी ऊर्जा आणि आनंद प्रत्येक कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढा हुरूप देऊन जातो. एव्हाना मैत्रिणींची गौरी आगमनाची तयारी झाली असेलच. चला या उत्साहात आनंदमय वातावरणात घेऊया या गीताचा आनंद.

0: मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, आरोग्य आपल्या आयुष्यातील अशी अमूल्य संपत्ती आहे जी जपली तर जीवन अधिक सुंदर, आनंदी आणि समृद्ध होतं. शरीराची काळजी घेताना मनाचं आरोग्यही तितकंच महत्वाचं ठरतं. आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्न मनात असतात. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपली खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत विषय घेऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आज असाच एक महत्वाचा विषय चर्चेला घेतला आहे. विषय आहे वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया डॉक्टर सीमा पागे यांच्याकडून. यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या आपल्या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये विषय घेऊन आलोय वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो, आपण बरेचदा बघतो की वय जसं जसं वाढत असतं तसं आपल्या मानसिकतेवरही परिणाम होत असतो. कारण वाढत्या वयाबरोबरच शरीराप्रमाणेच आपल्या मनावरही परिणाम होतो. कधी कधी असुरक्षिततेची भावना, आजारपण, अचानक आलेला रिकामेपणा, एकटेपणा, नव्या पिढीबरोबर जुळवून घेता येईल की नाही ही भावना, अनेक प्रकारांच्या विचारांनी मन विचलित होत असतं. आणि कधी कधी मग डिप्रेशन सारख्या आजारांना सुद्धा सामोरं जाण्याची वेळ येते. या अनेक गोष्टी जबाबदार असतात. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय सीमा पागे यांना. या एक समुपदेशक आहेत. तेव्हा सीमा पागे, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: सीमाताई. बरेचदा 40-50 ओलांडली की आता आपलं वय झालं ही भावना माणसाच्या मनात तयार होते. कारण वाढत्या वयात मुलं मोठी झालेली असतात, ती सेटल असतात, कुठेतरी एकटेपणा येतो. आता मी काय करू किंवा आता मी नवीन काय सुरुवात करू असे अनेक प्रश्न मनात येतात. तर वाढत्या वयाकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे एक आव्हान म्हणून की आयुष्याचा एक समृद्ध टप्पा म्हणून?
2: खूप सुंदर प्रश्न आहे. आव्हान पण विचारलं आहे आणि सुंदर टप्पा पण विचारला आहे. आणि त्याच्यामध्ये विविधता दाखवलेली आहे की 40व्या वर्षी माझं म्हणणं आहे वाढतं वय इट्स अ जस्ट नंबर. आपल्याला ही एक मानसिक अवस्था आहे आणि इतकी सुंदर अवस्था आहे की जी तुम्हाला फील करावी लागेल. आणि त्या फील करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडस शिरावं लागेल. 40व वय म्हणजे काय? सपोज मी जेव्हा 40व्या वर्षी आली तर मला वाटलं आता माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, माझी मुलं मोठी झाली, थोड्याशा जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि आता मी माझं समृद्ध जीवन जगू शकते.
1: खरंच
2: असं आपण म्हणतो की आव्हान जर आपल्याला नसले, चॅलेंजेस जर नसले तर लाईफ म्हणजे कसं बिना मिठाचं राहील. तुम्ही विचार करा की तुम्हाला बीपी झालाय आणि तुम्हाला बिना मिठाचा अळणी जेवण दिलाय तर तुम्हाला कसं वाटेल. सेम विदाऊट चॅलेंजेस म्हणजे बिना आव्हानाच्या आयुष्य तसं नीरस होतं. तुम्हाला असं वाटतं की प्रत्येकाने आव्हानांना वेलकम करावं, त्यांचं आगमन करावं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामुळे तुमची आतली जी क्षमता असते, सामर्थ्य असतं, ते तेव्हाच तुम्ही परीक्षा घेऊ शकता.
1: खरंच
2: तर माझं असं प्रांजळ मत आहे की 40व्या वर्षीच्या नंतर माणसाचं आयुष्य सुरू

0: होतं. आणि दुसरी गोष्ट अगदी महत्वाची की आता जे लाईफ स्पॅन आहे म्हणजे आयुष्याची मर्यादा आहे ती वाढली आहे. लक्षात घ्या की आपले आजी आजोबा 60 आले की माझे आजी आजोबा गेले होते आणि मला खूप सांगण्यात आनंद होतो की माझी आई 93 वर्षाची आहे आणि आजही माझी आई काम करते, स्माईल आहे आणि फुल ऑफ लाईफ आहे. त्यामुळे मला 40 वर्ष वाटत नाही आहे की काही वय आहे.
1: तर सीमाताई, वाढत्या वयात मानसिक आव्हानं आणि समस्या काय असू शकतात?
0: आव्हान म्हणजे कसं असतं, जसं मी बोलली की आपल्या जबाबदाऱ्या कमी होतात, बरोबर, आपली मुलं मोठी होतात आणि एक आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण मुलांना वाढवतो की आता हळूहळू मुलांची, पेरेंट्सची म्हणजे आई वडिलांकडची गरजा कमी होतात. त्यामुळे आईला वडिलांना एक व्हॅक्युम क्रिएट होतं की मुलगा बाहेरच्या वर्ल्ड मध्ये गेला आहे. तर आई वडिलांना पहिली गोष्ट की जेव्हा मुलं आपल्याहून दूर जातात तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता बॅकसीट ड्रायव्हिंगची वेळ आलेली आहे. आपण छान ऑब्झर्व्हर म्हणजे आपण चांगल्या रीतीने त्यांना बघू शकतो का त्यांचं आयुष्य. आणि गंमत सांगते की मी आणि माझी आई आमच्यामध्ये पुष्कळशा गोष्टीमध्ये सिमिलॅरिटी होती. मला काही बनवायचं असेल की मी माझ्या आईला फोन करायची आणि विचारायची अगं तुझी याची कशी होती ग पाककृती, ज्याला आजकाल रेसिपी म्हणतात. पण आता जर माझी मुलगी आहे तर मला नाही वाटत की तिला काही गरज असते विचारायची, कारण की त्यांना ऑनलाईन बरीचशी त्यांच्याजवळ इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझं माझ्या आईच्या बरोबर पुष्कळशी साम्यता होती, पण माझी मुलीला आपली गरज कमी पडते कारण की ते डिजिटल युगामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे हे आपल्याला आव्हान आहे की मुलं बाहेर गेलेली आहे, मुलं दूर गेलेली आहे, डिजिटली ती पुढे गेलेली आहे. आणि तसा विचार केला तर आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपलं काम भरपूर कमी झालेलं आहे. त्यामुळे कसं झालेलं आहे की थोडस तर आव्हान आहे, पण प्रश्न असा आहे की आपण त्याला कसं हँडल करावं.
1: म्हणूनच मला असं विचारावं असं वाटतं सीमाताई की मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी काय उपाय करायला हवेत?
0: मानसिक स्थैर्य किंवा मानसिक संतुलन हे खूप सोपं नाहीये. याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लक्षात राहील नेहमी, तो आहे ABC. ए म्हणजे ऍक्टिव्हिटी, बी म्हणजे बिहेव्हिअर वर्तन आणि सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. तर हा ABC म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट घडते, घडल्यानंतर आपण त्याला कसं बघतो आणि जसं बघतो तसं त्याचे परिणाम असतात.
1: बरोबर.
0: फॉर एक्झाम्पल, उदाहरणासहित की सपोज मी आता कारने जाते कॉलेजला आणि एखादा 18 मुलगा किंवा 20 मुलगा खूप जोराने बाईकने मला क्रॉस करतो आणि अचानक मला हे लक्षात येतं की मी काही त्याला क्रॉस करायला गेली नाही, पण मी अजाणतेपणे मी त्याच्या पुढे गेली आणि त्याला खूप जोराने राग येतो आणि तो गिअर खूप जोराने बदलतो आणि ऍक्सिलेटर दाबतो, पुढे जातो, माझ्याकडे पाहतो, स्माईल करतो की आता ही गोष्ट मी कशी घ्यायची हे मला ठरवायचं. ही झाली घटना.
1: अच्छा.
0: आणि मग वर्तन म्हणजे मी कसं घ्यायचं, मी म्हणेन 18 आहे, त्याचं वयच आहे, म्हणजे मग परिणाम काहीच नाही होणार. पण मी हा विचार करेन, बापरे काय मुलगा आहे मला हे करून गेला, तर तो पूर्ण माझा दिवस त्याच गुंत्यामध्ये जाईल. तर तुमचं ABC जर तुम्ही बॅलेन्स केलं, आयुष्यामध्ये बॅलन्स होतो, पण इतकं सोपं नाही.
1: खरंच
0: प्रत्येक ह्याच्यात आपण ABC बॅलन्स करू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला बरेचसे प्रयत्न करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता बोलता बोलल्या की बायकांना डिप्रेशन येतं, आजकाल पाहाल तुम्ही डिप्रेशन, एन्झायटी किंवा मी OCD आहे, असे सगळे शब्द फार कॉमन झालेले आहे. एक लक्षात घ्या की सामान्य आणि असामान्य मध्ये एकदम थिन रेषा आहे. तर कसं होतं की आपण असं म्हणतो की अगं तू पागल झाली, आपण साधारण म्हणतो असं, पण आपल्याला लक्षात येत नाही की आपण समोरच्याला काय म्हटलेलं आहे. राग एक मर्यादित जो आहे तो चांगला आहे, पण जिथे तुम्ही रेषा ओलांडता तिथे तुम्ही असामान्यतेकडे जाता. त्यामुळे ही जी शब्द आजकाल वापरली जातात ही सगळी असामान्यतेकडे आहे. आपल्याला सामान्यतेकडेच राहायचं आहे, कारण की आपण सामान्य लोक आहोत.
1: मग यामध्ये वाढत्या वयाचा काही फरक पडतो का? म्हणजे

0: या सगळ्या स्वभावांवर
1: बिलकुल पडतो. फरक कसा पडतो की एक बाईचं उदाहरण सांगते की बाईचं सगळं चेंज होतो. केस पांढरे होऊ लागतात, थोड्या थोड्या सुरकुत्या पडू लागतात, त्याच्यानंतर डोळ्याखाली काळं होऊ लागतं, त्याच्यानंतर असं वाटू लागतं की नवऱ्याचा आपल्या मधला इंटरेस्ट कमी झालेला आहे हे पण लक्षात येत असतं. मुलांना फोन केलं की मुलं उचलत नाही, आई मग बोलतो वगैरे असं सांगितलं जातं. त्यामुळे कसं होतं की एक घरची महिला जी असते किंवा जी आई जी असते ती थोड्या फार प्रमाणात स्ट्रेस मधून जात असते आणि त्यावेळी तिचं मोनोपॉझल पण सुरू झालेलं असतं. त्यामुळे तिच्या शरीरात पण बदल होत असतात. अगदी सांगू तसं होतं की काय कंट्रोल करू आणि काय सोडू, आणि काहीच कंट्रोल होत नाही. पण असं म्हणतात ना, वन ऍट अ टाइम, एक एक गोष्टवर कॉन्सन्ट्रेट केलं तर ती व्यवस्थित हाताळल्या जाते आणि आपलं जे मानसिक स्थैर्य असतं ते पण आपल्याला बनवून ठेवतात.
0: खरंच खूप छान. सीमाती, वाढत्या वयामध्ये साधारण कोणकोणत्या वयांच्या टप्प्यांविषयी आपण बोलू शकतो? म्हणजे आताच आपण वाढत्या वयाबद्दल तर बोलतोय, पण कोणकोणत्या टप्प्यांबद्दल बोलू शकतो?
1: हा, मला खूप एक सांगावं असं वाटतं, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं ते म्हणजे कसं होतं की साधारणत जेव्हा आई वडील मुलांना वाढवतात तेव्हा तुम्हाला आश्चर्य होईल की मुलाची जी पर्सनॅलिटी आहे ती 0 to 5 इयर्स मध्ये डेव्हलप होते.
0: बरोबर.
1: म्हणजे प्रश्न असा आहे की त्या 0 to 5 वर्षापर्यंत तो पूर्ण डेव्हलप झालेला असतो त्याचा ब्रेन. आणि आपण कसं म्हणतो की अरे याला काय समजतो.
0: बरोबर.
1: आणि तिसरं वर्ष, तिसरं कधी नका विसरू वगैरे असं काही काही म्हणी आहे, पण तिसऱ्यामध्ये काय असतो, तो जे काही बघतो त्याचं तो आकलन पण करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे त्या वयात मुलांना दुर्लक्षित केल्या जातं. प्रश्न असा येतो की 3 to 5 वर्षात तर मुलाचं ब्रेन पूर्ण डेव्हलप झालंय. मी म्हणते पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली आहे असे आमचे सायकोलॉजिस्टची स्टडी आहे. मग त्याच्यानंतर डेव्हलप नाही होत का? होतो. 15व्या वर्षी पासून 18व्या वर्षापर्यंत पण त्यांचं मेंदूची डेव्हलपमेंट होते, म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट होते. तोपर्यंत ते लोक थोडेसे अनिर्णायक राहतात, डिसिसिव्ह राहतात आपण असं म्हणू शकतो. तुम्हाला लक्षात येईल की मुलांना मत देण्याचा अधिकार केव्हा आहे? 18व्या वर्षी. म्हणजे तोपर्यंत ते आपला निर्णय स्वतः घेऊ शकतात. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक टप्प्यावर मुलांची पण आव्हाने वेगळी आहे आणि पेरेंट्सची पण आव्हाने वेगळी आहे. जशी जशी मुलं मोठी होतात, बाहेर जातात, 12वी नंतर मुलगा बाहेर शिकायला जातो, मग पीजी करतो, नोकरी करतो, लग्न करतो, 12वी झालं की मूल बाहेर जातं आणि तेव्हापासून आई वडिलांना हे सुरू होतं. म्हणजे मला अगदी कळकळून असं वाटतं की जर खरोखर आपल्याला मुलांना व्यवस्थित डेव्हलप करायचं असेल तर 0 to 5 इयर्स आईने ब्रेक घ्यावा. नाही तर घरी कोणीतरी मोठं असावं त्या मुलांना बघायला, आणि तुम्ही मग नंतर पहा की त्या मुलांमध्ये आणि दुसऱ्या मुलांमध्ये काय फरक आहे. तुम्हाला त्यांच्या म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये बराच फरक दिसेल, त्यांच्या इमोशन्समध्ये भावनामध्ये खूप फरक दिसेल, असे बरेचसे तुम्हाला फरक दिसू शकतात.
0: खरंच, म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपलं मानसिक संतुलन सांभाळणं म्हणा किंवा मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काही ना काही प्रयत्न करावेच लागतात. सीमाती, आपण आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं गीत ऐकूया. तर आज आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
1: ते गाणं असं आहे की त्याच्यामुळे आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं, आजकल पाव जमी पर पडते नाही मेरे.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. आरोग्य संवाद या मालिकेमध्ये वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी सीमा पागे यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर सीमाताई, यानंतर मला असं विचारायचं आहे की वयाच्या प्रत्येक टप्प्यांवर आपलं मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी कुटुंबाचा आणि समाजाची काय भूमिका असू शकते?
1: कुटुंबाची भूमिका जर आपण म्हटलं तर ती प्राथमिक आहे, आणि समाजाची म्हटलं तर ती दुसऱ्या नंबरवर येणार आहे, सेकंडरी आहे. कुटुंबाची भूमिका याच्यावर अवलंबून असते की घरातली जी मेन धुरा आहे म्हणजे आई, तिचा कसा काय रोल आहे, ती कसं सगळं सांभाळते, तिचं मानसिक संतुलन कसं आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगते की कसं असतं की आपला समोरचा जो कपाळ आहे हा आहे आपला फ्रंटल लोब. हा आपल्याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो अनालिटिकल अनालिसिस करू शकतो, आणि जो मागचा आपला ब्रेन आहे तो आपला भावनाशील आहे. आणि गंमत म्हणजे की जेव्हा आपला समोरचा मेंदू ऍक्टिव्ह होतो तेव्हा मागचा मेंदू मंद होतो, आणि मागचा मेंदू जेव्हा ऍक्टिव्ह होतो तेव्हा समोरचा मंद होतो. म्हणजे समोर आणि मागच्या मेंदू मध्ये सीसॉ सारखी रिलेशनशिप आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपण असं मुद्द्यासहित सांगतो तेव्हा भावना चुप बसतात, आणि भावनाच्या आवेशात एखादी गोष्ट केली जाते तेव्हा आपण मुद्द्यासहित सांगणारी गोष्टवाला जो ब्रेन असतो तो कमी होतो. आता असं होतं की जी घरची स्त्री आहे, घरामध्ये वातावरणाची तिने निर्मिती कशी केलेली आहे त्याच्यामध्ये मी नेहमी सांगते एक खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही पण त्याला होकार द्याल, ते म्हणजे आपला सुसंवाद.
0: बरोबर.
1: कधी पण आपल्या घरी जेव्हा आपण कोणाशी पण संवाद साधतो तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हो तो विसंवाद होणारच आहे. जसं साऊथ मध्ये म्हणतात की हर इडली में छेद होता आहे, आपण म्हणतो भांड्याला भांडा
0: लागत
1: तशी वाली गोष्ट आहे, पण तो पराकोटीला जाऊ देऊ नका. म्हणजे तिथल्या तिथे आपण संवाद संपवायला पाहिजे. संवाद कसा संपवायचा, तो सुसंवाद होईल तर ठीक आहे, पण जर तो स्ट्रेच होतो आहे तर आपल्याला कधी ना कधी माघार घेता आली पाहिजे. त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी. आता ही फ्लेक्सिबिलिटी काय असते, त्याला एक नवीन शब्द आहे ब्रेन प्लॅस्टिसिटी. म्हणजे कसं असतं की आपला मेंदू तर आहे पण तो प्लॅस्टिसिटी म्हणजे तो फ्लेक्सिबल आहे का? जर घरच्या बाईचा मेंदूची रचना प्लॅस्टिसिटीकडे असेल, म्हणजे प्लॅस्टिसिटी म्हणजे ती जर मोल्ड होत असेल तर ती घरामध्ये सगळ्यांशी कनेक्टेड राहील, आणि जर ती गडबड असेल तर कोणाचाच पाय कोणाच्याच जोड्यात राहत नाही. हे आपण पुष्कळदा पाहतो पण आपण असं म्हणू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली मानसिक जो तुमचा बॅलन्स आहे किंवा मानसिक स्थैर्य आहे त्याच्यावर खूप काम करायला पाहिजे, आणि पुन्हा पुन्हा पाहायला पाहिजे. मला खूप आश्चर्य होतो, आपण बीपी चेक करतो, थोडस आपल्याला चेस्ट पेन झालं की आपण जातो कार्डिओलॉजिस्ट कडे आणि इको करतो, ईसीजी करतो, पण कधीतरी आपण हा विचार करतो का की माझं मेंदूचं स्थैर्य कसं राहील?
0: हो ना,
1: मेंदूचं स्थैर्य

0: जेवढं काही खूप कठीण नाही आहे, फक्त तेवढी मानसिकता आपल्याला पाहिजे.
1: खरंच आहे. आणि तीच तयार करायची तर त्यात कुटुंबाचा खूप मोठा हातभार आहे, हो ना.
0: समाज ऍक्च्युली कसं असतं की आपण ज्या कुटुंबातून बाहेर पडतो तर आपण समाजाशी कनेक्टेड होतो, म्हणजे समाजाशी आपला संबंध होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की समाजाशी जर आपला संबंध आहे तर आपलं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं आहे. मी खूप लोकांना हे सांगते की जर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, तुमचा वेळ जात नसेल, तर तुम्ही कुठे ना कुठे लोकांच्या याच्यामध्ये जा. खूप सारे मंडळी असतात जे लोक फ्री असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बरेचदा मी असं ऑब्झर्व केलंय की आपल्याकडे खूप गार्डन्स आहेत आणि आपले गार्डन्स खूप छान आहेत. नागपुरातले वेल इक्विप्ड गार्डन्स आहे आणि तिकडे खूप सारे साठीच्या वरचे लोक बसतात, बरोबर. आणि तेव्हा आम्ही एक प्रोग्राम घेतला होता की हे लोक काय करतात इथे बसून. म्हणा आम्ही त्यांच्यासाठी एक प्रोग्राम केला की आपण त्यांच्याकडनं डान्स करू, गाणं म्हणू, काहीतरी गेम्स खेळू. ते लोकांनी मला अक्षरशः काही नाही, ते लोक काही नाही करत, नुसते बसून सुनांच्या चुगल्या करतात. म्हटलं नाही असं काही नाही, प्रत्येकामध्ये टॅलेंट असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही नागपूरचे एक 40 गार्डन्स घेतले होते आणि 40 गार्डन मध्ये आम्ही घेतल्यानंतर जेव्हा आम्ही त्यांच्याशी म्हणजे संवाद साधला तेव्हा मला दिसलं लोक सुंदर गात होते, नाच करत होते, कोणी गाणं म्हणणार होतं, कोणी छान एखादं लिहिणारं होतं, कोणी वाचून दाखवणार होतं. पण कसं होतं की जेव्हा आपण अशा लोकांमध्ये जातो, समाजात जातो, तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात. आणि जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी कळू लागतात तेव्हा आपल्याला असं वाटतं माझ्यासारखं आनंदित आहे, जगात कोणी नाही आहे. जेव्हा तुम्ही जग पाहाल तेव्हा आपल्याला आपली किंमत कळते. आणि जोपर्यंत आपण आपल्या घरी असतो तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही.
1: अगदी बरोबर आहे सीमाताई. तसंच बघा ना, आता आधुनिक युगात बरेच असे गॅझेट्स असतात की वाढत्या वयाबरोबर त्या लवकर आपल्याला आत्मसात केल्या जात नाही आणि मग एकतर दुसऱ्यांचा आधार घेणं असतं किंवा ती गोष्ट पूर्णपणे निग्लेक्ट करणं असतं. असं होतं बरेचदा आणि केव्हा केव्हा अशी वेळ येते की मला हे आता काही जमणार नाही म्हणून मग त्यातनं मन काढलं जातं, कारण काही काही नवीन गोष्टी लवकर आपल्याला समजत नाही. त्याचे दुष्परिणाम पण असे होतात की कधी कधी यामध्ये फसगत पण होण्याची शक्यता असते आणि त्याचा सुद्धा मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतो असं मला वाटतं. तर त्या गोष्टी कशा हाताळायच्या?
0: खूपच म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे. ही म्हणजे कसं आपण म्हणतो नीड ऑफ द आर आहे, म्हणजे प्रत्येकाला याच्यामधून जावं लागतं. कारण की आज सगळ्यांजवळ गॅजेट्स आहे आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आता जसा मोबाईल आहे तर मोबाईल वरूनच आपण बऱ्याचशा गोष्टी करतो आणि बरेचसे लोक म्हणतात आमच्या वयाचे की नाही नाही मला येत नाही, मी करत नाही, मी मोबाईलला हात लावत नाही, मी हिरवं बटन आणि लाल बटन दोनच वापरते. आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप खूप असा अभिमान वाटतो. पण माझं हे म्हणणं आहे की 2 मुलगा मोबाईल चालवतो तर आपण निश्चितच मोबाईल वापरू शकतो. आता ती टेक्नॉलॉजी कशी आहे, ती टेक्नॉलॉजी सोपी आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला कधी ना कधी शिरावं लागेल आणि ती टेक्नॉलॉजी पाहावी लागेल. आता त्याच्यासाठी सोपा उपाय मी सांगते. आपल्या घरी जर आपली नातवंड असतील तर त्यांना खूप आवडतं शिकवायला आजी आजोबांना की मी माझ्या आजीला हे शिकवलं, मी माझ्या आजोबांना हे शिकवलं. आणि त्यांच्याकडनं तुम्हाला शिकण्यात काही कमीपणा वाटत नाही. एखाद वेळ आपल्या मुलाशी किंवा मुलीशी शिकण्यामध्ये कमीपणा वाटेल पण नातवंड म्हणजे दुधावरची साय असते. त्यामुळे एक ते आहे. दुसरी गोष्ट की जर आपण जसं जग चाललं आहे त्यांच्या बरोबर नाही जाणार तर आपण मागे राहू. आणि आपण जर मागे राहू तर आपण काही दिवसांनी असं होईल की डिजिटल जर आपल्याला नाही आलं तर आपल्याजवळ डिग्री असूनही आपण निरक्षर राहू. पण आपल्याला असं वाटतं की नाही मी शिकलेली आहे मला हे आलंच पाहिजे. हा म्हणजे मला असं वाटतं की आजच्या काळात असं चालणार नाही आणि शिकणं काही कठीण नाही. ऑलरेडी मी म्हटलंय की शिकणं चॅलेंजिंग असतं. जेव्हा आपण नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपलं काय म्हणतो आपण मोटिवेशन जे लेवल असतं ते तुमचं हाय होतं. आणि मोटिवेशन लेवल हाय होतं तर आपण अजून शिकायला आपल्याला असं वाटतं नाही नाही अजून प्रवृत्त होतो. आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण पण येऊ शकतं.
1: खरंच. आणखी मला असं विचारायचं की वाढत्या वयात मानसिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मक जीवनशैली किती महत्वाची ठरू शकते, कारण या सगळ्या गोष्टी

0: मध्ये आपण स्वतः सकारात्मक असणं हे खूपच गरजेचं असतं हो ना, तर त्यासाठी काय करायला हवं? मग
1: सकारात्मक जीवनशैली, त्याला आजकाल खूप भर आहे पॉझिटिव्हिटीवर. तुमची जीवनशैली कशी आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आता जीवनशैली कशी आहे, माझं हे म्हणणं आहे की आपल्या जुन्या काळात, मी तुम्हाला नेते आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण सकाळी लवकर उठतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तर आपण किती लवकर उठतो? जर मी वर्गात विचारलं, आमचं कॉलेज 7:30 असतं, मी मुलांना विचारलं की का तुला उठायला काय मोटिवेशन असतं, की तो म्हणतो मॅडम 7:30 कॉलेज आहे म्हणून उठतो.
0: अच्छा,
1: बरोबर. पण माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा तुम्ही 5 उठू शकता, 6 उठू शकता. उठल्यानंतर एक लक्षात घेऊ की आपल्याला खूप शांत आणि चांगलं वाटायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो अल्फा वेव्स. अल्फा वेव्सचा अर्थ असा असतो की आपल्याला त्यावेळी काहीही करायचं नाही आहे. तर आपल्याला शांतपणे सकाळी उठायचं आहे, आपल्या अंगणात जायचं आहे किंवा बाहेर जाऊ शकता. आपल्याला संस्कृतीचा जे देणगी आहे किंवा देण आहे की आपण सूर्याला नमस्कार करतो. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो तेवढ्या सकाळी लाल झालेला सूर्योदयाचा सूर्य तुमच्या डोळ्यासाठी आणि तुमच्या ब्रेनसाठी उत्तम आहे. आणि तुम्ही ते बघत असताना आणि त्याचे सूर्याचे दर्शन घेत असताना, त्याच्यानंतर तुम्ही जर तिथे एखादं गवत असेल किंवा काही नसेल तर माती असेल, वाळू असेल, त्याच्यावर जरी तुम्ही चालता तरी तुम्हाला खूप रिलॅक्स्ड फील होतं. जर असा तुम्ही वेळ तुमचा वाटून घेतला 10-10 मिनिटं, त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचं जे काही करत असाल, एक्सरसाइज करत असाल, 45 मिनिटं तुम्ही नका घेऊ चहा, आणि फक्त आणि फक्त स्वतः बरोबर राहा, आणि मग तुम्ही पहा की तुमची दिवसाची सुरुवात किती सुंदर होते.
0: खरंच
1: आपला विचारच बदलतो, कारण की आपण एक वेगळा अनुभव सकाळी घेतलेला असतो. त्यांना एक सिग्निफिकन्स आहे. प्रश्न असा आहे की आपण नुसतं पॉझिटिव्हिटी म्हणतो पण आपल्याला त्याची सुरुवात करायला पाहिजे. जेव्हा आपण अल्फा मोड मध्ये राहतो आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता, तुम्हाला जशी हवी असेल सुरुवात करा. आणि जेव्हा तुमचा दिवस मावळतो, आता मला जायचंय बेडवर, मला झोपायला जायचंय, त्याच्या 1 आधी पण तुम्ही स्वतःच्या बरोबर राहा. आणि मग तुम्ही पहा, जे आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन वगैरे जे काही म्हणत असतो, तुम्ही विचार करून पहा की आता मला आज हे करायचंय, उद्या हे करायचंय, माझं हे काम राहून गेलं, आणि बघा तुमचं 8 काम नाही झालं तर निश्चित तुमचे काम होते.
0: खरंच खूप छान. तर सीमा पागे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य याविषयी आरोग्य संवाद या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिके अंतर्गत डॉक्टर सीमा पागे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. विषय होता वाढतं वय आणि मानसिक स्थैर्य. मैत्रिणींनो, आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर हा जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. रुग्णांच्या सुरक्षेमध्ये सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी आणि रुग्णांच्या हानीच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृती करण्याच्या योजना या दिवशी तयार करण्यात येतात. मैत्रिणींनो, रुग्णांना उत्तम सेवा देणं, रुग्णांच्या कल्याणाला प्राधान्य देणं या दृष्टीने महत्वपूर्ण पावलं उचलली जातात. होणारे आजार, वेळेवर निदान आणि उपचार याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन या दिवसाचं महत्व अधोरेखित केलं जातं.

दिनविशेष याविषयीच असतात. त्या दिवसाचं महत्व ओळखून त्याविषयीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं. आता गणेशाचं आगमन झाल्यामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यातून अनेक महत्वपूर्ण विषय हाताळले जातात. मैत्रिणींनो, सण उत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि आनंदाचे क्षण नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीसोबत समाजाला काहीतरी चांगलं देण्याची संधीही देतात. ह्या आपल्या विविध उपक्रमातून आपल्याला नक्कीच समजलं असेल. तेव्हा परंपरेचा सुगंध जपत आधुनिक विचारांची ज्योत पेटवूया. स्त्री सन्मानाचा स्वीकार, अंधश्रद्धेला विरोध, पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक एकतेचा संकल्प अशा सकारात्मक विचारांनी यावेळचा गणेशोत्सव साजरा करूया आणि ऐकूया कार्यक्रमात हे सुंदरसं गीत.

मैत्रिणींनो, सध्या आल्हाददायक वातावरण आहे. छान हिरवीगार झाडी, रंगीबिरंगी फुलं पाहताना मनाला आनंद होतो. हाच आनंद प्रसन्नता मिळवण्यासाठी आपल्या घरात सुद्धा एक छोटी बाग आपण तयार करतो, त्याची काळजी घेतो आणि जेव्हा त्या झाडांना फुलं फळं लागतात ना, तो आनंद शब्दात सांगू शकत नाही. मातीशी नातं जोडताना मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो. अंगणातील हिरवाई, पानावरचे दवबिंदू आणि आपल्या हाताने लावलेल्या रोपट्यांची वाढ, हीच तर परसबागेची खरी श्रीमंती म्हणावी ना. अनेक मैत्रिणी घरातील एका कोपऱ्यात छान झाडी लावतात, अंगणात बाग तयार करतात. अशा निसर्गप्रेमी मैत्रिणींशी गप्पा मारायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. चला तर ही इच्छाही पूर्ण करूया. निसर्गप्रेमी मैत्रीण जयश्री राठोड यांच्याशी स्वाती तुपकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. विषय आहे माझी परसबाग.

आरोग्यदायी परसबाग। मैत्रिणींनो, आज याविषयी मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जयश्री राठोड। परस म्हणजे अंगण आणि या अंगणात फुलवलेली भाजीपाल्याची बाग म्हणजे परसबाग। आपल्या बागेत झाडं, फुलझाडं, फळझाडं, कधी शोची झाडं असतात, कधी आयुर्वेदिक वनस्पती असतात आणि या सगळ्या प्रकारच्या झाडांचा आपल्या परसबागेत आपण समावेश करायलाच हवा। आणि आज ही परसबाग जयश्री त्यांनी खूप छान अशी फुलवलेली आहे, ती त्यांच्या गच्चीमध्ये, आणि त्यातून त्यांनी आरोग्य संपन्न असा त्यांचा परिवार तयार केलेला आहे। आणि याविषयीच आपल्याला माहिती देण्याकरता त्या आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। आणि त्यांनी आपल्या घरची परसबाग

0: फुलवण्यासाठी काय काय केलं आणि आपणही त्याविषयी काही करू शकतो याचं मार्गदर्शन ते आपल्याला आज करणार आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि यातून आपण सुद्धा आपली परसबाग तशीच फुलवू शकणार आहेत. तर सुरू करूया. जयश्रीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार नमस्कार.
0: तर जयश्रीताई, हे सांगा की तुमची परसबाग खूप छान अशी आहे असं आम्ही ऐकलेलं आहे, तर तिथे कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत?
1: हा, आम्ही मनीषनगरमध्ये राहतो, एअरपोर्ट पासून फक्त 5 मिनिटं अंतरावर.
0: हा,
1: आणि तिथे जमिनीवर नाही आहे, जमिनीपासून 50 फुटावर आहे, स्लॅबवर आहे आमच्या टेरेस गार्डनिंग.
0: अच्छा.
1: आणि फक्त 11.5 स्क्वेअर फूट जागा आहे, त्यामध्ये जिना आला, लिफ्टची जागा पण आली. त्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं कसं लावता येईल हाच आमचा हेतू होता. आणि हे परसबाग करताना आम्ही आमच्या कुटुंबातल्या सगळेजण सहभागी होतो. माझे मिस्टर, 2 मुली आहेत, 1 11वीला आहे, 1 12वीला आहे, त्यांचा पण खूप सहभाग चांगला असतो. तसं ते 6वी 7वीपासूनच आमच्या सोबत काम करतात परसबागेत. तसं जवळपास 10 वर्षापासून झालं आम्ही ती फुलवत असतो. तिथं आता जवळपास 130 प्रकारचे झाडं आहेत. त्यात फळभाज्या आल्या, फुलांचे आले, शोचे आले, फळांचे आले, वेलवर्गीय आले, रूटवर्गीय आले, असे सर्व प्रकारचे आमचे कमीत कमी वर्षभरात 10 महिने जेवढं पुरेल आम्हाला भाजीपाला, हा सगळं भाजीपाला आम्ही तिथेच घेतो.
0: अरे वा, पण एवढ्या कमी जागेत हे कसं काय शक्य झालं?
1: आम्ही त्या जागेचं तसं नियोजन केलं.
0: अच्छा.
1: फक्त झाडच आहेत असं नाही, 4 लोकांना एकाच वेळेस फिरता येईल असे वॉकिंग ट्रॅक बनवलेले आहे, आणि तिथे 4 लोकांना एकाच वेळेस योगा करता येईल हे पण बनवलेलं आहे. आणि त्याच जागेमध्ये आम्ही वांगे, टमाटर, फुलगोबी, पत्तागोबी, मिरची ह्या सगळ्या व्हरायटीज लावलेल्या आहेत. आलू आहे, हळद आहे, 3 प्रकारची हळद आहे आमच्याकडे, काळी हळद, पिवळी हळद, पांढरी हळद. तिथे ज्वारी आहे, ज्वारीचा हुरडा बनवतो आम्ही.
0: अरे वा.
1: आणि हंगामी पिकं पण घेतो आम्ही. आता खरीप हंगाम आहे, खरीप हंगामात जे जे पिकं येतात ते पूर्ण लावतो आम्ही. आणि रब्बी हंगामात जे येतात, गहू, हरभरा, मका, टाळकी ज्वारी, बळी ज्वारी म्हणतात इकडे, या सर्व प्रकारची आम्ही पिकं घेतो. आणि उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यावर येणारे, गरमी सहन करणारे, म्हणजे मेथी आहे, पालक आहे, चवळीची भाजी आहे, हा सर्व प्रकार आम्ही तिथे वर्षभरात जवळपास 3 वेळेस पीक घेतो.
0: खूप छान.
1: आणि आम्हाला मार्केटमधून काही विकत आणायची गरज नाही 10 महिने कमीत कमी. आणि उन्हाळ्याचे जे 2 महिने उरलेले आहेत त्यामध्ये मिक्स डाळी खातो आम्ही, म्हणून आमच्या हेल्थचा काही प्रॉब्लेम नाही. आणि सर्व प्रकार ते जैविक करतो आम्ही. तिथं पेस्टिसाइड बिलकुल नाही. तिथल्या जो वेस्टेज निघतो, पालापाचोळा आहे, काळी कचरा आहे त्याचा, त्याचा आम्ही तिथेच खत बनवतो, मटका खत म्हणून. आणि वर्षात एकदा आम्ही पाणी प्यायसाठी उन्हाळ्यात मटका घेतोच, तर उन्हाळा संपल्यानंतर ते मटका खतासाठी वर उपयोगी आणतो आम्ही. आणि तो तेच खत आम्ही झाडांना वापरतो. तिथे सर्व प्रकारचा भाजीपाला आहे.
0: खूप छान.
1: आणि फळं पण आहे तिथे, चिकू आहे, सीताफळ आहे, पपई आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, निंबू आहे. जवळपास आम्ही 5 वर्षापासून झालं निंबू खातो तिथले. आणि निंबू इतके लागतात की आम्हाला घरी लोणचं होते, खायला होते, आम्ही आजूबाजूच्या लोकांना पण देत होते.
0: खूप छान. जयश्रीताई, तुम्ही इतकं छान सांगितलं की असं डोळ्यासमोर तर अशी मोठी शेती आली माझ्या. पण तुम्ही फक्त 1100 स्क्वेअर फूट मध्ये इतकं छान परसबाग तुमची फुलवलेली आहे. पण तुम्हाला ही आवड कशी काय निर्माण झाली, तुम्ही कधीपासून करायला लागला ही गोष्ट?
1: हा, ते हे आवड तर आम्हाला जवळपास अगोदरपासूनच आहे. यापूर्वी आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पल्लेझरीला राहायचं, जिवती तालुक्यामध्ये, आदिवासी दुर्गम भाग आहे. तिथे आम्ही जमिनीवर करायचं, घराच्या अवतीभोवती जी जागा आहे तिथे जमिनीवर करायचं. पण आता तिथून इथं आम्ही आलो, यानंतर आता इथे जमीन नाही, तसंही आम्ही भूमिहीन आहोत. त्याच्यामुळे आता इथे त्यातल्या त्यात दररोज वेगवेगळ्या आजाराचे जे प्रकार पाहायला मिळत आहेत, आपण टीव्ही बातमीत ऐकतो, न्यूजमध्ये ऐकतो, किंवा हेल्थचे इतके प्रॉब्लेम आहेत, दररोज गच्च भरून चालले दवाखाने.
0: हो ना,
1: म्हणजे इतके हेल्थचे प्रॉब्लेम असताना हे सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यापिण्यात, आजूबाजूच्या वातावरणामुळं जे हेल्थचे जे प्रॉब्लेम आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की आपण काय करायला पाहिजे हेल्थसाठी. मग दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा, उपदेश देण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही वर गच्चीवर आमच्या त्याचं नियोजन करायचं ठरवलं सगळ्यांनी, 2 मुली आणि आमचे मिस्टर.

0: सगळ्यात जास्त आमच्या मिस्टरचा वाटा आहे त्यात. आम्ही त्यांना खूप म्हणजे सहकार्य करतोच. तर तिथे आम्ही भाजीपाला लावायचं ठरवलं, वांगे, टमाटर, गोबी, जे आपल्याला आवश्यक आहे, चोळीच्या शेंगा, चोळीची भाजी, हे सगळं प्रकार आम्ही लावायला सुरुवात केलं. मग त्याचसोबत तिथे पेस्टिसाइड मारायचं नाही किंवा खत वापरायचं नाही हे ठरवलं आणि जैविक करायचं ठरवलं. तेव्हा मग आम्ही कीटनाशक म्हणून निंबोळी अर्क मिळतो मार्केटमध्ये ते टाकायचं ठरवलं. आणि जुन्या काळामध्ये शेतीत वाडी लावायची मिरचीची वगैरे, मिरची किंवा टमाटर, वांगे थोडेसे लावायचे, अजूनही लावतात गावामध्ये. तर त्या वाडीच्या भोवती झेंडूचे फुलं लावतात. झेंडूचे फुलं कीटकांना आकर्षण करतात, पिकांपर्यंत जाऊ देत नाहीत.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं आम्ही खूप सारे झेंडूचे फुलं लावायचं म्हणून आमच्या पिकावर कीट यायचं नाही, कीट नियंत्रण व्हायचं आणि ते हेल्दी पीक राहायचं. हेल्दी पीक आहे म्हणजे त्यांना कीट येणं शक्यच नाही. आणि आजही तुम्ही पाहिलं, त्या दिवशी आले होते आमच्याकडे आकाशवाणीची टीम, तर प्रत्येक प्लांट, जवळपास आमच्याकडे 130 व्हरायटी आहे, 800 वर प्लांट आहेत तेवढ्या जागेत, तर प्रत्येक प्लांट हेल्दी आहे. झाड हेल्दी कसं राहील याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तिथून भाजीपाला जी मिळते तो आम्हाला हेल्दीच मिळेल.
1: अगदी खूप छान. बघा ना, तुम्ही सांगितलं की तुमचे मिस्टर मुली पण तुम्हाला सहकार्य करतात, की तुम्ही सगळ्या एकमेकांना सहकार्य करता, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुमचं कुटुंब रंगलंय परसबागेमध्ये. खूप छान जयश्री.
0: एवढंच नाही, आमच्या दोन मुली ज्या कॉलेजमध्ये आहेत, ज्या शाळेत आहेत, तिथे अगदी अभ्यासात टॉपर आहेत. दोघींना पण ट्युशन नाही, पण बिना ट्युशन 88% मार्क आहेत 10वीमध्ये, 100 पैकी 99 आहेत. छोट्या मुलींना 100 पैकी 100 आहेत. त्या शाळेमध्ये टॉपर आहेत. आणि आमच्यासोबत जेव्हा परसबागेत ते राहतात, ते सर्व त्यांना अनुभव आला, त्यातून त्यांनी वसंत बहार नावाची पुस्तक लिहिली परसबागेवर आणि त्याचं प्रकाशन पण झालेलं आहे. आणि एवढंच नाही, त्या पुस्तक लिहून थांबले असं नाही, त्यांनी स्टेट लेवलवर त्याचं सादरीकरण पण केलं.
1: अच्छा.
0: आणि अग्रोविजन होते तिथं जवळपास, त्यांनी 4 वर्षापासून स्पीकर म्हणून पण जातात आमच्या मुली आणि ह्या परसबागेवरच तिथं प्रेझेंटेशन करतात.
1: खूप छान जयश्रीताई. म्हणजे तुम्ही बघा, जसं एखाद्या बाळाला आपण वाढवतो तसंच तुम्ही झाडांना वाढवलं आणि तुमच्या मुलींना पण तेवढंच छान पद्धतीने तुम्ही तयार केलेलं आहे आज. बरं, आता थोडंसं आपण परसबागेकडे वळूया की सीझनप्रमाणे जर भाज्या फळभाज्या असतील तर त्या तुम्ही कशा पद्धतीने घेता मग?
0: आता खरीप पिकामध्ये जे आहे, आता पावसाळ्यामध्ये पालक जास्त येत नाही, त्याला पाणी खूप कमी पाहिजे, म्हणून आता पालक आम्ही थोडं घेतो.
1: अच्छा.
0: बिलकुल थोडं. पण आता टमाटर आहे, वांगे आहे, मिरची आहे, गोबी आहे, पत्तागोबी आणि फुलगोबी, तीन प्रकारची मिरची आहे आमच्याकडे. शिमला मिरची आहे आणि भजे करायची जी ढबोळी मिरची म्हणतो ते पण आहे. मका आहे, काकडी आहे आमच्याकडे, कारली आहे, दोडकी आहे, दुधी आहे, भोपळा आहे, आता आलू आहे आता लावलेले आमच्याकडे, गाजर आहेत लावलेले, फळं पण भरपूर आहेत. आणि एवढंच नाही तर वनौषधी पण आमच्याकडे आहेत. शतावरी आहे, गुंज आहे, कोरफड आहे, गुळवेल आहे, हे पण आहे आमच्याकडे.
1: भरपूर प्रकारच्या वनस्पती आहेत तुमच्याकडे. आणि बघा, आपण जसं घरामध्ये प्रत्येक वस्तूचं नियोजन करतो की ही वस्तू तिथेच ठेवायची, तर तुम्ही तुमच्या परसबागेमध्ये असं करता का की हे झाड कोणत्या ठिकाणी ठेवायचं हे पण नियोजन असेल काहीतरी त्याचं?
0: हा, तसं नियोजन केलंय. पण काही झाडांना सूर्यप्रकाश कमी लागतो,
1: हा,
0: काही झाडांना जास्त लागतो, त्याप्रमाणे आम्ही झाडांचं नियोजन केलेलं आहे. खूप ज्याला सूर्यप्रकाश लागते ते जास्त उन्हाकडल्या साईडला आहेत, म्हणजे त्याला सकाळी सकाळचं कोवळं ऊन सफिशियंट आहे, ते झाडाचं पण आम्ही तसं नियोजन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही घरात पण तसं नियोजन करतो. आमच्याकडे अॅल्युमिनियमचे भांडे बिलकुल मिळणार नाहीत, ना बनवण्यासाठी, ना खाण्यासाठी, ना साठवणुकीसाठी. अॅल्युमिनियम प्रकार आमच्या घरात नाहीच. फ्रीजमध्ये कधीच पाणी ठेवत नाही आम्ही. उन्हाळ्यामध्ये मडक्यामधलं पाणी पितो आणि बाकीचे जे दिवस आहेत ते रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवतो आणि दिवसभर ते पाणी पितो. रेग्युलर मीठ आम्ही घेत नाही. आयोडीनसाठी वर्षातून 2 वेळेस, फक्त 2 महिने घेतो आम्ही आयोडीनचं मीठ, नाहीतर सेंद्रिय नमक घेतो आम्ही.
1: अच्छा.
0: असे म्हणजे घरात पण आम्ही त्याचे वेगवेगळे हे केलेले आहेत, नियोजन केलेलं आहे.
1: म्हणजे तुमचं घर, तुमचं कुटुंब म्हणजे एक आरोग्यपूर्ण असं कुटुंब आहे ज्यातून सगळ्यांनी असं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, तर असं तुमचं कुटुंब आहे. खरंच खूप छान जयश्रीताई. तुम्ही म्हणता पेस्टिसाइड वापरत नाही किंवा खतं पण तुम्ही वापरत नाही, मग तुम्ही फवारणी कशी करता? तुम्ही घरगुती फवारणी कशी काय तयार करता हे पण सांगू शकता?
0: हा, आम्ही फवारणी शक्यतोवर करत नाही.
1: हा,
0: जेव्हा झाडाचं जेव्हा लावतो आम्ही तेव्हा त्याला एक तर बीज प्रक्रिया करतो.
1: हा,
0: जेव्हा छोटे झाड असतात तेव्हा आम्ही निंबोळीचा अर्क फवारतो.
1: अच्छा.
0: त्याही अगोदर उन्हाळ्यामध्ये जेव्हा आम्ही माती खालीवरी करतो त्यात

0: गांडूळ खत, शेण खत आणि आमचं जे तयार केलेलं पालापाचोळ्याचं खत आहे ते सर्व मिक्स करून टाकतो. त्यामुळे झाड हेल्दी होतं, त्याच्यावर कीड शक्यतोवर येत नाही. जर चुकून येण्याचा प्रकार दिसला असता त्यांनी मुळयार फवारतो.
1: अच्छा,
0: तिथं औषधीचा प्रकारच नाही.
1: अच्छा, आणि जे घरी आपल्या निघतं कधी भाज्यांचं देठ निघतात, फळांचे सालं निघतात, त्याचा पण उपयोग करतात?
0: हो, आम्ही ते मटका खत जे म्हणतो ना त्यामध्ये आम्ही ते सगळं वेस्टेज टाकतो आणि जवळपास त्याचे एक प्रकार आहे करण्याचा. तर तसं केल्यानंतर जवळपास ते 45 ते 50 दिवसाच्या आत ते एकदम व्यवस्थित खत तयार होत आणि तेच टाकतो आम्ही.
1: अच्छा, आणि जयश्री, ते आणखी एक विचारायचं म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की गच्चीवर परसबाग कशी काय तयार करायची, कारण की पाणी मुरू शकतं स्लॅबमध्ये किंवा मग पाणी खाली झिरपू शकतं, तर अशा वेळी मग काय सांगाल तुम्ही?
0: हा, तो प्रकार आहेच. शक्यतोवर आम्ही काय करतो, दरवर्षी जेव्हा पावसाळा येतो त्या अगोदर म्हणजे मेच्या शेवटी लाल कलरचा एक कलर मिळतो त्यामध्ये आम्ही फिक्सिट टाकतो. बाकी सगळ्या कुंड्या थोडंफार इकडे तिकडे हलवून एक वेळेस पेंट करून घेतो.
1: अच्छा,
0: आणि हे परसबाग तयार करण्याच्या अगदी पूर्वी आम्ही ते पूर्ण वॉटरप्रुफिंग करून घेतलेलं आहे.
1: अच्छा,
0: तर आता दरवर्षी थोडं थोडं ते लाल कलरमध्ये वॉटरप्रुफिंग टाकतो आणि पेंटिंग करून घेतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंड्या ज्या असतात त्या कुंड्यातलं पाणी झाडाला आवश्यक आहे तेवढंच राहील आणि बाकीचं निघून जाईल असं पण करतो आम्ही. कुंड्यांना खालून छिद्र पाडलेले आहेत आणि ते आवश्यक आहे झाडांच्या मुळींसाठी, ऑक्सिजनसाठी. आणि त्या कुंड्यांमध्ये विटांचे तुकडे टाकतो आम्ही बुडाला. एक छोटासा थर तुकडे टाकल्यानंतर मग माती भरतो, मग झाडाची लागवड करतो. म्हणजे आवश्यक जेवढं पाणी आहे तेवढं झाडाजवळ मातीत राहील आणि बाकी सगळं निघून जाईल. आणि स्लॅबवर आमच्या दोन ठिकाणी पाणी जाण्याची व्यवस्था केलेली आहे. अनावश्यक पाणी पूर्ण निघून
1: जातं,
0: त्याच्यामुळे पाणी थांबून राहण्याचा प्रकारच होत नाही.
1: म्हणजे
0: असं नियोजन करावं लागेल.
1: खरं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इच्छा तिथे मार्ग. जर आपल्याला इच्छा असेलच करायची तर आपण काही ना काही मार्ग शोधतोच, नाहीतर असंच म्हणतात प्रत्येक जण नाही बाबा गच्चीत नाही लावू शकत झाड कारण पाणी खाली जातं. तर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं,
0: गच्चीवरच केलं पाहिजे असंही नाही. काही लोकांकडे गच्ची पण कमी असते, कोणाच्या घरी बाल्कनी असते. बाल्कनीत आपण 2-4 झाडं लावू शकतो, 2-3 वांग्याचे झाडं लावू शकतो, टमाटरचे लावू शकतो, वेलवर्गीय लावू शकतो, बाल्कनीत पण लावू शकतो आपण.
1: कुठेही लावू शकतो,
0: कुठेही लावता येईल. फक्त इच्छा पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मला महिलांना हे सांगायचं आहे की घरात जर महिला सक्रिय राहिली ना कुटुंब अगदी हेल्दी आणि सक्रिय राहते.
1: खूप छान, कारण की जर आपल्या बागेमध्ये फळं असतील, भाज्या असतील तर लगेच आपण जाऊन तोडू शकतो आणि ताजी ताजी भाजी आपण खाऊ शकतो. खरंच त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
0: आणि त्यातल्या त्यात आम्ही परसबागेत जेव्हा फिरतो तेव्हा माझे मिस्टर आणि आम्ही फिरताना एक गाणं तयार झालं आमचं.
1: अरे वा,
0: ते एक गाणं मी म्हणून दाखवते, त्याचे एक कडवं म्हणून दाखवते. मना

0: काकडे टमाटर वांगे पालक मेथी कोथिंबीर भेंडी आमूच्या बागेत पिकते बाई मी आरोग्य साधिते.
1: वा खूप छान असं आरोग्य गीत आपण याला म्हणू शकतो. खूप छान जयश्री ताई, खूप छान गाणं लिहिलं तुम्ही. आणि खरंच तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहता आणि ऑर्गॅनिक भाज्या खाता, ऑर्गॅनिक फळं खाता, ते सुद्धा घरचं सगळं, त्याच्यामुळे खरंच आरोग्य चांगलं राहतं. आणि यातून आपल्या मैत्रिणी नक्कीच प्रेरणा घेतील, त्या सुद्धा आपल्या बागेमध्ये आपली परसबाग तयार करतील. जागा नसेल तरी सुद्धा थोड्याशा जागेत का होईना त्या आपण लावू शकतात. बरं जयश्री ताई, तुम्ही इतकं छान तुमची परसबाग तयार केली, पण आणखी तिला वाढवण्याचा तुमचा काही विचार आहे का?
0: हा, आमचा विचार आहे तसा. आमच्या परसबागेचं टॅगलाइनच आहे, परसबाग ज्यांच्या घरी आरोग्य ते वासकरी. आता आम्ही तर सुरुवात केलीच आहे, छोट्या का प्रमाणात होईना ते आमचं विश्व आहे. कारण वर गेल्यानंतर आम्हाला निसर्गाशी संवाद साधता येतो. आता शहरामध्ये चांदण्या दिसणं मुश्किल आहे लाइटिंगमध्ये, पण आम्ही रात्री जेव्हा परसबागेत जातो वर, तेव्हा अगदी चांदण्या पाहायला मिळतात. आम्ही कोजागिरी वरच तयार करतो, कोजागिरीच नाही, कधी एखाद्या वेळेस आम्हाला वाटलं की वर भाजीपाला जेवण करायचं, स्वयंपाक करायचा, वरच झोपायचं, वरच

0: जेवण करतो, वरण झोपतो, अगदी परसबागेत खूप आनंद घेतो. ह्या धक्काधकीच्या काळामध्ये एकदम म्हणजे रिलॅक्स राहण्याचं जे आमचं ठिकाण आहे परसबाग आहे. तसं आमच्या भगिनी करू शकतात जर त्यांनी मनावर घेतले ना, तर सगळ्यांना करता येऊ शकते. थोडासा प्रयत्न करायची आवश्यकता आणि थोडासा वेळ द्यायची. सुरुवातीला वेळ द्यावा लागेल, नंतर काही खूप त्याला फक्त मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे आणि अपेक्षा पण आहे की काही लोकांनी हे करायला पाहिजे. काही लोकांना पाहण्याची इच्छा असेल तर अवश्य आहे, स्वागत आहे आमच्या परसबागेत, त्यांचं पाहू पण शकतात. आणि यानंतर आमची ही पण अपेक्षा आहे की वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांच्या सोबतीनं काय करता येईल, झाडं लावणे म्हणा, परसबाग वाढवणे आहे शाळा शाळांमध्ये, अंगणवाडीमध्ये, गावांमध्ये. परसबाग वाढवल्यानंतर हेल्थ कसं चांगलं राहील मुलांचं, महिलांचं, एकंदरीत कुटुंबाचं, याबद्दल पण आम्ही नियोजन करत आहोत आणि पण ते करण्याची पण इच्छा आहे. तर एवढीच अपेक्षा आहे की सर्वांनी जर सहकार्याने ते केलं तर व्यवस्थित होऊ शकतो.
1: खूप छान जयश्रीताई, म्हणजे तुमची संकल्पना जी आहे तुम्ही तुमच्या घरापर्यंत मर्यादित न ठेवता ती तुम्ही समाजामध्ये सुद्धा नेलीत आणि इतरांसाठी सुद्धा त्यांनी त्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा आहे. तर मैत्रिणींनो नक्कीच तुम्ही सुद्धा करून बघा आणि जयश्रीताईंनी जी परसबाग त्यांच्या घरात फुलवलेली आहे ती बघायला सुद्धा आपण नक्की जायचं आहे बरं का. चला तर जयश्रीताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही इथे आलात आणि तुमच्या परसबागेविषयी खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद
1: जयश्रीताई. तुम्ही तर खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात राहता आणि आरोग्यदायी असं जीवन जगता, तर तुम्हाला संगीताची पण आवड असेलच कारण संगीत म्हणजे पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तर कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे सांगा.
0: मला मराठी गाणं म्हणजे हृदयी वसंत फुलताना हे गाणं आवडतं.

मैत्रिणींनो, आताच आपण माझी परसबाग याविषयी जयश्री राठोड यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि सण उत्सवांचा आनंद घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपली इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यातून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: या यशात उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्या असून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
1: मैं आज युवाओं से भी आवाहन करूंगा, जो यंग टैलेंट्स भारत में रिसर्च कर रहे हैं वे आगे आए. जो युवा विदेशों में रिसर्च कर रहे हैं वे भी भारत में एडवांस टेक्नोलॉजीज के डेवलपमेंट से जुड़े. मैं इंडस्ट्री लीडर से आग्रह करता हूं, आप देश में R&D को लीड करें. इसमें इंडस्ट्री का भी फायदा है और भारत की युवा शक्ति को भी इससे ताकत मिलेगी.
0: डेटा सेंटर्समुळे निर्माण झालेली विजेची मोठी गरज लक्षात घेऊन याही क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे असंही मोदी यांनी नमूद केलं. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या संदेशांमधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर प्रधानमंत्री म्हणून गेल्या 25 वर्षांमध्ये देशाच्या उभारणीत मोदी यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत असून सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री

0: मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्याराज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावा शेवा अटल सेतूविषयी माहिती.
1: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू झालं. येत्या 17 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत विकसित भारत अशी आहे. या काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. 79वा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद मधला मराठवाडा प्रांत मुक्त होऊन भाषावार प्रांत रचनेत तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात सिकंदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली, तसंच केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात हैदराबादच्या मुक्तीसाठी झालेला संघर्ष, बलिदान आणि विलीनीकरणाचा ऐतिहासिक प्रवास याची माहिती मांडण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2023 नंतर पहिल्यांदाच आपल्या मुख्य व्याजदरात 0.5% वाढ केली आहे. यामुळे बँकेचा मुख्य व्याजदर आता सुमारे 3.9% पोहोचला आहे. व्याजदर वाढीमुळे आगामी काळात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डवरच्या कर्जाचा भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू वर्षात व्याजदरात आणखी एकदा वाढ करून तो 4.1% जाईल अशी शक्यता बँकेच्या तिमाही अंदाजात वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाईवरच्या उपाययोजनांनी जोर धरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयांवरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयांवरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलं आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयानं अनुसूची H, H1 आणि X अंतर्गत समाविष्ट असलेल्या औषधांची नियामक चौकट बळकट करण्यासाठी ड्रग्ज रूल्स अर्थात औषध नियम 1945 सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या औषधांची खरेदी करता येणार नाही. प्रस्तावित सुधारणांमधून या औषधांची अनधिकृत उपलब्धता आणि विक्रीशी संबंधित त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असून अतिरिक्त नियामक उपाय म्हणून वैद्यकीय दुकानांमध्ये CCTV देखरेख अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रस्तावित सुधारणेबाबत संबंधित घटक आणि नागरिकांकडून येत्या 30 दिवसांमध्ये हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 79व्या मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. 79वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होतोय. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये आज यानिमित्त ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यंदा वर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हुतात्मा स्मारक परिसरात राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाड्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांतर्फे मुक्तिदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदान शिबिरं, प्रभात फेऱ्या, कार्यशाळा याचा समावेश होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलंय. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय जाहीर केला. मुंबई दौराही त्यांनी रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. जरांगे यांच्या

उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, पण तो देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये असं मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केलंय. ओबीसी समाजाचे हक्क कमी करून जर सरकार कोणताही निर्णय घेणार असेल तर त्याला विरोध करू अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठवाड्यात यंदाही

0: तर त्याला विरोध करू अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठवाड्यात यंदाही पाऊस कमी झाल्यामुळे पिकं धोक्यात आहेत. चाऱ्याची समस्या गंभीर आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने जाहीर केलेल्या 66,000 कोटीच्या पॅकेजपैकी फक्त 13,000 कोटी रुपये आतापर्यंत दिलेत. दुष्काळ जाहीर करून निधी द्यायचा नाही ही मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल आहे अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्डधारक प्रवाशांना आता भीम ॲपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नसेल तर मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येईल. या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या मागचा क्यू आर कोड भीम ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. क्यू आर कोड स्कॅन केल्यावर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉपअप करता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं. लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारने मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांनीही मोदी यांचं अभिष्टचिंतन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालंय. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावाशेवा अटल सेतूविषयी माहिती.
2: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केलाय. नवीन दर लागू झालेत. पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25

रुपयावरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आलंय तर एटीएफचं निर्यात शुल्क 19 रुपयावरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या मुक्तीदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

ना।

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवा आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषाहार महिना म्हणून साजरा केला जातो. सुंदर दिसण्याबरोबरच तंदुरुस्त राहणंही तेवढंच गरजेचं आहे, आणि त्यासाठीच जगभरात राष्ट्रीय

राष्ट्रीय पोषाहार महिना या अभियानाद्वारे जनजागृती केली जाते, जनतेला शिक्षित केलं जातं. लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यातील कुपोषण, अनिमिया आणि वजन कमी असण्याची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने या अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानिक, ताज्या आणि पौष्टिक अन्नाचं जीवनातील महत्व लोकांपर्यंत पोहोचावं हाही एक महत्वाचा उद्देश. आणि म्हणूनच 1982 साली तत्कालीन केंद्रीय सरकारद्वारे पहिल्यांदा या अभियानाला सुरुवात झाली. आणि इतकंच नाही तर हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून खाद्य आणि पोषण बोर्डच्या जवळजवळ 43 महिला आणि बाल विभाग, स्वास्थ्य आणि विविध एनजीओ पूर्ण देशभर सक्रिय कार्यरत आहेत. मित्रांनो, या अंतर्गत बऱ्याच वेगवेगळ्या प्रतियोगितांद्वारे, सेमिनार्सद्वारे पोषक आहाराविषयी जनजागृती केली जाते. आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे कोणती आहेत किंवा काय खाल्ल्यामुळे आपल्याला कुठले व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स मिळतात या सगळ्याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. सकस आहार आणि निरोगी जीवन हेच समृद्ध भारताचं समर्पण असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तेव्हा या पोषण महिन्यात आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि आपल्या कुटुंबाला आरोग्यदायी आहाराची भेट देऊयात.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवण कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका समृद्धी शेंडमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनही आणलाय हा नजराणा ज्ञानाचा सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी समृद्धी शिनमारे तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो वेध घेऊया तर लक्ष वेधक घडामोडींचा आणि जाणून घेऊया घडामोडी जगभरातल्या. भारतानं आता स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. भारत 2035 पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी अलीकडेच अहमदाबाद इथं आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या सोहळ्यात ही महत्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे या प्रस्तावित अंतराळ स्थानकाच्या पहिल्या मॉड्यूलला म्हणजेच पहिल्या भागाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे. हे केवळ भारतासाठी अंतराळ क्षेत्रातील आणखी एक यश नाही तर भारताच्या मानवी अंतराळ मोहिमांच्या भविष्यासाठी एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. मित्रांनो या स्वदेशी अंतराळ स्थानकामुळे भारताला अंतराळात दीर्घकाळ संशोधन करण्याची संधी मिळेल. नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेता येईल. मानवी शरीरावर अंतराळातील वातावरणाचा होणारा परिणाम अभ्यासता येईल आणि भविष्यातील दीर्घकालीन मानवी अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक अनुभव मिळवता येईल. भारताचीही अंतराळ झेप केवळ वैज्ञानिक प्रगतीची नाही तर देशाच्या आत्मविश्वासाची आणि भविष्यातील स्वप्नांचीही झेप आहे. मित्रांनो अंतराळ क्षेत्राप्रमाणेच भारतानं सौंदर्य स्पर्धेतही अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे. कारण केरळची 19 वर्षीय काझिया लीज मेजो हिनं मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब जिंकला आहे. अलीकडेच जयपूर येथील झे स्टुडिओ मध्ये झालेल्या शेवटच्या फेरीत तब्बल 52 स्पर्धकांमधून काझियाची विजेती म्हणून निवड करण्यात आली. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब पटकावणाऱ्या मनिका विश्वकर्मा यांनी काझिया लीज मेजोला मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा मुकुट प्रदान केला. आता मिस युनिव्हर्स इंडिया 2026 म्हणून काझिया लीज मेजो नोव्हेंबर 2026 मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या 75व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाचं लक्ष नोव्हेंबर मध्ये पोर्टो रिको इथं होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेकडे लागले आहे. काझिया लीज मेजोचा हा विजय केवळ तिच्या वैयक्तिक मेहनतीचा परिणाम नाही तर भारताच्या सौंदर्य आणि व्यक्तिमत्वाच्या क्षेत्रातील नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचेही प्रतीक.

0: मित्रांनो, यंदाच कर्नाटकातील म्हैसूर इथं राष्ट्रीय आदिवासी भाषा आणि संग्रहालय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. भारतीय आदिवासी भाषा आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये धोरणकर्ते, भाषाशास्त्रज्ञ, अभ्यासक, तंत्रज्ञ तसंच आदिवासी समाजातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या संमेलनात आदिवासी भाषांच्या संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला होता. संमेलनातील महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे सुधारित आदिवाणी प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले. हा प्लॅटफॉर्म iOS ऍप सह उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामध्ये 5 नवीन भाषांचाही समावेश करण्यात आला होता. याच कार्यक्रमात आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा अधिकृत AI बॉट जागो देखील सुरू करण्यात आला होता. या AI बॉटच्या माध्यमातून आदिवासी कल्याणकारी योजना, विविध उपक्रम संबंधित माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. म्हैसूर इथं आयोजित करण्यात आलेले हे संमेलन आदिवासी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे ठरले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील आदिवासी भाषांचे जतन आणि दस्तऐवजीकरण करण्याच्या दिशेनं या संमेलनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं होतं. मित्रांनो, स्लोव्हाकियामध्ये पार पडलेल्या U20 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं 68 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. शेवटच्या सामन्यात तिची चीनच्या चेनलिंग सॉंग सोबत अटीतटीची लढत झाली. हा सामना सॉंगनं 2-1 अशा फरकानं जिंकला. त्यामुळे मानसीला दुसऱ्या स्थानकावर समाधान मानावं लागलं आणि तिला रौप्य पदक मिळालं. तसंच महिलांच्या 57 किलो वजनी गटातील कांस्य पदकाच्या सामन्यात तन्वी गुंदेश मगदुमनं कॅनडाच्या अग्निया क्राकोटस्काचा 10-4 असा पराभव केला आणि या विजयासह तिनं कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. तर 59 किलो वजनी गटात कोमलनं हंगरीच्या एडा बालासचा 5-2 असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. भारताचा युवा बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर प्रणेश एम यांना हंगेरीतील नागी कानिझा इथं झालेल्या कानिझा ओपन 2026 गट अ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. प्रणेश सोबत इस्रायलचा ग्रँडमास्टर ओर ब्रान्स्टीन, युक्रेनचा ग्रँडमास्टर आंद्रे वोलुकिटिन आणि भारताचा ग्रँडमास्टर कार्तिक वेंकटरामन यांनीही 7 गुण मिळवत पहिल्या स्थानासाठी बरोबरी साधली. पण प्रणेशचे टाय ब्रेकचे गुण सरस ठरले आणि त्याच्या नावावर कानिझा ओपन 2026 विजेतेपदाची मोहर उमटली. आताच आपण वेध घेतलाय जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा. अशाच घडामोडी जाणून घेत राहण्यासाठी भेटूया मग पुढच्या भागात. तोपर्यंत आजच्या वेध विश्वाच्या या मालिकेतून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते. आताच आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत समृद्धी शेणमारे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत ऐकूयात व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता अनुभवाचे बोल या मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा तरुण शिक्षण पूर्ण करतो, हातात पदवी येते, ज्ञान असतं, पण तरीही जेव्हा नोकरीच्या मुलाखतीची वेळ येते, ग्रुप डिस्कशन असो किंवा प्रत्यक्ष व्यवहारात स्वतःला सिद्ध करायचं असतं, तेव्हा बऱ्याचदा कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतो किंवा आपण मागे पडतो. असं का होतं? व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवा पिढीनं मुलाखतींना सामोरं जाताना कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि मोलाचं मार्गदर्शन देण्यासाठी आज आपण आपल्या नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे आदरणीय प्राध्यापक दीपक कुलकर्णी सर आणि बांधकाम व्यावसायिक दिलीप भराडे सर यांना. सर, तुम्हा दोघांचंही अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
1: दीपक सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुण पिढीसाठी याचा नेमका अर्थ त्यांनी काय घेतला पाहिजे?
2: व्यक्तिमत्व विकास म्हणजे सर्वांगीण विकास. आता याच्यामध्ये व्यक्तिमत्वाशी संबंधित जी काही कौशल्य, जो काही डेव्हलपमेंटचा भाग पर्सनॅलिटीशी जुळलेला असतो, तो सर्व विकसित करणे म्हणजे त्याला बाह्य रूप असू शकतं

0: की मी तुम्हाला कसा दिसतो, कसा मी स्वतःला सादर करतो, माझी देहबोली कशी आहे, आणि अंतर्बाह्य म्हणजे माझा वागणूक, माझी वर्तणूक, माझे परस्पर व्यक्ती संबंध इतरांशी कसे आहेत, याचा सारासार विचार करून प्रत्येक तरुणाने आपल्या या सगळ्या कौशल्यांचा विकास घडवण्यासाठी जो प्रयत्न होतो तो व्यक्तिमत्व विकास.
1: पण जर एखादा तरुण त्याला जर कुठे नाकारलं जातं किंवा त्याला म्हटलं जातं की तू अजून काहीतरी कमी पडतोयस, तर म्हणजे काय नेमकं त्यात होत आहे?
0: मला तर वाटतं याचं उत्तर जे मी आता हळूहळू शोधत या निष्कर्षाला आलो आहे की तुमचं संवाद कौशल्य चांगलं असेल तर तुमची सुरुवात अर्धी झालेली समजा.
2: कम्युनिकेशन प्रॉपर व्हायला पाहिजे.
1: नक्कीच.
2: मुळात म्हणजे तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्ही कॉन्फिडेंटली प्लेस करू शकले पाहिजे समोर.
1: दिलीप सर, जसं तुम्ही आता म्हटलं की कम्युनिकेशन स्किल्स खूप महत्वाचे आहे आणि तुम्ही एक स्वतःची तुमची एक फर्म आहे ज्याच्या तुमच्या अंडर पण बरेच तरुण मंडळी काम करतात, तर जेव्हा तुम्ही कुठल्या तरुणाला निवडता, जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेता, तेव्हा तुम्ही नेमकं कम्युनिकेशन स्किल्स वर भर देता की अजूनही काही मुद्दे आहे ज्याच्यावर तुम्ही भर देता?
2: बरेच मुद्दे असतात बघा. एक तर त्याची कॉन्फिडन्स लेवल बघितली जाते, टेक्निकल क्वालिफिकेशन त्याचं काय ते बघितलं जातं, अनुभव काय तो बघितला जातो, आणि अनुभवानंतर सुद्धा बरेचदा काय असतं की 5 वर्षाचा अनुभव असं सांगते व्यक्ती इंटरव्ह्यूला आलेली, पण मुळात त्यांनी 5 वर्षच काढलेले असतात. 5 वर्षात त्याचा तुम्ही जर टेक्निकल अनुभव जर गेज कराल किंवा गेस करायला जाल किंवा चेक करायला जाल तर तो आपल्या लक्षात येते की 1-1.5 वर्षाचा सुद्धा नसतो. तर बेसिकली काय आहे की काम करताना माणसाचं मन त्या कामामध्ये किती आहे. मला जर 5 वर्षाचा अनुभव असेल तर मी 5 वर्ष खरंच त्या कामामध्ये मन लावून काम केलेलं आहे का? जर काम मन लावून काम केलेलं असेल तर निश्चितपणे तुमच्या अंगात त्या स्किल्स, म्हणजे मी त्याला ॲसिम्युलेशन म्हणतो की रक्तात कसं असतं ना, आपण म्हणतो की आमच्या रक्तात आहे ती गोष्ट, तर ते नॉलेज किंवा तो अनुभव जो आहे तो तुमच्या रक्तात असला पाहिजे, तर तो तुमचा इंटरव्ह्यूमध्ये ताबडतोब दिसतो. आता समजा एकदम फ्रेशर असेल तर कदाचित अनुभव नाही राहणार, पण ज्ञानाचं ॲसिम्युलेशन दिसेल, म्हणजे नॉलेज त्याला किती आहे. तर जर तो शिकताना मन लावून शिकला असेल तर त्याला निश्चित या गोष्टी येतील.
1: सर, तुम्ही आता फ्रेशर म्हणाले त्यावरनं मला एक प्रश्न आलाय की एखादा फ्रेशर असा असतो की ज्याला कदाचित ज्ञान कमी असेल पण त्याच्यात बोलण्यात कॉन्फिडन्स असतो, तर तो कामी येतो का?
2: कामी येतो ना, त्याला घडवावं लागतं. कसं असतं, मी नेहमीच म्हणतो की जेव्हा एखादा नवीन मुलगा किंवा माणूस किंवा कोणी मुलगी म्हणा, आपण कामाला जेव्हा ठेवतो ती अपॉइंट होते आपल्याकडे, तर 60% इन्व्हॉल्वमेंट तिची असते किंवा त्याची असते आणि 40% एम्प्लॉयरची असते, तर त्याला आपल्या कंपनीनुरूप त्याला घडवावं लागतं. तर म्हणून म्हणजे एक्सपिरियन्स माणूस सोडून जाऊ नये असा प्रयत्न कंपन्यांचा का असतो, त्याच्यामागचं कारण ते असतं की एम्प्लॉयरची सुद्धा त्याच्यामध्ये तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असते की तो त्याच्यावर कष्ट करतो की हा माणूस व्यवस्थित घडावा, आपल्याला हवा तसा तो तयार झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. तर मी तुम्हाला एक महत्वाचं सांगत होतो की आता खास करून मला कोणावर टीका नाही करायची, पण आपण आता नवीन मुलं जेव्हा येतात तर त्यांना आपण हँड रिटन एक अप्लिकेशन करायला सांगितली तर ती सुद्धा नाही करतायत.
1: बरोबर.
2: इट इज सो पॅथेटिक. इंग्लिशमध्ये तर जाऊ, म्हणजे इंग्लिशमध्येही नाही आहेत, मराठीमध्ये सुद्धा नाही आहेत. तर मी माझ्याकडे आय डोंट रिजेक्ट सच लॉट, पण त्यांना ठेवताना मी त्यांना रोज 10 वेळी शुद्धलेखन लिहायला लावतो.
1: अच्छा.
2: त्याच्याने त्यांचं एक तर लिखाण सुधारतं, अक्षरं सुधारतात, आणि काहीतरी आपण वाचतो आहोत ते सुद्धा त्यांना कळत जातं. तर टेक्निकल सब्जेक्टवर ते रोज 10 वेळी आमच्याकडे लिहितात.
1: पण सर, हा झाला इंटरव्ह्यूचा भाग, पण इंटरव्ह्यूच्या आधी पण बरंच शिक्षण असतं. तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही हजारो मुलांना तुम्ही घडवलेलं आहे, तर तुम्ही सध्या तरुणांमध्ये असे काय गोष्टी दिसतात आहे ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल मी मुळात बोलते.
0: मुळात माझ्या मनात हा जो प्रश्न येतो आणि ते जे मी उत्तर शोधायचा प्रयत्न केला की व्यक्तिमत्व विकास शब्दानंतर येतो आत्मपरीक्षण, म्हणजे असं की माझी बलस्थानं काय आहेत, माझ्यामध्ये कमतरता काय आहेत, आणि मला येणारी आव्हानं कोणती, आणि अशा संधी माझ्यासाठी उपलब्ध आहेत का. त्याला अगदीच टेक्निकल भाषेमध्ये आम्ही त्याला SWOT म्हणजे SWOT अनालिसिस असं म्हणतो. त्याला आपण स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट, हे माझं मी करायचं असतं, हे कोणी मला सांगायचं नसतं. समजा याच्यामध्ये एखादा मुद्दा आहे की मला प्रभावीपणे समोरच्या समोर पुढे माझा मुद्दा मांडता येत नाही, तर त्या बाबतीमध्ये मला ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं करायचं कमीत कमी शब्दात यावर मला जोर द्यायला पाहिजे, आणि हे आत्मपरीक्षणातनं कळतं. मग आपल्याला संधी उपलब्ध कुठे आहे अशी संधी कोणी आणून देत नसतं,

0: ती संधी शोधायची असते. यामध्ये सध्याची तरुण पिढी कमी पडते आणि म्हणून त्यांना अशा कार्यक्रमातनं अशा माध्यमातनं मार्गदर्शन मिळणं मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे.
1: मुळात कसं आहे ना, म्हणजे जीवनाची फिलॉसॉफी आणि जीवनातली सायकोलॉजी या दोन गोष्टी व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे आणि दॅट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईफ. म्हणजे जीवन जर तुम्हाला पुढे घडवायचं असेल तर माणसानी श्रद्धा त्याच्या ठिकाणी असली पाहिजे, चांगुलपणा असायला पाहिजे, हार्डवर्क करायची तयारी असली पाहिजे, जाणीवा असल्या पाहिजे, जागृत जाणीवा असल्या पाहिजे. म्हणजे ती जाणीव मग तुमची कामाबद्दल असो, व्यक्तीबद्दल असो, घरच्यांबद्दल असो, आईवडिलांबद्दल असो, मुलांबद्दल असो, मुळात माणसाची जाणीव जागृत असणं अतिशय आवश्यक आहे. आणि हे तरुण पिढीने खरंच लक्षात ठेवावं की आपण जिथे कुठे कामाला जात असू किंवा घरात राहत असू तर इथे आपण सगळ्यांप्रती आपली जाणीव ठेवायला पाहिजे. भाऊ असो, बहीण असो, आईवडील असतील, जे कोणी असतील, तर जाणीवा जागृत जाणीवांची खरोखरच कमतरता आहे सध्या, जे दिसतं सध्या.
2: जाणीव पण म्हणू शकतो किंवा याला भावना पण म्हणू शकतो.
1: भावना पण म्हणू शकतो
2: आपण. म्हणजे भावना कौशल्य असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे असं
1: मला. इमोशनल कोशंट ज्याला आपण म्हणतो.
2: येस येस. पण मग या सगळ्यात एक महत्वाचा शब्द आजकाल आपण ऐकतो आहे तरुण पिढीपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जीवनात तो शब्द असतो, तो म्हणजे स्ट्रेस. तर या शब्दाला कसं सामोरं जायचं?
1: स्ट्रेस वाढत जातो. मी तर म्हणेन की थोडासा जास्त बागुलबुवाच केला जातो स्ट्रेसपेक्षा. म्हणजे स्ट्रेस लेवल जर आपण म्हणू एक असेल तर त्याचं कौतुक जे आहे ते 3-4 लेवलपर्यंत चाललं जातं. तर स्ट्रेस असतो ना माणसाला, नाही असं नाही, पण स्ट्रेसला ओव्हरकम करायची पुन्हा मी जसं म्हणतो मानसिकताच असली पाहिजे की मला या गोष्टीतून बाहेर निघायचं आहे किंवा मी ठरवीन की मला हे असं करायचं आहे, मग त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. जसं आता दीपक म्हणाला की SWOT म्हणजे स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज आणि टास्क, याचं अनालिसिस करणं, दिस इज जस्ट ओव्हरकमिंग युअर स्ट्रेस. दुसरं काय, फक्त तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. मग शांत राहण्यासाठी काय करायचं, तर मग डीप ब्रिदिंग एक गोष्ट आहे की जी तुम्ही डीप ब्रिदिंग करू शकता, तुम्ही मेडिटेशन करू शकता, तर याच्याने तुमच्या स्ट्रेस कमी होतात. स्ट्रेस लेवल, तुम्ही स्ट्रेसचं कौतुक करून स्ट्रेस कमी नाही होणार. किंवा मला खूप स्ट्रेस आहे, आई वडील कौतुक करतात की नाही नाही मुलाला डिस्टर्ब नाही करायचं, तो खूप स्ट्रेस आहे त्याला, असं नाही राहत ऍक्च्युली. माहिती का, म्हणजे मुलगा जर स्ट्रेसमध्ये असेल तर त्याच्याने पूर्ण फॅमिली स्ट्रेसमध्ये जाते. दिस इज व्हेरी डिट्रिमेंटल. म्हणजे अशा गोष्टी तर नकोच व्हायला ना. फेल्युअर हा काही स्ट्रेसचा विषय नाही होऊ शकत. फेल्युअर इज अ पार्ट ऑफ लाईफ.
2: ते झाल्याशिवाय आपण पुढे जाणार
1: कसं, तुम्ही पुढे कसे जाणार. तर स्ट्रेस येत असेल तर बेसिकली ते यायला नको, येत असेल तर तो ओव्हरकम कसा करायचा याच्यावरच विचार करायला.
0: आणि या स्ट्रेस मधनं बाहेर पडायचं असेल तर मला अत्यंत प्रकर्षाने तरुण पिढीमध्ये जे जाणवत आहे ते असं की समोरच्याला इतरांना ऐकण्याचीच वृत्ती नाहीये. म्हणजे मी तर चांगली व्याख्यानं, चांगले मार्गदर्शक, चांगले भाषणं, मी याच्याबद्दल फक्त बोलत नाहीये. म्हणजे जेव्हा संवाद साधायचा असेल तेव्हा संवाद साधायला तुम्हाला बोलावं लागतं आणि ऐकावं लागतं. ऐकण्याची म्हणजे लिसनिंग स्किल्स हळूहळू कमी होत चालले आणि ते जर लिसनिंग झालं नाही तर तुम्ही त्या कवचातून बाहेर कसे पडाल.
2: बरोबर.
0: तुम्ही जे स्वतःपुरतं वलय तयार करून गेलं त्याच्या पुढेकडे कसं जाल. आणि म्हणून ऍक्टिव्ह लिसनिंग हा एक त्याला सक्रिय श्रवण असा अगदीच उपयोग.
2: सर, तुम्ही जसं पहिल्याच मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला होता व्यक्तिमत्व विकास आजच्या तरुणांसाठी काय महत्वाचं आहे, तेव्हा तुम्ही देहबोलीबद्दल बोलला होतात. तर देहबोली ही मुळातच कुठल्याही ठिकाणी कामी येते. बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो की आपण जेव्हा इम्प्रेस करत असतो तेव्हाही कामी येते, इंटरव्ह्यू देत असतो तेव्हाही कामी येते, आणि प्रत्येक ठिकाणीच कामी येते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: असं एका तज्ञाने म्हटलेलं आहे की संवादाच्या प्रक्रियेमध्ये देहबोली ही 60%-हून अधिक संवाद साधते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की शब्द वाचून कळले सारे, किंवा अजून दुसरा, तर शब्दांचं महत्व निश्चित आहे. मग त्याच्यानंतर त्याचा तो आवाज, त्याचा तो टोन, ते पण आहे. पण देहबोली न बोलता तुम्हाला जे सांगते तो माध्यमाचा अतिशय प्रकर्षाने प्रभुत्व मांडणारा तो भाग आहे. त्यामुळे देहबोली ही अगदी चेहऱ्यावरील हास्यापासून तर गंभीर स्वरूपापर्यंत. आणि मग तुम्ही एखाद्याशी हस्तांदोलन करा, एखाद्याशी बोलताना तुम्ही कसे चालता, वागता, बोलता, यातनं तुमचा आत्मविश्वास दिसतो. टक्केवारीत मी तुम्हाला सांगितलं की 60% ही फक्त देहबोलीच माध्यम आहे. म्हणजे त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. आणि ही देहबोली म्हणजे याच्यात काही जण असं म्हणतात तज्ज्ञ की तुम्ही जर एकमेकाला बघत असताना, डोळ्यात डोळे घालून बोलत असताना जर संवाद साधत असाल

0: ती खरी संवाद प्रक्रिया. परंतु तुम्ही भिंतीकडे पाहताय, व्यक्ती समोर बसली आहे, त्यांच्याकडे न बघता तुम्ही बोलताय, तर हे आत्मविश्वास त्या व्यक्तीमध्ये नाही असं पण निष्कर्षाला येऊ शकतं. आणि देहबोलीमध्ये तुम्ही स्वतःला कसे सादर करताय, म्हणजे अगदी पेहरावापासून तर तुमच्या शारीरिक हालचालींपर्यंत, म्हणजे असं पण त्याच्यामध्ये म्हटलं गेलंय की चेहरा त्या 60% देहबोलीच्या टक्केवारीतला अजून महत्वाचा आहे, म्हणजे त्या 60 पैकी. कारण मी हातवारे काही करो, मी कसाही वेडावाकडा चालो, परंतु माझ्या चेहऱ्याचे हावभाव जर तसे असतील जे त्या परिस्थितीशी जुळवून घेणार आहे किंवा लोकांना हवेवसे वाटणार आहे, तर निश्चित देहबोलीचा परिणाम हा सक्सेस रेट मध्ये तुम्हाला मदत करू शकतो.
1: सर, हा आता आपण कम्युनिकेशन स्किल्स विषयी बोललो, देहबोली विषयी बोललो आणि इवन भावनिक कौशल्यांविषयी बोललो. आता मला वळायचं आहे सार्वजनिक कौशल्य, एक सोशल स्किल्स ज्याला आपण म्हणतो, तर ते कितपत महत्वाचं आहे.
0: एक पहिला मुद्दा मी असा म्हणतो की एक आपण लहान असताना मी 9व्या वर्गात एक निबंध लिहिला होता, म्हणजे सगळ्यांनाच विचारला होता, मॅन इज अ सोशल अॅनिमल. मी कुठलाही मला त्यात रोष कोणावर नाही, पण सोशल अॅनिमल असा शब्द वापरल्यावर, सोशल तुम्ही जो शब्द वापरला सामाजिक, तर चार चौघांमध्ये कसे वागावे, एटिकेट्स मॅनर्स व्यतिरिक्त तुम्ही कोणासमोर कितपत बोलावं, माझ्यापेक्षा जर वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांच्याशी माझी वागणूक कशी असायला पाहिजे, माझे सबऑर्डिनेट असतील तर त्यांच्याकडनं काम करून घेणं हे माझं कौशल्य आहे, तर त्यांच्याशी माझे परस्पर व्यक्तिसंबंध कसे असले पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या सोशल स्किल्स मध्ये आणू शकतो.
1: दिलीप सर, मला अजून एक विचारायला आवडेल की कुठल्याही कुठले प्रोजेक्ट जेव्हा आपल्याकडे येतं तेव्हा ते एका टीमनी पूर्ण करणं अपेक्षित असतं, तेव्हा अख्खी टीम म्हणजे 2 च्या वर लोक, तर त्या ठिकाणी ही स्किल जी आहे ती कशी वापरता येते किंवा कसं भान ठेवता येतं.
2: कसं आहे बघा, म्हणजे एखादा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही करायला घेतो आणि तो प्रोजेक्ट आमचा 1.5-2 वर्ष 2.5 वर्ष चालतो, तर त्याच्यात व्हेरियस एजन्सीज इन्वॉल्व्ह असतात, पण आमची एक टीम असते काम करणारी. तर कसं करतो आम्ही की प्रत्येकाला असाईन करतो एक एक काम की हे त्यांनी करायचं, पण त्याचं रिपोर्टिंग करणारा त्याच्यावर एक जण असतो, त्याच्यानंतर एक जण पुन्हा असतो, नंतर मी असतो. तर हे सगळे टीम म्हणूनच काम करत असतात आणि ते सोशली जेव्हा लोकांच्या संपर्कात येतात, म्हणजे आमच्याकडच्या फ्लॅट ओनर्सच्या संपर्कात येतात, तेव्हा ते बोलताना पॉझिटिव्ह असले पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्या गरजा समजून घेण्यामध्ये पॉझिटिव्ह असले पाहिजे. त्या आपण करू शकतो की नाही याचं अनालिसिस त्यांनी वेळेवर करायला पाहिजे, नसेल समजत तर मी नंतर सांगतो असं उत्तर द्यायला पाहिजे, आणि जर आपण करू शकत नसू तर ते सुद्धा एका चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करायचं. तर म्हणून अशा त्यांचा जो सोशल असण्याचा जो परिणाम आहे तो आपल्या एकंदर ऍक्टिव्हिटीवर होत असतो.
0: मला वाटतं हा जो मुद्दा आपला होता टीमचा, तर एखादा प्रकल्प जसं आता दिलीप सर म्हणाले की त्यांचं व्यावसायिक बांधकामाचे आहेत, तर किंवा एखादी क्रिकेटची टीम किंवा कुठलेही खेळाडू, आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मी त्या टीमचा एक घटक आहे आणि माझं केवळ माझं काम मी माझं पूर्ण करून ते चालणार नाहीये, माझं आउटपुट म्हणजे मी जे काही काम करतोय ते दुसऱ्यांच्या सहकार्याने टीम वर्क मध्ये अल्टिमेट गोल अचीव करण्याकरता कशी एकमेकाला मदत करता येईल.
1: तुम्हा दोघांनाही जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजची जी तरुण पिढी आहे जो हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल.
0: मी सुरुवात अशी करीन की इंग्रजीमध्ये मी शाळेत असताना आम्हाला टीचरनी शिकवलं होतं की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.
1: येस,
0: आय अग्री. पण हल्ली मी जितके ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधतोय तर मी म्हणतो की यू नेवर गेट ए सेकंड चान्स टू क्रिएट फर्स्ट इम्प्रेशन, म्हणजे यू हॅव टू गिव्ह फर्स्ट टाइम 100%. आणि त्याकरता जी तयारी मला करायला पाहिजे ती मी स्वतः केल्याशिवाय, त्या प्रकल्पाला हातात घेऊ नये, त्याचं नियोजन केल्याशिवाय त्याच्यात पुढे जाऊ नये, जेणेकरून मला ते यश मिळणार आणि ते यश मिळण्याचा जो पाया आहे तो हा माझ्या मानसिकतेचा, माझ्या कौशल्यांचा आणि माझ्या वागणुकीचा आहे.
1: नक्कीच. दिलीप सर, तुम्ही काय सांगाल.
2: मला असं वाटतं की म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन हा एक पार्ट झाला, पण म्हणजे आजच्या युवकांनी मुख्यतः स्वतःकडे लक्ष द्यावं. मी ही एखादी गोष्ट जर करायला घेतली तर मी चांगली कशी करू शकेन याच्याकडे त्यांनी स्वतः कॉन्सन्ट्रेट करावं, नक्की बाजूला

0: करतोय, मागचा काय करतोय, पुढचा काय करतोय किंवा बाजूचा काय करतोय. आणि मी हे जर चांगल्या प्रकारे करू शकत असेल तर कसा करू शकेन याचा त्यांनी विचार करावा. हे करत असताना मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की आपल्या सुरुवात चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्या घरून करावी. आपल्या घरी एखादी गोष्ट जर नसेल तर ती आपण आपल्या घरी इम्प्लिमेंट करणं सुरू करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे संस्कार ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: तर तरुणांचं वय आज कदाचित संस्काराचं असेल किंवा नसेल, पण माझ्या म्हणजे माझं स्वतःचं असं म्हणतं की माणूस हा जन्मभर संस्कारक्षम असतो. चांगल्या गोष्टी ह्या तो कधी पण शिकू शकतो आणि इम्प्लिमेंट करू शकतो. तर माझं तरुणांना एवढंच सांगणं आहे की कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्याचा सारासार विचार करा, त्याच्या होणाऱ्या परिणामांचा पूर्ण विचार करा आणि त्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतः कराल तर तुम्हाला बाकीचे चार जण सहज फॉलो करतील.
1: खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतकी अमूल्य मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलंय तुम्ही आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्हा दोघांचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: मित्रांनो, आजच्या या भागातनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असणारच आहे, तेव्हा हे सगळे मुद्दे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आनंदी रहा, शिकत रहा, हसत रहा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
3: आताच आपण अनुभवाचे बोल या मालिके अंतर्गत व्यक्तिमत्व विकास अर्थात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर दीपक कुलकर्णी आणि दिलीप भराडे यांची अंकिता पोहरकर आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. मित्रांनो, यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युवा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आजच्या युवा आणि कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

संध्याकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट खट्याळ सासू नाठाळ सून, गीतरचना अण्णासाहेब देऊळगावकर, संगीत अनिल मोहिले. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

ही गीतरचना होती अण्णासाहेब देऊळगावकर यांची. जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गीत गायलं होतं. संगीत अनिल मोहिले आणि चित्रपट खटाळ सासू नाठाळ सून. याबरोबरच गीतवाहार कार्यक्रम आता संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: कामगार बंधुभगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण. रमेश शिंदे हे यंत्रचालक म्हणून महावितरण छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत.
1: आपला भारत देश हा उत्सव आणि सणांच्या विविधतेने नटलेला समृद्ध असा देश आहे. आपल्या कृषी प्रधान देशात संपूर्ण वर्षभर जे काही सण उत्सव साजरे केले जातात ते सण सगळे शेती मातीशी आणि लोकसंस्कृतीशी निगडीत आहेत. प्रत्येक सण हा विशिष्ट सामाजिक संदेश देत असतो. जगाच्या पाठीवर आपली भारतीय संस्कृती सर्वोत्कृष्ट असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भारतीय नागरिक आपलं वेगळेपण टिकवून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी

सांस्कृतिक ओळख सातत्याने दिमाखात मिरवत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीचा खरा परिचय आपल्याला वेगवेगळ्या लोक परंपरा सण उत्सवातून होत असतो. ज्याप्रमाणे आपले थोर समाज सुधारक क्रांतिकारक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी समाजाला नेहमीच प्रेरित करत असतात, राष्ट्राला दिशा दाखवत असतात, तशीच ऊर्जा देणारे भारतातले पारंपरिक उत्सव हे ऋतू आणि निसर्गाशी थेट जोडलेले आहे. जसे आपण आपले राष्ट्रीय सण आपण देशभर मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो, त्यामागे आपले राष्ट्रप्रेम असते, राष्ट्रपुरुषांविषयी आपण कृतज्ञ भाव व्यक्त करत असतो. यातूनच आपण भावी पिढीला त्याग बलिदान जबाबदारी कर्तव्याची जाणीव करून त्यांच्यात स्वातंत्र्य समता बंधुता रुजवण्याचे संस्कार करण्याचे काम करत असतो. सार्वजनिक राष्ट्रीय भावना मजबूत होऊन देशाने प्रगती साधावी म्हणून आपले राष्ट्रीय सण जसे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत संघ भावना परस्परांवरील विश्वास प्रेम कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी तसेच दैनंदिन कामाच्या व्यापातून काही वेळासाठी निवांत होऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याकरिता विविध सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने देशभर साजरे केले जातात. आज काही महत्वाच्या सणांच्या माध्यमातून आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव. एका चांगल्या विधायक उद्देशाने देशभक्तीच्या भावनेने आणि व्यापक दृष्टिकोन ठेवून 1893-94 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणेश भक्तीच्या माध्यमातून लोकांची सार्वजनिक कार्यक्रमाशी सांगड घालत भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा खूपच चांगला वापर केला गेला. यातूनच तरुणांचा देशाप्रती विश्वास प्रेम करुणा निर्माण होत गेली. परिणामी राष्ट्रसेवा देशभक्ती समाजसेवा यात वाढच होत गेली आणि इंग्रजांच्या जुलमी हुकुमशाही राजवटीला प्रखर विरोध करणाऱ्या निदड्या छातीच्या तरुण मुला मुलींची देशभक्त पिढी तयार झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेणारे युवक जसे तयार झाले त्याचप्रमाणे विविध प्रबोधनपर जागृतीचे कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येऊ लागले. यातून अंधश्रद्धा बोआबाजी व्यसनमुक्ती शिक्षण निसर्ग संवर्धन सामाजिक एकता बंधुभाव निर्माण होऊन सशक्त वैचारिक समाजमन घडत गेले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्व अनन्यसाधारण असेच राहिले आहे. मेळा हा गणेशोत्सवामधील लोककलेचा उत्तम नमुना होता. त्यातील विविध कलाकार विविध कला प्रकारातून समाजातील बदल घटना मनोरंजनाच्या माध्यमातून मांडायचे. महत्वाचा विषय निवडून लोकोपयोगी जागृती करणारे कार्यक्रम सादर केले जायचे. पुढे यातूनच मोठे नामवंत कलाकार घडल्याचा इतिहास आहे. उपलब्ध साधन सामग्री घेऊन चालू घडामोडीवर गाणी बतावणी प्रहसन एकांकिका असा भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जायचे. आज आपल्याकडे अनेक बहुविधी पर्याय उपलब्ध आहेत. त्या काळी मेळ्यांनी केलेली सांस्कृतिक मशागत खूपच परिणाम करणारी आहे, परिवर्तन करणारी ठरलेली आहे. त्यातून झालेले समाज जागृतीचे कार्य कधीही विसरता येणार नाही. उत्सवादरम्यान गणेश मंडळाकडून विद्यार्थी मुला मुलींसाठी तसेच महिलांकरिता वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. एखादी चांगली मुलगी रांगोळी काढायची, एखादा चांगला मुलगा उत्तम चित्र काढायचा. मंडळाने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचे आणि मग पुढे हेच विद्यार्थी महाविद्यालयात मोठ्या स्पर्धा गाजवत गणेश उत्सवातून खऱ्या उद्देशाला अनुसरून प्रबोधन जनजागृती करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. कारण आज जरी आपला देश स्वतंत्र असला प्रगती करत असला तरी सामाजिक समस्या काही कमी झाल्या नाहीत. त्यामुळे उत्सवातून केवळ मूर्तीची उंची कोणाची मोठी यापेक्षा पर्यावरणपूरक निसर्गाचे संवर्धन करणारा प्रदूषण विरहित निर्व्यसनी तरुणांची संख्या वाढवून या उत्सवाची विधायक उंची वाढावी आणि हा उत्सव अधिक चांगला कसा साजरा करता येऊ शकतो याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचे बाप्पाची मिरवणूक कर्णकर्कश डीजे वाजवून नव्हे तर टाळ मृदंगात ढोल ताशाच्या गजरात काढली तर अधिकच आनंददायक असेल. 9-10 दिवसात आपण लोकोपयोगी कार्यक्रम राबवून समाज राष्ट्र घडवण्यासाठी आपसातील बंधुभाव वाढवण्यासाठी माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक हिताचा विचार करून लोकोपयोगी उपक्रम राबवले तर आजही तत्कालीन गणेश उत्सवाचे महत्व अबाधित राहील. ज्या उद्देशासाठी गणेशोत्सव सुरू केला त्याच उद्देशाची वाटचाल त्याची उपयुक्तता कालसंगत टिकून राहील. आणि याच दरम्यान 3 दिवसासाठी आपल्याकडे गौरी येतात, जिला आपण महालक्ष्मी म्हणतो. वेगवेगळ्या प्रांतात त्याचे आगमन होते. महाराष्ट्रात खास करून गौरीचा उत्सव महिला खूप आनंदाने उत्साहाने घराघरात साजरा करतात. यात देखील सजावट असते देखावे असतात. यातून सामाजिक संदेश दिला जातो. आपल्या प्रत्येक सणात प्रेम आणि बंधुता सामावलेली असते. समानता एकता आनंद निसर्गाप्रती कृतज्ञता

आंतरिक शुद्धी आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेले सण अम्मा भारतीयांना उज्ज्वल भविष्याकरिता कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्र आहेत. सण उत्सव हे उत्कटतेने आणि उत्साहाने साजरे करणे ही मानवी मनाची तसेच समाजाची एक सांस्कृतिक भूक आहे. ही गरज आपण पूर्ण करण्याने मानवाच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाला एक प्रकारची आनंदमय परिपूर्णता येत असते. सणाच्या माध्यमातून व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीतून बाहेर पडून कुटुंबीय मित्र नातेवाईक यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्याची भेटण्याची नामी संधी मिळत असते. माणसाने जसा प्रत्येक क्षण भरभरून जगले पाहिजे तसेच आपले सण उत्सव आनंदाने साजरे करून एकात्मता बंधुता वृद्धिंगत करत सणामधील सकारात्मक बाजू ओळखून मानवता रुजवण्याचे प्रयत्न करत राहिले पाहिजे. गुढीपाडवा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्ताचा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. महाराष्ट्रातील निसर्ग चक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचे मानले जातात. शिशिर ऋतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये म्हणजे वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात चैत्र पालवी असेही म्हटल्या जाते. या दिवशी कच्च्या कैरीचे पणेही बनवले जाते. कडू आंबट तिखट खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात समाविष्ट केले जातात. म्हणजेच या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चवींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख दुःख या प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे असे वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुचवण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवामुळे घडते. तसेच मनुष्य जीवनामध्ये अनेक संकटे चढ उतार येतात म्हणून कडू घोट पिऊन नवीन गोडवा निर्माण करण्याचा संकेत म्हणजेच गुढीपाडवा हा सण होय. आजही या दिवसाचे महत्व जाणून नवतरुण पिढीने परंपरा म्हणून नव्हे तर त्या मागील विज्ञान सामाजिक अर्थ हे समजून घेत गुढीपाडवा सण साजरा केल्यास आनंद द्विगुणितच होईल. नागपंचमी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी सण साजरा केला जातो. आपण नेहमी छायाचित्रात किंवा चित्रपटात महादेवाच्या गळ्याभोवती नाग बघतो. पृथ्वीला विनाशापासून वाचवण्याकरिता केसांच्या जटामध्ये गंगेचे पाणी सामावलेले दिसते. त्यासोबत शंकराचे वाहन नंदी सुद्धा असते. हे सगळे कष्टकरी वर्गाशी शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याशी संबंधित आहे. पाणी आणि बैल ही शेतीची मुख्य गरज आहे. साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे कारण तो अन्नधान्याची नासाडी करणारे उंदीर भक्ष करत असतो. म्हणून साप हा जसा शेतकऱ्याचा जवळचा मित्र आहे तसेच त्याचे पर्यावरणाला देखील मदतच होते. या निमित्ताने घराघरात प्रतिकात्मक नागाचे पूजन केले जाते. प्रत्यक्ष वारुळावर जाऊनही पूजन केले जाते. पूर्वी या सणाच्या निमित्ताने सासरवाशीन मुली माहेरी येत असत. त्यांच्यासाठी झोके बांधले जात. त्यावर बसून त्या विविध गाणी म्हणून माहेर सुख अनुभवत असे. चलग सखे वारुळा लाग चलग सखे वारुळा लाग नागोबाला फुल वाहू लाल मनी माथी लेऊ ग औक्ष मागू कुंकवाला बाई कुंकवाला ग बाई कुंकवाला ग. याचप्रमाणे प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी आपल्या मुलाजवळ आलेल्या नागोबाला चावा घेऊ नको म्हणताना अगदी मानवी पातळीवर जाऊन भावनिक विनवणी करतात. हात जोडते नागोबा माझं वाचव रे तान अरे नको देऊ डंख तुले शंकराची आन. काही परंपरा सण उत्सव साजरे करताना जशी कृतज्ञता आणि लोकभावना महत्वाची आहे त्याहून अधिक सत्य आणि विज्ञान जास्त महत्वाचे आहे. याच दिवशी जर आपण विविध सापांच्या जातीविषयी जाणून घेतले अभ्यास केला तर आपल्याला सरपटणाऱ्या इतरही प्राण्याविषयी ओळख होईल. शिवाय कुणाला कधी सर्पदंश झाला तर तो साप विषारी आहे की बिनविषारी आहे याचीही खात्री होण्यास आणि त्यावर उपचार करण्यास मदत होईल. पारंपरिक सणाला आधुनिक विचारांची जोड दिली तर उत्सवातील विकृती दूर होऊन आनंदाचीच निर्मिती होईल. आजच्या पिढीला केवळ परंपरा म्हणून नाही तर लोक संस्कृतीचा परिचय करणे तसेच वर्तमानाची सांगड घालून हा वारसा हस्तांतरित व्हावा म्हणून प्रयत्न करणे ही गरजेचे आहे. रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचे स्वरूप मानले असून ती भगवंताची उत्कृष्ट कलाकृती म्हणून गणल्या गेली आहे. जसे आपल्याला कृष्ण द्रौपदीचे बहीण भावाचे पवित्र नाते सर्वज्ञात आहे त्याचप्रमाणे चित्तोडगडची राणी कर्णावतीने बहादूरशाह यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवल्याची एक कथा सांगितल्या जाते. म्हणजे जाती धर्माच्या पुढे जाऊन हा सण साजरा करण्याचे उदाहरण आहे. एकत्र लहान मोठे झालेले भाऊ बहीण यांच्या बालपणाच्या अनेक आठवणी असतात पण लग्नानंतर सासरी जाणाऱ्या बहिणीचे आपल्या भावाशी जिव्हाळ्याचे नाते तसेच टिकून राहावे निकोप राहावे असे तिला कायम वाटत राहते. म्हणून बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेमाचा पवित्र धागा आपल्या प्रिय भावाच्या हातात बांधते. तो पवित्र धागा हा मग शील स्नेह पावित्र्य आणि पुरुषार्थाचे बंधन बनतो. बहीण आपल्या भावाकडून तिच्या रक्षणाचे

घेते. नात्याची वीण अशीच घट्ट राहू दे म्हणून प्रार्थना करते. भाऊ आणि बहीण यांच्या नात्याला प्रेमाला दृढ करणारा उत्सव आहे. धावपळीच्या जीवनात नात्यात कटुता निर्माण होणे साहजिक असले तरी नात्यातील दुरावा नाहीसा करण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य हे नाते पूर्ववत करण्याची खूपच चांगली संधी आहे. केवळ आपल्याच बहिणीविषयी प्रेम आदर व्यक्त न करता ते सार्वजनिक वर्तन व्हावे हीच या सणाची शिकवण आहे. घटस्थापना. यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता हा यत्रे तास्तु न पूजन्ते सर्वास्त तात्र फला क्रिया हा. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्यांचा सन्मान केला जातो तेथे देवांचा सहवास असतो. परंतु जेथे त्यांचा सन्मान केला जात नाही तेथे केलेले सर्व कार्य आणि प्रयत्न हे व्यर्थ जातात. अशा प्रकारे भारतीय स्त्रीला संस्कृतीने खूप महान असा सन्मान दिलेला आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीला अत्यंत सन्मानाने वागणूक देण्याची शिकवण दिलेली आहे. आपल्याला त्याचे कदापि विस्मरण होऊ नये म्हणून भूमी आणि माता या दोघींच्या ठाई असलेली सर्जनशीलतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापना आपण स्वीकारली आहे. हा सण केवळ दांडिया खेळून आनंद घेण्यासाठीच नाही तर समस्त महिलांविषयी आदरभाव वृद्धिंगत करण्याचा हा क्षण आहे हे कायम स्मरणात ठेवले पाहिजे. नवरात्रीची सांगता म्हणजे विजयादशमी. दसरा या सणाच्या दिवशी एकमेकांना भेटून विजयाचे सोने आपट्याचे पाने वाटून एकमेकांना शुभेच्छा देत असतो. कृषी संस्कृतीचे नेमके दर्शन घडविणारा हा उत्सव शेती माता आणि मातीशी घट्ट नाते सांगणारा आहे. या सणामागील मूळ हेतू असा आहे की नवनिर्मिती करणाऱ्या माता मानव जातीच्या जन्माचे तर माती त्याच्या उदरनिर्वाहाचे कार्य पार पाडत असते. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव दाखवून इतिहासातील महापराक्रमी शूरवीर महिलांविषयी जाणून घेण्याचा आणि वर्तमानातील स्त्रियांचा सन्मान राखण्याची जाणीव करून देणारा उत्सव आहे. केवळ एक दिवस नारीचा सन्मान करून चालणार नाही तर तो सदोदित होत राहावा. कवी विनायक शिर्के आपल्या कवितेत आईची महती फार सुंदर मांडतात. माय तुझ्या पुढे समदे थिटे राऊळ देऊळ तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरुळ तुझ्या पायाच्या चिऱ्यामधी माय अजिंठा वेरुळ. म्हणून स्त्री केवळ उपभोग्य वस्तू नसून ती विश्वाची जननी म्हणून निरंतर कर्तव्य निभावत असते. आई बहीण पत्नी मुलगी अशा वेगवेगळ्या भूमिकेतून समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या स्त्रियांचा हा सोहळा असून कठीण प्रसंगी त्यांच्यात रणचंडिकेचा अवतार दिसावा म्हणून आजच्या तरुण तरुणींनी याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. ज्या देवीसाठी 9 दिवस व्रत उपासना आराधना आपण करत असतो त्या मातांचा प्रेरित करणारा आदर्श संदेश या नवरात्र उत्सव सोहळ्याकडून घेतला तरच या उत्सवाची फलश्रुती होईल. दिवाळी. दिवाळीचे हे प्रकाशमय आणि आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक असाधारण तेज देणारा उत्सव आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. तोच दिवाळी हा सण तातल्याच नव्हे तर भारतीय लोक जगातल्या ज्या विविध ठिकाणी वास्तव्यास आहे त्या प्रत्येक ठिकाणी दिवाळी अत्यंत उत्साहाने साजरी केल्या जाते. हा आपल्या कृषी संस्कृतीशी अतिशय निकटचा संबंध असलेला आणि अनेक सणांचा समुच्चय असलेला प्रसिद्ध असा सण आहे. ऋतूंच्या गणनेनुसार 2 महिन्याचा 1 ऋतू म्हणजे 6 ऋतू मिळून 1 वर्ष मानल्या जाते. अश्विन आणि कार्तिक या 2 महिन्याचा मिळून शरद ऋतू मानल्या जातो. प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नव्या वर्षाची गणना करण्याची पद्धत होती. यापासूनच पावसाळा देखील बऱ्यापैकी संपलेला असतो. खरीपाचे पिके निघायला सुरुवात झालेली असते. स्वाभाविकच शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. आपल्याला माहितच आहे की भूमी कसणाऱ्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटल्या जाते. इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असे म्हणून बलिप्रतिपदेला बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून पूजन केल्या जाते. अश्विन कृष्ण द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस, यालाच आपण वसुबारस असेही म्हणतो. या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हटल्या जाते. कष्टाने कमवलेल्या धनसंपत्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. अश्विन कृष्ण चतुर्दशी ही नरक चतुर्दशी या नावाने ओळखल्या जाते. नरक राजाने इंद्रावर विजय मिळवला होता म्हणूनच तो दिवस नरक राजाचा आनंदाचा आणि विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस होता. त्यामुळे नरक राज्याच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या जाते. प्रतिकात्मक विचार केल्यास दिवाळी हा अंधार घालवून ज्ञानाचा प्रकाश तेवत ठेवण्याचा प्रकाशाचा उत्सव ठरतो. अश्विन अमावस्याला धन धान्य समृद्धी वैभवाविषयी कृतार्थ भावनेने सन्मानपूर्वक केलेल्या कृतीला लक्ष्मी पूजन म्हटल्या जाते. जसे धनाचे पूजन केल्या जाते अगदी तसेच आपले घर वर्षभर स्वच्छ ठेवून आरोग्याची काळजी घेणाऱ्या झाडू आणि केरसुनीची देखील पूजा केली जाते. म्हणजे आपल्या संस्कृतीने मानव जातीचे कल्याण करणाऱ्या निर्जीव वस्तू विषयी देखील मानवी पातळीवर जाऊन विचार केला आहे. एक वेगळा संस्कार शिकवण देणारी घटना म्हणून याकडे बघितल्या जाते.

त्यानंतर कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. आज जग हे छोटे गाव होत चालले आहे, पण जेव्हा वाहनांची संदेश पाठवण्याच्या मर्यादा होत्या तेव्हा भाऊबीजेला भावाला भेटण्याची, त्याला भेटून औक्षण करण्याची बहीण किती आतुर असायची हे आजच्या नव्या पिढीला कदाचित कळणार नाही. परंतु एक काळ असा होता जेव्हा भाऊबीजेकरिता भावाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली बहीण म्हणायची, येवो भाऊ ओवाळणीला माझा, भावाच्या चरणी ओवाळीन प्राण माझा, माहेरचा राजा बाळकृष्ण माझा. बहीण भाऊ यांचेच नाही तर कुटुंबातील सर्वांचीच नाती महत्वाची असतात. नात्यातील गोडवा सर्वांचाच टिकून राहावा, त्यांना नव्याने उजाळा देऊन ती पुन्हा ताजीतवानी करून निर्माण झालेला दुरावा नष्ट करून जिवाळ्याची जपणूक करण्याकरिता दिवाळीचा भाऊबीज हा सण अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो. मकर संक्रांत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना तिळगुळ वाटल्या जाते. मकर म्हणजे रास, तर संक्रांतीपासून बनलेला संक्रांत म्हणजे संक्रमण हा अर्थ निघतो. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे होय. राशीच्या कल्पनेनुसार या दिवसापासून सूर्याचे उत्तरेकडचे संक्रमण सुरू होत असल्यामुळे आपल्याकडचा दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. स्वाभाविकच यामुळे प्रकाश वाढतो आणि अंधार कमी होतो. थोडक्यात काय तर अंधारावर मात केल्याचे एक प्रतीक म्हणून हा सण देखील तितकाच महत्वाचा आहे. दक्षिण भारतात पोंगल, पंजाब मध्ये माघी, जम्मू मध्ये माघी संक्रांत या नावाने हा उत्सव साजरा होतो. म्हणूनच या सणाच्या दिवशी आपसातील प्रेम, आनंद, स्नेह, सद्भावना वाढवून अंधाराचे प्रतीक असलेले शत्रुत्व, दुर्भावना, अबोला हे सर्व विसरून एकमेकाशी संवाद साधण्यासाठी कटुतेची नकारात्मकता घालून गोड संवादाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी प्रत्येकाला मिळावी म्हणून या सणाचे महत्व अनेक पटीने वाढते. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा आहे. यातून आकाशात उंच जाणारी पतंग सूर्याच्या दिशेने जाण्याचा म्हणजे प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा आनंदाचा संदेश देणारा प्रसंग आहे. तसेच या निमित्त निसर्ग आणि आरोग्याची देखील काळजी घेतल्या गेली आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळगुळाचे लाडू सेवन केल्या जातात. महिला एक दुसरीला वाण वाटताना भेटवस्तू सोबतच हरभरा, बोर, गव्याच्या ओंब्या आणि तीळ देतात. ऋतुमानाप्रमाणे रानमेवा खाण्यास प्राधान्य देणारा हा सण कृषी संस्कृतीच्या अति निकटचा आणि जवळचा आहे. आजच्या पिढीने केवळ कृत्रिमपणे शुभेच्छा न देता सूर्यमाला समजून घेत लोकसंस्कृतीचे जतन संवर्धन करावे. होळी, रंगपंचमी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. या काळात रब्बीची बहुतांश पिके निघालेली असल्याने शेती हंगामाला निरोप देण्याचा क्षण म्हणून देखील या उत्सवाकडे पाहिले जाते. प्रामुख्याने आपल्या देशात आणि शेजारील नेपाळच्या बहुतांश भागातून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मराठी वर्षाची सुरुवात नव्या पालवीसह येणाऱ्या वसंत ऋतूपासून होते आणि वर्षाची अखेर ही पानगळ करणाऱ्या शिशिर ऋतूने होत असते. या घटनेचा होळी सणाशी खूप जवळचा संबंध येतो. जीवनात चढ उतारा अनुभवताना माणसाच्या जीवनात देखील असे प्रसंग येतात, कधी जय कधी पराभव, कधी फायदा कधी नुकसान, कधी आनंद कधी दुःख. यामुळे माणूस एकतर उभारी घेतो किंवा खसतो. पण या सगळ्यावर मात करून आनंदाने आयुष्य जगणे आणि संकटातून मार्ग काढणे हे क्रमप्राप्त असते. होळी या सणाच्या निमित्ताने माणसाच्या मनातील विकार, अनुचित विचार यांना दूर करून सद्गुणाचा आचार प्रत्यक्षात येण्याकरिता अनिष्टाचे दहन करून सदाचाराचा अंगीकार करणे अभिप्रेत आहे. पुराण कथेत हिरण्यकशिपूच्या सांगण्यावरून होलिका भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीमध्ये त्याला मांडीवर घेऊन बसते, परंतु प्रल्हाद सुखरूप बाहेर राहतो आणि होलिका जळते. याच घटनेला अनुसरून आजही होळीचे दहन केल्या जाते. यातून हेच स्पष्ट होते की वाईटाचा अंत आणि चांगल्याचा उत्कर्ष होत असतो. यावर कविवर्य केशवसुत यांनी फार सुंदर ओळी लिहिल्या आहेत. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, सडतन एक या ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका. गत काळातील नकारात्मक घटनांना विसरून नव्या उमेदीने पुढे वाटचाल करण्याचा प्रारंभ करणे हीच होळीची शिकवण आहे. त्यानंतर विविध रंगाची उधळण करत सकारात्मक उभारी देऊन चैतन्य फुलवणारा रंगपंचमी हा सण द्वापार युगामध्ये गोकुळात कृष्ण राधा खेळत इतर गोप गोपिकांसोबत रंगाची उधळण करून रंगपंचमी उत्सव साजरा करत असे पौराणिक कथेत सांगितले जाते. उत्तर भारतात होळीचा दुसरा दिवस वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणून त्या दिवशी रंगाचा सोहळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात मात्र हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असतो म्हणून धुलिवंदन साजरा केला जातो. या दिवशी अंगाला माती लावण्याची सुद्धा प्रथा आहे. म्हणजेच माती बरोबरचे आपले संबंध अधिक दृढ व्हावे असे संकेत यातून दिले आहे. रंग हा खऱ्या अर्थाने माणसाला जोडणारा, मानवता प्रस्थापित करणारा आहे. कृषी संस्कृतीत सार्वजनिक जीवनात एक नवा उत्साह, आनंद आणि ऊर्जा मिळावी आणि खेळ वृत्ती विकसित व्हावी, यासोबतच जीवनात निकोप आनंद घेत इतरांशी सौहार्दपूर्ण नाते निर्माण व्हावे हाच या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. आधुनिक काळात या सणाला काही अंशी विकृत वळण लागल्याचे आपल्याला जरी दिसत असले तरी निसर्ग नियमाला धरून आरोग्याचा विचार करून जीवनात आनंद

0: निर्माण करणारा हा उत्सव अधिक चांगल्या प्रकारे नैसर्गिक इको फ्रेंडली रंग वापरून पर्यावरणाची हानी न होता साजरा झाल्यास यातील रंगाची चमक कैक पटीने वाढलेली दिसेल. ग दी माडगुळकर म्हणतात, आज पंचमी सण वर्षाचा, पाऊस पाडा सुख हर्षाचा, विसरा कामे विसरा रान, नाच नाचता विसरा भान, गुलाल बुक्का मुखी माखा, रंग फेका रे रंग फेका, रंग फेका रे रंग फेका. मंडळी, आपले सगळे सण उत्सव आपल्याला खूप काही देत असतात, परंतु कालोघात त्याचे भडक साजरीकरण त्यातला गर्भितार्थ नामशेष करण्यास कारणीभूत ठरत आहे. तेव्हा आपल्या पारंपरिक आणि कृषीशी निगडीत ऋतुमानाचा, आरोग्याचा, पर्यावरणाचा, सामाजिक सौहार्दतेचा विचार करणाऱ्या आपल्या भारतीय सण उत्सवांना विकृत स्वरूप न येऊ देता त्यातील आनंद, ऊर्जा, प्रेरणा पुढील येणाऱ्या हजारो पिढ्यांना मिळत राहावी याकरिता आज आम्ही सजग होऊन आपल्याला मिळालेल्या लोकोत्सव, लोककला, लोकपरंपरेचा महान वारसा नव्या पिढीला निकोपाने हस्तांतरित करून आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे संवर्धन जतन करण्याचा प्रयत्न करून त्याचा गौरव वाढवूया.
1: लोकसंस्कृती आणि सण उत्सव याविषयी रमेश शिंदे यांचं भाषण आताच आपण ऐकलं. कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आदित्य पौडवाल यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची CBSEला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. या प्रकल्पासाठीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचं सांगून ते म्हणाले की पुढच्या 7 वर्षात उल्हास नदीतून 70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आलं की मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, शासन त्याच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहितीये की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली.

0: 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
1: मुक्तीसंग्रामात प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना त्यांनी अभिवादन केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात मराठवाड्यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री या नात्यानं बीड इथं तिरंगा फडकावला. नांदेड इथं अतुल सावे, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक, हिंगोलीत नरहरी झिरवळ, परभणीत मेघना साकोरे बोर्डीकर या पालकमंत्र्यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. 79व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वेगाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. लातूरमध्ये पाणी टंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, सिंचन प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी विशेष पथकं गठीत करून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस यांचा समावेश होता. त्यानंतर झालेल्या चर्चांती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट केल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू केलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे, तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3 सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्तानं मुंबईत लोकभवनात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. रत्नागिरीत आज आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं, तसंच वृक्षारोपण झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधल्या महिला आणि बालरुग्णालयात पोषण आणि अनिमिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पोषण आहाराचं महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात आज रॅली आयोजित करण्यात आली.

0: आहाराचं महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात आज रॅली आयोजित करण्यात आली होती. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसंच मंजुरीचे आदेश देण्यात आले. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांचा मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टूल किट वाटप तसंच बँक कर्ज मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं. धुळ्यात सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच आरोग्य, बालविवाह प्रतिबंध आणि व्यसनमुक्ती याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हा परिषद सभागृहात सेवा संकल्प तसंच स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात झाली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवारात आज यानिमित्तानं स्वच्छ भारत अभियानाचं बोधचिन्ह साकारणारी भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली.
1: एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का अशी विचारणा न्यायमूर्ती जयमल्ल्य बागची यांनी केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी सुरू झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का अशी विचारणा न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बागची यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यावर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखर यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. भारताविरुद्धच्या T20 मालिकेतल्या 3रा आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. UGC नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट CSIR UGC नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची JEE मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेतली जाईल. 31 जानेवारी ही तारीख राखी दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातल्या शाळांना भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी कोसा, अलेंगा, कोहका आणि डुम्मी इथल्या जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. त्यानंतर या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी दिपके यांनी केली. जळगाव जिल्ह्यात शिरपूर चोपडा महामार्गावर सावेर गावात भरधाव ट्रकनं दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या चौघांचा मृत्यू झाला. मृत चौघेही मध्य प्रदेशातले रहिवासी असून रोजगारासाठी शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं.

आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची CBSEला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा व्रताला 7 ऑक्टोबरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज त्यांच्या जन्मदिवसापासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान देशभर राबवलं जाणार आहे. त्यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीच्या एकेका पैलूचा आढावा आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेणार आहोत. या मालिकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा, सुशासन आणि विकासाच्या विविध योजना आणि धोरणांचा आढावा, त्यांचं सिंहावलोकन आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण करणार आहोत. देशातल्या या बदलांचा प्रवास नेमका कसा झाला, त्यामागची धोरणं, त्याचा देशाच्या विकासावर झालेला परिणाम, याबद्दल माजी राज्यसभा खासदार आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार
0: सर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ आणि दळणवळणाच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालाय. त्याचबरोबर भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्यही समोर आहे. या आर्थिक परिवर्तनाबाबत आपण कसं पाहता?
1: 1991 मध्ये भारत सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं. ती एक प्रकारे खुल्या अर्थव्यवस्थेला आपण निमंत्रण दिलं. पण या खुल्या अर्थव्यवस्थेचे फायदे जे सर्वांपर्यंत पोचायला हवे होते, ते फायदे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचू शकले नाहीत. तसे ते पोचू न शकल्यामुळे जी एक कोंडी झाली होती, त्या कोंडीवरती काही ना काही उपाय करण्याची गरज होती. आणि मला असं वाटतं की 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हातात घेतल्यापासून एक महत्वाची दिशा ठरवली की लोकांना मोठी स्वप्न बघायला शिकवलं पाहिजे. आणि म्हणून खूप झालं आता विकसनशील भारत, विकसनशील भारत. त्यांनी एक मंत्र घेतला की सुशासन आणि विकास आणि त्याच्या आधारे विकसित भारत. आता विकसित भारत याचा अर्थ काय? तर त्याची सांगड त्यांनी घातली की आपलं जीवन अधिक सुखकर होणं, छोट्या छोट्या गोष्टींकरता संघर्ष

0: करावा लागतो तो संघर्ष संपुष्टात आणणं आणि म्हणून पायाभूत सुविधांकडे त्यांनी प्रकर्षाने लक्ष दिलं. आपण पाहतो की रस्त्यांचं जाळं तर विणलं गेलंच पण रेल्वे अधिक कार्यक्षम झाली, स्वच्छतेबद्दलची जागरूकता निर्माण झाली, आपली स्टेशनं आधुनिक दिसायला लागली, बंदरांचा विकास झाला. आता आपण पाहतोय महाराष्ट्रात वाढवण बंदर येणार आहे, विमानतळ आणि विमानतळांचा लाभ घेण्याची एक प्रकारची सुविधा ही सामान्य नागरिकांना मिळावी विमान प्रवासाचा लाभ घेण्यासाठी याच्यासाठी उडान सारखी योजना, तर या सगळ्यातून अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना मिळते. ती मिळताना आज आपण पाहतो आहोत.
1: मोदी सरकारच्या काळात जीएसटी, इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी कोड आणि बँकिंग क्षेत्रात सुद्धा सुधारणा झालेल्या आपण पाहतो. या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमके कोणते बदल झाले सांगता येते?
0: एक काळ असा होता की बँकांमध्ये कोणी फोन करायचा आणि कोणाच्या फोनमुळे कर्ज वाटप अधिक सुकर व्हायचं याची काही गणितं झाली होती आणि आपण पाहतो की लोन मिळे किंवा तत्सम गोष्टी देखील एका काळात घडल्या. इन्सॉल्व्हन्सी बँकरप्सी कोड तर आलाच पण बँकांनी नफा मिळवला पाहिजे यावर सरकारने आग्रह धरला आणि आज आपण पाहतो की बँकिंग सेवेचं जाळं विणलं गेलं. आज आपण पाहतो की झिरो बॅलन्स अकाउंट सारख्या संकल्पना आल्या, जनधन योजनेमुळे आर्थिक समावेशनाचा परीघ जो आहे तो अधिक विस्तृत झाला, एक प्रकारची आर्थिक लोकशाही आली. हे जीएसटीमुळे देखील झालं आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही कमीत कमी कॉम्प्लिकेटेड म्हणजे अधिकाधिक सहजगत्या समजण्याजोगी आणि सुलभपणे वापरता येण्याजोगी अशी करण्यामध्ये हे जीएसटी, आयबीसी कोड किंवा बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा यामुळे खूप वाव मिळाला. आज आपण पाहतो की देशात प्रथमच केंद्रीय स्तरावर सहकार नावाचं एक खातं निर्माण झालं, त्यामुळे सहकारी बँकिंग, सहकारी पतपेढ्या एकूण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्थेत घेऊन जाण्याकरता आवश्यक असलेलं सहकाराचं योगदान हे अधिक प्रभावीपणे निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली.
1: अगदीच. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनधन असेल आधार, मोबाईल जॅम ज्याला आपण म्हणू डीबीटी, यूपीआय आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. सामान्य नागरिकांच्या जीवनात आणि शासन पद्धतीमध्ये सुद्धा काय बदल झाले यामुळे? याशिवाय अंतराळ क्षेत्रात सुद्धा नव्या संधी, या सगळ्याकडे कसं पाहिलं पाहिजे?
0: यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ज्याला आपण वेल्थ क्रिएशन म्हणतो, संपदा निर्माण, संपत्ती निर्माण, याच्याकडे पूर्वी पंडित नेहरूंच्या काळापासून चालत आलेल्या समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे एका संशयास्पद दृष्टीने बघितलं जायचं. आज ते वातावरण नाही आणि त्यामुळे डिजिटल इंडिया, यूपीआय, तुम्ही ज्यांचा ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्या योजनांमुळे पैसे निर्माण करणं, देशाच्या संपत्तीत भर घालणं आणि ती बाजारात असताना स्वतःचा आर्थिक विकास देखील चांगल्या पद्धतीने करणं, त्याच्यामध्ये आवश्यक असलेली पारदर्शिता निर्माण करणं. आज आपण पाहतो यूपीआय, डीबीटी या सगळ्यांमुळे एक पारदर्शिता निर्माण झाली आणि जनधन, आधार आणि मोबाईल ही जी जॅम ट्रिनिटी आहे त्यामुळे अनेक चुकीच्या लोकांना मिळणारा सरकारी योजनांचा लाभ हा बंद झाला. कारण जनधन खात्याला आधारशी जोडलं गेलं आणि आधारला मोबाईल नंबरशी जोडलं गेलं आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचा लोकांच्या जीवनाच्या सुलभीकरणाकरता म्हणजे सुखकर जीवन करता उपयोग कसा करून घ्यावा याचा एक वस्तुपाठ मला असं वाटतं की भारताने घालून दिला. तुम्ही अंतराळ क्षेत्राचा देखील उल्लेख केला म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी प्रयत्न म्हणजे शांतम पापम अशा प्रकारची परिस्थिती होती. असं असण्याचं काही कारण नाही. देशाचा विकास केवळ सरकारच करेल हा एक अहंकार आहे. सरकारच्या बाहेर देखील देशाच्या विकासाला हातभार लावणारी, मोठ्या पद्धतीने काम करणारी अनेक उद्योगाच्या क्षेत्रातली माणसं आहेत, उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, कारखानदार आहेत आणि त्यामुळे त्यांना देखील नव्या नव्या संधी आवश्यक असतात. त्यामुळे अंतराळ क्षेत्र हे एक नवीन उगवत क्षेत्र आहे, एक इमर्जिंग सेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये देखील खासगी लोकांना संधी दिल्यामुळे आपला व्यापक अशा प्रकारचा प्रभाव निर्माण झाला आहे. आज अनेक छोटे छोटे देश भारतातून त्यांना आवश्यक असलेल्या उपग्रहांचं उड्डाण करतात आणि त्यात खासगी संस्थांचा, संघटनांचा देखील आता समावेश होतो.
1: तर मोदी सरकारनं ग्रीन एनर्जी, नव्या तंत्रज्ञानावर एकूणच भर दिलेला दिसतोय. विकासाचा, पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या मोदीजींच्या या प्रयत्नांकडे आपण कसं पाहिलं पाहिजे?
0: असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण या विषयाकडे अतिशय डोळसपणे बघण्याची एक दृष्टी अंगीकारली आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की धरणं तर देशात सगळीकडेच आहेत आणि अनेक वर्षांपासून आहेत, नेहरूंच्या काळापासून आहेत, त्याच्याही आधीपासून आहेत. धरणांपासून कालवे काढले जाणं हे देखील काही विशेष नाही, ते सगळेच जण करतात. पण धरणाच्या कालव्याला सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या पत्र्यांनी झाकावं, त्यामुळे पाण्याचं अनावश्यक बाष्पीभवन टळावं आणि सौर ऊर्जा देखील निर्माण व्हावी.

0: यामागे जी कल्पकता आहे ती मोदीच दाखवू शकले ना, ते देखील आपण मान्य केलं पाहिजे. आणि शेवटी अशी सौर ऊर्जा ही हरित विकासाचं एक फार महत्वाचं असं गमक आहे असं मी म्हणेन.
1: डॉक्टर विनयजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, शिक्षण, पोषण असेल, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी सुद्धा अनेकविध योजना राबवल्या जात आहेत.
0: मोदींनी खूप सुरुवातीपासून एक सूत्र मांडलं होतं गुजरातमध्ये, त्याचा अनेक वेळा त्यांनी उच्चार केला होता, की विकास हा केवळ सरकारचा कार्यक्रम असून चालणार नाही, विकास हे एक जन आंदोलन झालं पाहिजे. आता जन आंदोलन व्हायचं असेल तर महिला, युवक, शेतकरी या सगळ्यांचा त्यात समावेश असला पाहिजे. मग तो समावेश करण्याकरता काय केलं पाहिजे, तर त्यांना संधी दिल्या पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण पाहतो की मोदींच्या काळामध्ये पहिल्या आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावरती विराजमान होण्याची संधी मिळाली. युवकांच्या बाबतीत तेच आहे की युवकांना देखील रोजगाराच्या दृष्टीने सिद्ध करायचं असेल तर कौशल्य प्रशिक्षण फार आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय मोदींच्या काळामध्ये निर्माण केलं गेलं. नुसतं तेवढंच नाही तर युवकांना उद्यमितेकडे वळवण्याकरता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मंत्र होता त्याचा पुनरुच्चार केला की तुम्ही नोकरी मागणारे राहू नका, नोकरी देणारे बना. आणि त्या दृष्टीने आपण पाहतो मुद्रा योजना असेल, स्टार्टअप इंडिया असेल, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून उद्यमितेला, उद्योजकतेला खूप प्रोत्साहन मिळालं. आज कृषी उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये किंवा ग्रामीण उद्यमितेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आज प्रविष्ट होत आहेत. म्हणजे पूर्वी जे आपण म्हणायचो की नोकरी सगळ्यात चांगली, शेती सगळ्यात वाईट, ती परिस्थिती आता बदलते आहे. आणि उद्यमिता हा देखील लोकांच्या समोर एक अतिशय प्रभावी असा पर्याय म्हणून विकसित झाला आहे. बालकांच्या बाबतीतही मी तेच म्हणेन की बालकांनी म्हणजे ज्या पद्धतीने गुजरातमध्ये त्यांनी वाचे गुजरात नावाचं अभियान राबवलं आणि मंत्री महोदय वेगवेगळ्या खात्यांचे हे 15 ऑक्टोबरला जो वाचन प्रेरणा दिवस आहे त्या दिवशी वेगवेगळ्या लोकांच्या शाळांमध्ये जाऊन ते एक एक पुस्तक वाचायचं, तर हे जे होतं की याच्यातनं बालकांच्या चौफेर विकासाला संधी मिळावी. नुसतं तेवढंच नाही त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण पाहतो की वीर बाल दिवस म्हणजे शीख धर्मगुरूंच्या अतिशय कोवळ्या मुलांची ज्या पद्धतीने त्या काळामध्ये परकीय राजवटीच्या लोकांनी हत्या केली, भिंतीत चिरून मारलं, त्यांच्याविषयी देशाने कृतज्ञ असणं, त्यांचं स्मरण ठेवणं, कारण देशाचं स्वत्व राखून ठेवण्यामध्ये या बालकांच्या बलिदानाचं मोठं योगदान आहे. आणि त्या दृष्टीने तो वीर बाल दिवस हा इन्स्टिट्यूशनलाइज केला गेला आणि 26 डिसेंबर या दिवशी आपण तो पाळतो आणि त्या अशा अश्राप बालकांचं स्मरण करतो. त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते मला असं वाटतं की युवक, महिला, बालविकास या दृष्टीने महत्वाचे आहेतच आणि त्यातूनच आरोग्य, शिक्षण, पोषण या सगळ्या विषयांना एक प्रकारची गती मिळाली आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्या अतिशय उल्लेखनीय पद्धतीने साकारल्या आहेत.
1: अगदी खरं आहे सर, खूप मोठं काम आहे गेल्या 25 वर्षातलं. शेवटी विकासाबरोबरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच भारतीय ज्ञान परंपरा असेल, भाषा, संस्कृती, वारसा याबाबत सातत्यानं भूमिका मांडली आहे आणि डिकॉलोनायझेशन ऑफ द माइंड आणि सांस्कृतिक आत्मविश्वास यांचा आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये कसा संबंध आहे?
0: आपल्याला आपल्या भूतकाळाविषयीची योग्य जाण असणं, आपल्या परंपरांचं भान असणं, शेवटी भारत भारत आहे तो का आहे? कारण आपण भारतीय भाषा बोलतो म्हणून आहे, आपण भारतीय पद्धतीची खाद्य पदार्थांची सगळी रचना करतो म्हणून आहे, आपण भारतीय पद्धतीचे कपडे वापरतो म्हणून आहे. पण या भारतपणावर जर आक्रमण होत असेल विशेषतः पाश्चात्य देशांकडून, कारण जे जे पाश्चात्य आहे ते आधुनिक आहे अशा प्रकारचा एक चुकीचा समज आपल्याकडे पसरवला गेला, तर ते रोखण्याकरता स्वदेशीचा विचार, स्वभाषेचा विचार, स्वाभिमानाचा विचार हा सगळा विचार महत्वाचा आहे. पूर्वी काय होतं, पूर्वीच्या सरकारांनी काही विशिष्ट समाज घटकांची भावना दुखावली तर जाणार नाही ना, अशा काल्पनिक भयातून अनेक गोष्टी केल्या नाहीत. आज आपण पाहतो वंदे मातरमला पूर्ण वंदे मातरम हे घटनेनी स्वीकृत केल्यानंतर संविधान संसदेनी, आज फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे चिरंजीव देखील असं म्हणतात की वंदे मातरमचा अपमान होता कामा नाही, वंदे मातरम पूर्ण गायलं पाहिजे, जर संसदेने ठरवलंय तर आपल्याला ते पूर्णांशाने गाणं आवश्यक आहे. हे काय आहे, हे डिकॉलोनायझेशन ऑफ द माइंडच आहे. ब्रिटिशांनी एक संस्कार केला, फोडा झोडा राज्य करा अशा प्रकारची एक धोरणाची चौकट त्यांनी अवलंबली आणि आपल्या समाजाला एक प्रकारे जातीपातींच्या आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं. यातनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळातल्या आपल्या ज्ञान परंपरांचं भान व्यापक स्वरूपात निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून विकास भी और विरासत भी हाही पंतप्रधानांचा जो मंत्र आहे मला असं वाटतं की तो विशेष उल्लेखनीय आहे.
1: आत्मनिर्भर संरक्षण उत्पादन आणि दहशतवाद विरोधासाठी उचललेली पावलं आणि विविध देशांशी असलेले संबंध, परराष्ट्र धोरण याबद्दल भाष्य.

0: असेल की आत्मनिर्भरता हा पंतप्रधानांनी कोरोनाच्या काळात देशाला दिलेला मंत्र होता आणि तो त्या काळापुरता मर्यादित नव्हता तर प्रत्येक क्षेत्रात आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे ही भावना आणि म्हणून आपण पाहतो की धोरण चौकटीत त्यांनी जे बदल केले ज्या पद्धतीच्या सुधारणा आणल्या त्यामुळे भारत आज जवळजवळ 50% अधिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला आहे आणि नुसतं तेवढंच नाही तर ब्राह्मोस सारखं आपलं क्षेपणास्त्र आपण आता फिलिपिन्सला निर्यात करू लागलेलो आहोत संरक्षण क्षेत्राच्या बरोबरीने परराष्ट्र क्षेत्रात देखील आता आपण बघितलं जी ब्रिक्सची परिषद झाली त्यात भारतीय मुत्सद्यांनी जो मसुदा तयार केला होता तो सगळ्या देशांनी मान्य केला पंतप्रधान म्हणाले युक्रेन रशिया किंवा मध्य पूर्वेतल्या युद्धाबद्दल की हा काळ युद्धाचा नाही दिस इज नॉट द इरा ऑफ वॉर आणि ती भूमिका जवळजवळ सगळ्या देशांनी घेतली आणि सांगितलं की या प्रकारे संघर्ष करण्याचा हा काळ नाही समन्वयाचा काळ आणि त्यामुळे वसुधैव कुटुंबकम ही आपली जी भूमिका आहे आपण G20 मध्ये देखील वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हा मंत्र जपला तो सर्वमान्य होतो याला कोणाचा विरोध असू शकत नाही इतकी आपल्या तत्वज्ञानाने आपल्याला दिलेली विश्वदृष्टी आहे पंतप्रधान त्याच विश्वदृष्टीच्या प्रकाशात वाटचाल करतात
1: श्रोते हो इन्फ्रास्ट्रक्चर पासून डिजिटल क्रांतीपर्यंत हरित विकासापासून ते मानवी विकासापर्यंत राष्ट्रीय सुरक्षेपासून जागतिक कूटनीतीपर्यंत आणि विकासासोबत सांस्कृतिक आत्मविश्वासापर्यंत विविध पैलूंमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक सेवेचा आणि त्यानिमित्त झालेल्या देशातल्या परिवर्तनाच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा आज आपण जाणून घेतला हा प्रवास भारताला विकसित महासत्ता बनवण्याच्या दिशेनं असा अविरत पुढे चालत राहणार यात शंका नाही
2: श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य तन्मय जाधव लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेले

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: प्रकारच्या पिकांचा समावेश होतो. तर याच्यापैकी खरीप हंगामात जर आपण म्हटलं तर साधारणतः काकडी, दुधी भोपळा, घोसाळी ही जी पिकं आहेत यांची लागवड ही खरीप मध्ये पण केली जाते, त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा केली जाते. त्याच्यानंतर पडवळ आहे, दोडका, कारली, लाल भोपळा यांची लागवड जी आहे ही खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात केली जाते. चिबुडाची लागवड जी आहे ही फक्त खरीपामध्ये केली जाते आणि कलिंगडाची लागवड जी आहे ही शेतकरी जनरली रब्बी हंगामात करतात.
1: बरं, कोणकोणत्या किडींचा या पिकांवर प्रादुर्भाव होत असतो?
0: जर आपण बघितलं तर हे काकडीवर्गीय किंवा ह्याच्या वेलवर्गीय भाज्या आहेत यांच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला जाणवतो. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसतं त्याचं म्हणजे फळमाशी, फळमाशांचा प्रादुर्भाव जो आहे हा इथे दिसतो. त्यानंतर तांबडे भुंगे जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आहे. त्याचबरोबर मावा, फुलकिडी, तुडतुडे या ज्या किडी आहेत या प्रादुर्भाव आपल्याला करताना दिसून येतात. आणि काही ठिकाणी आपल्याला काही पिकांमध्ये आपल्याला सूत्रकृमी जे आहेत हे सुद्धा प्रादुर्भाव करताना दिसून येतात.
1: बरं, यातली सगळ्यात महत्वाची कीड जी आहे ती कोणती आहे जी पिकाला जास्त नुकसान करते?
0: ऍक्च्युली आपण जर आता बघितलं तर सगळ्यात महत्वाची जर आपण कीड म्हणू तर ती फळमाशी आहे. फळमाशी ही महत्वाची काय, कारण ती डायरेक्टली फळाला अटॅक करते आणि तिच्यामुळे डायरेक्ट जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे जी फळ त्या फळांवरच किंवा त्या फळभाज्यांवरच डायरेक्ट अटॅक करत असल्यामुळे ही कीड आपण म्हणू की सगळ्यात महत्वाची कीड आहे.
1: तिचा जीवनक्रम कसा असतो?
0: ही जी फळमाशी आहे ना हिचा प्रादुर्भाव हा आपल्याला म्हणजे जेव्हा आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये या वेगवेगळ्या भाज्यांचं जेव्हा लागवड करतो तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्याचं कारण म्हणजे याची जी मादी माशी आहे ही मादी जनरली फळ जे आहे हे तयार व्हायला लागलं की त्याच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते आणि मग अंडी उबल्यानंतर त्याच्यातून अळ्या बाहेर पडतात आणि त्या अळ्या त्या फळाच्या गरामध्ये शिरतात आणि आतला जो गर आहे हा गर खाण्याचं काम त्या करतात. आणि त्या ठिकाणी त्यांची अळी अवस्था पूर्ण झाली की त्या फळातून बाहेर पडतात आणि जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात.
1: बरं,
0: आणि मग त्याच्यातून पुन्हा प्रौढ बाहेर पडतात आणि ते पुन्हा फळांना नुकसान करण्याचं जे काम आहे ते करत असतात. तर अशा प्रकारे त्यांचं हे जीवनक्रम आहे, याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याची कोशावस्था असते.
1: बरं,
0: खरीप हंगामामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
1: बरं, मग आता यावर उपाययोजना काय आहेत?
0: ऍक्च्युली ही जी कीड आहे तर याच्या आधी तुम्हाला थोडक्यात मी त्याचं नुकसान कशा प्रकारे करते त्याबद्दल सांगते. ऍक्च्युली मी तुम्हाला आता सांगितलं की ती माशी आहे, तिने अंडी घातल्यानंतर अळ्या आतमध्ये घरामध्ये शिरतात. आता घरामध्ये शिरल्यामुळे काय होतं की जी फळं आहेत ना आतमध्ये कुजतात आणि फळं कुजल्यामुळे बऱ्याचदा प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो आहे हा होतो, म्हणजे फळं लहान असतानाच फळगळ आपल्याला तिथे दिसून येते. त्यानंतर जर ह्या प्रादुर्भावाकडे आपण लक्ष दिलं नाही तर 100% सुद्धा नुकसान होतं. त्यामुळे त्याच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला असंही आढळून येतं की ज्या ठिकाणाहून अंडी घातलेली आहेत तर त्या ठिकाणी किंवा जिथे होल्स आहेत त्या भोकामधून आपल्याला थोडंसं ब्राउनिश कलरचं गमी फ्लुइड जे आहे हे आपल्याला त्याच्यातून बाहेर पण येताना आपल्याला फळामधून दिसतं. इव्हन फळं वेळी वाकडी होतात, त्या लहान राहतात, हा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि ती फळं जेव्हा जमिनीवरती पडतात आणि ती जर उघडून बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात आणि एंट्री होल्स किंवा कधी कधी त्या अळ्या मी म्हटलं कोशावस्थेत जातात, त्याच्यामुळे तिथे जे काही ओपनिंग आहेत त्याच्यातून बॅक्टेरियल इन्फेक्शन आतमध्ये जातं आणि त्यामुळे अतिशय खराब वास त्याला येतो. म्हणजे आपल्याला इझिली हा प्रादुर्भाव ओळखू शकतो, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल करणं हे खूप जास्त गरजेचं.
1: कोणत्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो?
0: कसं असतं की जनरली पूर्ण तयार फळामध्ये तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल पण अंडी जी आहेत ही पूर्ण फळ तयार होण्याच्या आधी, म्हणजे साधारणतः फळ तयार होणार आहे आता त्यावेळेला ती जी मादी आहे ती अंडी घालते आणि त्याच्यानंतर जेव्हा फळ तयार होतं तेव्हा ती आतला गर जो आहे ते अळ्या खाण्याचं काम करत असतात.
1: बरं, व्यवस्थापन मग कसं करायला हवं?
0: आता ही जी फळमाशी आहे याचं व्यवस्थापन हे आपण एकात्मिक पद्धतीने

0: गरजेचं आहे. कारण ही फळं आहेत, ही फळं आपण खातोय, भाज्या ज्या आहेत आपण, काकडी जी आहे ही आपण रेग्युलरली खातो, किंवा इतर ज्या भाज्या आहेत ह्या आपण खातो, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याच्यावरती कीटकनाशकांचा वापर जो आहे हा टाळणं गरजेचं आहे. तर त्याच्याऐवजी आपण वेगवेगळ्या पद्धती तिथे अवलंबणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिली म्हणू की मशागतीय पद्धतीचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बागेची स्वच्छता हा एक खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याचदा काय होतं की मी आता तुम्हाला सांगितलं की फळगळ होते, फळं खाली पडतात, ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली असतात, त्याच्यामध्ये अळ्या असतात, आणि तुम्हाला हेही म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या कोशावस्थेत तिथेच जातात. तर त्याच्यामुळे जेव्हा ही फळं गळलेली असतात तेव्हा ती कलेक्ट करणं आणि ती नष्ट करणं हे गरजेचं आहे. आता कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन मध्ये आपण काय करू शकतो की शेतामध्ये किंवा एक बाहेर कुठेही एक चांगला 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा खाण्याचा आणि ही जी सगळी प्रादुर्भित फळं आहेत ती गोळा करायची आणि ती त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकायची.
1: पण मग आणखी एक माझा प्रश्न असा आहे की आता त्या फळांमध्ये तर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, तर ती मातीमध्ये कोशावस्थेत जात आहे, तर तिथूनही काही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते का?
0: बरोबर, अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं की 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा आपण जर वरचेवरच ते ठेवलं तर ते साहजिकच आहे की ते तिथेच कोशावस्थेत जातील. तर त्यामुळे 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल केल्यावरती जरी ते कोशावस्थेत गेले तरी त्या कोशातून जी अडल्ट आहे त्याला एवढ्या वरपर्यंत बाहेर येता येत नाही.
1: बरं,
0: म्हणून तो जास्त खोल खड्डा करणं गरजेचं आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना हेच सांगेन की जर आपल्याला शक्य आहे की 2 फूट किंवा त्यापेक्षा खोल खड्डा करू शकतोय तरच जमिनीमध्ये गाडा, अदरवाईज अजिबात नको.
1: कारण त्याला पर्याय
0: मग त्याला पर्याय हा आहे की आपण कीटकनाशकांचं द्रावण करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यानंतर ही फळं जी आहेत ती त्याच्यामध्ये टाकायची, त्यामुळे ज्या आतल्या किडी ज्या आहेत त्या किडी नष्ट होतील. त्यानंतर दुसरं म्हणजे ह्या ज्या किडी आहेत

0: सुद्धा तापून त्याच्या किडी आहेत त्या मरतात. तर हे सुद्धा एक आपल्याला आवश्यक आहे करणं. नांगरणी करतोय म्हणजे ते उन्हाळ्यात करणं अपेक्षित आहे का? नाही नाही, आता कसं आहे की ही पिकाची जेव्हा काढणी होणार त्यानंतरच नांगरणी तुम्ही आधीच्या स्टेजला नाही करू शकत आहे. ही कशासाठी आहे नांगरणी? ही तुम्हाला त्यावेळेला नाही उपयोगी पडणार आहे, ही तुम्हाला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ती करतोय. अदरवाईज काय होईल, मी माझी पिकं काढली गेलेली आहे त्यानंतर जर मी ते तसंच ठेवलं तर त्या कोशावस्था किंवा त्या ज्या अवस्था आहे त्या जमिनीमध्ये तशाच राहतात. आणि जेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा पीक लावताय तर त्यावेळेला त्या पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि शेतामध्ये पुन्हा वाढतात. तर त्यासाठी हे जे आहे हे आपल्याला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. नांगरट आपण त्यासाठी करायची. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे कधी कधी काय होतं की समजा जर आपली परसबाग आहे तर त्या ठिकाणी आपण एक कापडी पिशवी आहे ते फळांच्या भोवती आपण लावू शकतो किंवा इव्हन पेपर आहे ते न्यूज पेपरने सुद्धा त्याला कव्हरिंग करू शकतो. त्यामुळे काय होतं की फळमाशीचा डायरेक्ट संबंध हा फळाशी येत नाही आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी साली खाली अंडी जी आहे ती अंडी ती घालू शकत नाही. पण हे कोण करू शकतं की ज्यांची फक्त परसबाग आहे आणि त्याच्यात त्यांनी एक दोन झाडं लावलेली आहेत त्यांना ते शक्य आहे. मोठ्या प्रमाणावरती जे शेती करतायत तर त्यांना हे शक्य होणार नाही. त्यानंतर अतिशय महत्वाचा वापर जो आहे फळमाशीच्या नियंत्रणासाठी तो रक्षक सापळ्याचा केला जातो. आता हे जे रक्षक सापळे आहेत याच्यामध्ये क्यू ल्युअर नावाचं फेरोमेन जे आहे ते वापरलं जातं आणि हे रक्षक सापळे हे आपण एका हेक्टरमध्ये चार या प्रमाणामध्ये त्याचं रेकमेंडेशन जे आहे ही आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेली आहे. तर त्याचा वापर हा आपण शेताच्या चारही बाजूंना जर आपलं क्षेत्र असेल त्याप्रमाणे आपण ते रक्षक सापळे लावावेत. यामध्ये नर त्याच्यात आकर्षित होतात आणि ते त्याच्यात पडतात आणि ते मरतात. तर त्याच्यामुळे मेटिंग होत नाही आणि त्यामुळे प्रादुर्भाव जो आहे हा नक्कीच कमी होतो. तर हा अतिशय चांगला उपाय आहे.
1: बरं, फळमाशी व्यतिरिक्त अशा कोणत्या किडी आहेत ज्या पिकाला नुकसान करतात?
0: फळमाशी व्यतिरिक्त जर महत्वाची कीड आपण बघितली या काकडीवर्गीय पिकांमध्ये तर ती म्हणजे तांबडे भुंगे किंवा त्याला पंपकिन बीटल असं म्हटलं जातं. आता हे जे पंपकिन बीटल आहेत हे मोठ्या प्रमाणावरती या पिकांना नुकसान करतात. हा जो पंपकिन बीटल आहे हा एक साधारणतः 8 mm लांबीचा असतो आणि वेगवेगळे रंग असतात, कधी नारिंगी कधी लाल कधी थोडासा काळसर अशा प्रकारचे हे पंपकिन बीटल्स असतात. आणि ह्याचे अडल्ट जे आहेत हे आपल्याला झाडाच्या वर म्हणजे पानं फुलं हे खाताना आपल्याला ते दिसतात आणि ज्या अळ्या आहेत त्या अळ्या आपल्याला जमिनीमध्ये दिसतात. म्हणजे जमिनीची जी मुळं आहेत किंवा जमिनीलगतचे जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम जे आहे ह्या अळ्या करत असतात.
1: फळावर त्या काही नुकसान करत नाहीत का?
0: याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे हा फळांवरती नसतो. फक्त फळमाशी जी आहे ही डायरेक्टली आपल्याला फळांना प्रादुर्भाव करताना दिसते. आता काय होतं की ही जी पंपकिन बीटल्स आहेत यांचंही जर आपण

0: वेळीच कंट्रोल नाही केलं तर आपण जर शेतामध्ये बघितलं तर ह्याचा प्रादुर्भाव म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि पानं गोल गोल होल्स करून ते खातात आणि त्याच्यामुळे पूर्ण पानं ही जाळीदार होतात म्हणजे पानच शिल्लक राहत नाहीत. किंवा आता जसं मी म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या अळ्या मुळे खाण्याचं काम करतात. जर झाडं लहान असतील आणि जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर साहजिक आहे की मुळांवरती डायरेक्टली इफेक्ट झाल्यामुळे उत्पादनच कमी होणार आहे किंवा झाडं मरणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करणं किंवा या किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं
1: आणि याचा जीवनक्रम कसा असतो.
0: हा आता याच्यामध्ये काय आहे की याची जी मादी आहे ही जमिनीमध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर 5 ते 15 दिवसांमध्ये अळ्या बाहेर पडतात आणि अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या मुळे खाण्याचं किंवा जमिनीलगतचं जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम त्या करतात आणि साधारणतः 3 आठवड्यापर्यंत त्यांची अळी अवस्था असते आणि 3 आठवड्यापर्यंत त्या हे काम करतात आणि त्याच्यानंतर त्या कोशावस्थेत जातात. मग कोशावस्थेत जाताना त्या काय करतात मातीचंच कव्हरिंग करतात त्याच्या आतमध्ये त्या कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून जेव्हा अडल्ट बाहेर पडतात तेव्हा मग ते वरती येतात आणि वरती पानं जे आहेत फुलं कळ्या ते खाण्याचं काम ते करतात.
1: आणि मग यांचं व्यवस्थापन कसं करायला हवं.
0: पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेला याचे जे प्रौढ आहेत हे बसलेले असतात पानांवरती वगैरे तर त्यावेळेला त्यांना कलेक्ट करायचं आणि त्यांना नष्ट करायचंय. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की आपण पिकाची नांगरट करणं हे तर खूप गरजेचं आहे कारण ह्याची पण अंडी अवस्था किंवा अळी अवस्था जी आहे ह्या जमिनीमध्ये आहेत तर त्याच्यामुळे नांगरणी करणं कोशावस्था सुद्धा जमिनीमध्ये आहे तर त्याच्यामुळे नांगरणी करणं गरजेचं आहे जेणेकरून कोश आहेत ह्याच्या अळी अवस्था आहेत ह्या नष्ट व्हाव्यात आणि पुढच्या वेळेला त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याचशे जे ह्या किडी असतात ना यांचं जेव्हा मुख्य पीक शेतात नसतं त्यावेळेला त्या काय करतात की आजूबाजूला जी रानटी काकडीवर्गीय झाडं आहेत तर त्याच्यावरती किंवा त्या तणांवरती त्या गवतांवरती त्या वाढतात काकडीवर्गीय झाडांवरती तर त्याच्यामुळे आजूबाजूची काकडीवर्गीय किंवा तण आपण म्हणू शकतो तर त्यांचा नायनाट करणं त्यांना नष्ट करणं हे एक गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा पर्याय म्हणजे आपण कीटकनाशकांचा जो आहे तो वापर आपण याच्यासाठी करू शकतो की आपण झाडांवरती साधारणतः डायमेथोएट 30% प्रवाही कीटकनाशक आहे हे 1.5 मिली किंवा मॅलॅथिओन 50% प्रवाही कीटकनाशक हे 2 मिली हे प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी जी आहे ही आपल्याला करता येते.
1: बरं
0: आणि एक साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी जी आहे ही आपण करू शकतो.
1: आणखीन कोणकोणत्या किडी असतात काय सांगा.
0: ह्या 2 तर महत्वाच्या किडी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मावा तुडतुडे पांढरी माशी या ज्या किडी आहेत या आपल्याला या पिकांवरती प्रादुर्भाव करताना दिसून येतात. आता याबद्दल जर आपण म्हणायचं झालं तर ही जी मावा किंवा या ज्या किडी आहेत हे जनरली पानाच्या पाठच्या बाजूला असतात. पानाच्या पाठच्या बाजूला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती या किडी दिसून येतात. आता जर मावाच्या बद्दल बोलायचं झालं त्याला आपण अफिड्स असं म्हणतो तर हे अफिड्स आपल्याला पिवळ्या काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि ते छोटी छोटी असे मऊ त्यांचं शरीर असतं आणि त्यांची पिलावस्था म्हणजे त्यांची पिल्लं आणि प्रौढ ह्या दोन्ही अवस्था आपल्याला पानाच्या पाठच्या बाजूला दिसतात आणि हे पानातून रस जो आहे तो रस शोषून घेण्याचं काम ते करत असतात. आता रस शोषल्यामुळे काय होतं की पानं पिवळी पडतात कारण पानातलं मेन हेच घेतल्यामुळे आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पानं पिवळी पडतात आणि झाड जे आहे हे निस्तेज होतं. आणि या किडींचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की ते त्यांच्या जेव्हा ते हे रस शोषत असतात त्याच वेळेला ते त्यांच्या शरीरातून एक मधासारखा गोड पदार्थ जो आहे तो बाहेर टाकत असतात. आणि हा मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकत असल्यामुळे त्याच्यावरती काळ्या रंगाची बुरशी वाढते आणि ती बुरशी काळ्या रंगाची वाढल्यामुळे साहजिक आहे की प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे आपली फोटोसिंथेसिस त्याच्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट किंवा विपरीत परिणाम जो आहे हा होतो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटणं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपल्या उत्पन्नावर परिणाम होणं हे होत असतं. आणि या माव्यासारखंच जी पांढरी माशी आहे किंवा तुडतुडे आहे ते सुद्धा अशाच प्रकारे झाडाला नुकसान करत असतात.
1: यांचा प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का. कीटकनाशक वापरायची की आणखीन काही करू शकतो आपण.
0: नाही आपण याच्यासाठी कसं आहे की जनरली आपण सगळ्यांना शेतकऱ्यांनाही सांगतो की आपण फक्तच रासायनिक कीटकनाशक याकडे आपण वळायचं नाहीये कारण साहजिक आहे की त्याचे खूप जास्त विपरीत परिणाम हे आपल्या शरीरावरती तसंच इव्हन आपल्या पूर्ण नेचरवरती होत असतात. तर त्यासाठी आपण एकात्मिक पद्धतीकडे जायचं आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धती जसं की मशागतीय पद्धत आहे किंवा कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन आहे त्याच्यानंतर ट्रॅप्सचा वेगवेगळा वापर आहे सापळ्यांचा वापर आहे ते करायचं आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून सुद्धा जर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तर त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा करायचा आहे. आता ह्या ज्या किडी आहेत त्या जनरली सापळा पिवळ्या चिकट साप

0: स्प्रे जे आहे तर त्याचा वापर आपण या किडींच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो. कारण हा जो मावा ह्या किडी आहेत या पिवळ्या रंगाकडे ते आकर्षित होतात. तर त्यामुळे आपण जर ठिकठिकाणी पिवळे चिकट सापडे जर आपल्या शेतामध्ये लावले तर ह्या त्याच्या तिकडे आकर्षित होतात आणि साहजिकच आहे की त्याच्यामुळे आपण त्यांचं कंट्रोल करू शकतो. ह्या ज्या रस शोषक किडी आहेत म्हणजे मावा आहे, पांढरी माशी, तुडतुडे, तर या रस शोषक किडी ज्या आहेत या बांधावरती किंवा बांधावरती जे गवत आहे किंवा इतर तण आहे तर त्याच्यावरती सुद्धा वाढत असतात. तर त्यामुळे आपल्याला ते तण जे आहे हे काढून टाकणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा नत्र खताचा जर आपण अवाजवी वापर करू नये, कारण काय होतं की नायट्रोजनयुक्त खतं जर आपण जास्त वापरली तर साहजिक आहे की झाड जे आहे हे जास्त हिरवगार होतं आणि अति हिरव्यागार पानांकडे ह्या किडी जास्त आकर्षित होतात, त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. तर त्यामुळे जेवढी शिफारस केलेली मात्रा असेल खतांची त्याप्रमाणेच आपण नत्र खताचा वापर करावा, त्यापेक्षा जास्त हा करू नये. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा फवारा जरी आहे हा पण जर जोरदार फवारा हा पानाच्या पाठच्या बाजूला जर मारला तरी सुद्धा या किडी ज्या आहेत ह्या खाली पडतात आणि त्या मरतात. कारण हे सॉफ्ट बॉडीड किडी आहेत म्हणजे एकदम मऊ असतात. तर त्यामुळे फक्त पाण्याचा फवारा सुद्धा आपल्याला मारता येतो जर कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर. आणि जर प्रादुर्भाव हा जास्त असेल तर मग मात्र आपल्याला अशा वेळेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला लागतो. यामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे डायमेथोएट 1 मिली किंवा मॅलाथिओन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळून त्याची फवारणी आपल्याला करता येते.
1: पाण्याचा फवारा मारून आपण या किडींचा नायनाट करू शकतो तर त्यामुळे पिकाला अवाजवी पाणी गेलंय
0: नाही,
1: विपरीत परिणाम होत
0: नाही. नाही असं होत नाही. पाण्याचा फवारा हा फक्त तुम्हाला जो स्ट्रॉंग फवारा मारल्यामुळे फक्त किडी खाली पडणार आहेत आणि त्या नष्ट होणार आहेत, त्याच्यामुळे इतर काही परिणाम होत नाही.
1: कलिंगड आणि काकडीमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो का?
0: हो, कलिंगड आणि काकडीमध्ये आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. तर ऍक्च्युली सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आपण त्याला म्हणतो, हे अतिशय सूक्ष्म असतात, आपल्याला डोळ्यांनी ते दिसत नाहीत, ते आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतात. त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव जो आहे हा ओळखणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला तर हे सूत्रकृमी जमिनीमध्ये असतात आणि जमिनीमधून ते मुळामध्ये शिरतात झाडाच्या आणि मुळामध्ये शिरून ते आतला रस म्हणजे मुळातून ते रस शोषण्याचं काम ते करतात. आणि जेव्हा हे सूत्रकृमी आतमध्ये शिरतात तेव्हा ते मुळांवरती गाठी तयार करतात. आपल्याला मुळांवरती गाठी ज्या आहेत त्या दिसून येतात. त्यामुळे काय होतं की जेव्हा खाली म्हणजे आता जमिनीखाली आपल्याला मुळांवरती गाठी दिसतील पण जमिनीच्या वरती आपल्याला कुठल्या प्रकारचा इफेक्ट दिसतो तर त्यांनी रस ते शोषत असल्यामुळे मुळातून पानं जी आहेत ही पिवळी पडतात, ती निस्तेज होतात, त्याच्यानंतर झाडांची वाढ जी आहे ही खुंटते. आणि इव्हन आपल्याला असंही दिसतं की जर उष्णता आहे म्हणजे दिवसा तर जर उष्णतेमध्ये ती पानं आहेत ना ती अशी कोमेजलेली दिसतात आणि जसं ऊन जे आहे ते कमी होतं तर ती पुन्हा नॉर्मल स्टेजला येतात. तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव पण आपल्याला दिसतो. आणि जर आपल्याला अगदीच ओळखायचं झालं हा वरती तुम्हाला आपल्याला हा इफेक्ट दिसणार कारण जर आपल्याला इतर कुठलाही रोग नाहीये त्याच्यावरती किंवा इतर जर पानं पिवळी मी आता म्हटलं की रस शोषक किडींमुळे पण होतात पण ती रस शोषक किडी आपल्याला दिसतात जर त्याचा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाहीये त्या किडींचा किंवा कुठल्याही प्रकारचे डाग त्या पानांवर दिसत नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाहीये तरीही जर ती पिवळी पडत आहे तरीही ती जर निस्तेज दिसत आहेत तरीही जर वाढ खुंटते तर याचा अर्थ आपण समजू शकतो की या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला असू शकतो. आणि मग अशा वेळेला आपण जर एखादं झाड उपटून बघितलं आणि त्या मुळांवरती जर आपल्याला गाठी दिसून आल्या तर कन्फर्म आहे की या ठिकाणी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला आहे.
1: अच्छा, मग त्याचं व्यवस्थापन करण्याच्या काय पद्धती आहेत?
0: सूत्रकृमीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रॉप रोटेशन. म्हणजे ज्या शेतामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे तर तो त्या ठिकाणी रेग्युलरलीच असतो, त्या शेतामध्ये त्या जमिनीमध्येच निमॅटोड्स आहेत तर त्यामुळे जर त्या निमॅटोडला ज्या योग्य त्या ज्याच्यावरती प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या झीक पिकं आहेत तीच जर आपण रेग्युलरली घेत राहिलो तर साहजिक आहे की त्यांचं प्रमाण जे आहे हे शेतामध्ये वाढणार आहे. तर त्याच्याऐवजी जर आपण दुसरी पिकं घेतली म्हणजे जसं की ज्वारी घेतलं त्या ठिकाणी म्हणजे जेथे काकडीवर्गीय पिकं आहेत तर त्याच्याऐवजी पुढच्या सीझनला आपण ज्वारी, मका किंवा झेंडू. झेंडू हे अतिशय चांगलं पीक आहे सूत्रकृमींना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी. तर या पिकांचा आपण वापर जो आहे तो करायचा आहे म्हणजे क्रॉप रोटेशन फेरपालट जी आहे पिकांची ती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जमिनीची खोल नांगरणी करायची. मी खासपासून प्रत्येक वेळेला हेच सांगते की जमिनीची नांगरणी करायची आणि जमीन जी आहे किंवा शेत जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे तापून द्यायचं.

0: म्हणजे सॉइल सोलरायझेशन आपण म्हणतो की जर सूर्यप्रकाशाच्या उन्हात जर ती तापली ना तर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही सूत्रकृमी आहेत किंवा इतर कुठल्याही कोशावस्था आहेत, सुप्तावस्था आहेत, ह्या सगळ्या नष्ट होण्याचं काम जे आहे हे सॉइल सोलरायझेशनमुळे किंवा उन्हाच्या तापण्यामुळे जे आहे ते होत असतं. त्याच्यानंतर आजूबाजूचं शेताच्या आजूबाजूला जे तण आहेत तर त्यांचा नाश करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे कडुनिंबाची पेंड जी आहे त्याचा वापर करावा. म्हणजे जिथे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण पिकाच्या आळ्यामध्ये कडुनिंबाची पेंड जी आहे ती टाकायची खत म्हणून. तर त्याच्यामुळे साहजिक आहे की सूत्रकृमींचं प्रमाण जे आहे हे सुद्धा कमी होतं. कडुनिंबाची पेंड जी आहे डायरेक्टली आपण शेतामध्ये जमिनीमध्ये मिक्स करायची आहे. आणि त्याच्यानंतर अजून जे बुरशी आहेत ना त्या सुद्धा याच्यावरती खूप इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे एक पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाची बुरशी आहे, तसंच एक व्हर्टिसिलियम क्लायमायडोस्पोरियम नावाची बुरशी आहे. तर या ज्या दोन उपयुक्त बुरशी आहेत या काय करतात की या सूत्रकृमींची अंडी जी आहेत ती अंडी पॅरासिटाईज करायचं काम करतात. आणि त्यांचं जे एक शेल आहे त्या अंड्याचं एक शेल आहे ते डिग्रेड करण्याचं काम करतात. तर त्यामुळे अंडी अवस्थेमध्ये सूत्रकृमींचं नायनाट करण्याचं काम या ज्या दोन बुरशी आहेत त्या करतात. ऍक्च्युली याचा वापर जो आहे हा आपण बायोलॉजिकल नेमॅटिसाइड म्हणून सुद्धा करता येतो. तर याच्यातलं जे हे पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाचं जे बुरशी आहे ही आपल्याला ग्रीन निमॅगॉन नावाने सुद्धा अवेलेबल आहे बाजारामध्ये. तर याचा सुद्धा वापर जो आहे हा आपण करू शकतो.
1: श्रोते हो, कोणतंही पीक घेताना त्यावर येणारे कीटक आणि त्यामुळे होणारी उत्पादनात घट हे शेतकऱ्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि जर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण उपाययोजना केल्या तर साहजिकच आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तर मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंना पीक घेताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युपीआयद्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना। देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन। टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। टाटा ट्रस्टचा विरोध। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या 3रा T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी, अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक। युपीआयद्वारे 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वस्तू खरेदीसाठी व्यापाऱ्यांना दिल्यावर लागणाऱ्या शुल्काचा भूर्दंड ग्राहकांना द्यावा लागणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालय विशेष उपाययोजना करणार आहे। याअंतर्गत युपीआय सुविधा पुरवणाऱ्या विविध कंपन्या आणि इतर संबंधितांसोबत अर्थमंत्रालयानं चर्चा सुरू केली आहे। या शुल्काची वसुली ग्राहकांकडून करू नये असं एनपीसीआयनं यापूर्वी स्पष्ट केलंय। तसंच ही शुल्क वसुली ग्राहकांकडून होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आदेश केंद्र सरकारनं बँकांना दिले आहेत। युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर एमडीआर लादल्यानं रोखीनं होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण वाढणार नाही असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्रालयानं व्यक्त केला आहे। युपीआयद्वारे होणाऱ्या एकूण व्यवहारांमध्ये व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्याच्या व्यवहारांचं प्रमाण केवळ 4% आहे याकडे मंत्रालयानं लक्ष वेधलं आहे। एमडीआरवर जीएसटी द्यावा लागल्यानं महागाई वाढेल ही शक्यताही मंत्रालयानं फेटाळली आहे। ही जीएसटीची रक्कम व्यापाऱ्यांना इनपुट क्रेडिट टॅक्सच्या माध्यमातून परत मिळेल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगानं विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते।
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया। इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं। लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है।
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले। सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन

0: त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. विकसित भारत जी रामजी योजना विकसित गावांच्या उभारणीत कसं योगदान देऊ शकते याचा संबंधित अधिकाऱ्यांनी शोध घ्यावा असे निर्देश केंद्रीय ग्रामविकास कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहेत. ते आज विकसित भारत जी रामजी योजनेवर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करत होते. सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सीबीएसईच्या 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे. तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3-सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. युजीसी नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट सीएसआयआर युजीसी नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेण्यात येईल. तसंच 31 जानेवारी ही तारीख राखीव दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय शैक्षणिक वैधानिक व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का अशी विचारणा न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बाक्षी यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात यानिमित्त सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवनात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित केला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल परिसरात दीप प्रज्वलन सोहळ्यात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले,
1: जिस समर्पण भाव के साथ दिन रात प्रयास करके परिश्रम करके उन्होंने अपने हमारे सबके जीवन में आपके हमारे जीवन में सरलता सुविधा लाने का काम किया है उसके प्रति हमारा धन्यवाद भी शुभकामनाएं भी आशीर्वाद भी.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विकसित भारताचं स्वप्न लवकरच साकार करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातल्या कार्यक्रमानंतर म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातल्या मोठ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसिस, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्यू, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, विविध देशांचे राजदूत यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखरन यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य

0: केल्याचं टाटा सन्सचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. टाटा ट्रस्टनं मात्र चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा हा ठराव बेकायदेशीर असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलंय. टाटा सन्सच्या बैठकीत त्यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं, मात्र बहुमतानं हा ठराव मंजूर झाला. अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीच्या जोडीनं तडाखेबंद फलंदाजी करत 6 षटकात 100 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत शतक पूर्ण केलं. 108 धावा करून तो बाद झाला. त्यानं 11 षटकार आणि 9 चौकार लगावले. मात्र त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनही बाद झाला. त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 13 षटकात 2 बाद 164 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युपीआयद्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना. देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन. टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय. टाटा ट्रस्टचा विरोध आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी. अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
2: तुझ्या कळ्या तुझी फुले.
1: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
5: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान आधुनिक पद्धती बाजारपेठ मूल्यवर्धन शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
4: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
5: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
4: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
5: हॅलो फार्मर्स शेतकऱ्यांशी थेट संवाद.

0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

श्रोते आपण ऐकत आता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.